0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

शायरीचे जादू, फॅशन चे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तिच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 34 80.
2: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत कसबे पुणे या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. शहाजी राजांनी शिवबाची आणि जिजाऊ साहेबांची त्याचप्रमाणे दादोजी कोंडदेवांची पुण्यात पाठवणी केली. स्वाऱ्या पुण्याच्या पडक्या मोडक्या वेशीतून गावात प्रवेशल्या.

शिवाजी महाराजांच्या हातून दादोजींनी खरोखर सोन्याच्या फाळाचा नांगर पुण्यात चालवला. पुण्याला आलेली अवकाळा घालवली. नांगरताना जवळच स्वयंभू गणपती सापडला. हाच तो प्रसिद्ध कसबा गणपती. देऊळ उभारलं. विनायक भट ठकार यांच्याकडे गणपतीच्या पूजा अर्चेची व्यवस्था सोपवली. पुण्यात वाडी बांधून होईपर्यंत राहण्याची अन्यथा व्यवस्था लावावी लागली. यानंतर पंतांनी कात्रज घाटाच्या पलीकडील खेडेबाऱ्यातली जागा निवडली. वाडा बांधला, गाव वसवलं आणि गावास नाव दिलं आपल्या छोट्या धन्याचं. शिवापूर, खेड शिवापूर, आणि तेथेच एक मोठा बाग लावला. बागेस नाव दिलं शहाबाग. पुण्यापासून 4 कोसावर पाषाण होत आणि एक शिवालय होत. पंत स्वतः तिथे गेले आणि पेठ वसवली. पाषाणाचं नाव बदलून नाव ठेवलं पेठ जिजापूर. पुण्यातही वाड्यांसाठी पंतांनी जागा निवडली. कसबा गणपती देवळाच्या पश्चिमेची वाडा बांधून तयार झाला. वाड्याचं नाव ठेवलं लाल महाल. याच लाल महालात शाहिस्तेखानाची बोट महाराजांनी तोडली होती. पुढे संभाजी राजारामाच्या कारकिर्दीत पुणे मोगलांच्या ताब्यात होत. औरंगजेब पुण्यात येऊन बोरवनात राहिला होता. येथेच त्याचा नातू मुही उलमुल मरण पावला. या नातवाच्या स्मरणार्थ औरंगजेबानं पुण्याचे मुहियाबाद केलं. याची कबर कुंभार विशीजवळच्या दर्ग्यात आहे. बाळाजी विश्वनाथ भट हा मोगलांतर्फे पुणे प्रांताचा सुभेदार. तो शाहूला येऊन मिळाला आणि निजाम मुलकुलचा सरदार रंभाजी निंबाळकर यानं पुण्यावर चाल केली. पण बाळाजीनं त्याचा मोड केला आणि पुणे प्रांत निर्धास्त केला. पुढे बाळाजी पेशवा झाला. त्याच्यानंतर त्याच्या मुलानं बाजीरावानं तर पुण्याचा नूरच पालटून टाकला. त्याच्याच काळात शनिवार वाडा बांधला गेला आणि पुण्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान मिळाला. साहजिकच मराठ्यांचे सरदार मुत्सुद्दी यांचे वाडे पुण्यात आणि पुण्याच्या आसपास आले. उदाहरणार्थ बारामती, इंदापूर, सासवड, तळेगाव इत्यादी. पुण्याजवळ 2 अत्यंत महत्वाच्या लढाया लढल्या गेल्या. तळेगाव वडगाव येथे 1779 साली इंग्रजांचा मराठ्यांनी फार मोठा पराभव केला. या उलट 1817 मध्ये खडकी कोरेगाव येथे इंग्रजांनी मराठ्यांना नामोहरम केलं. या खडकीलाच पूर्वी पुण्याची खिडकी म्हणत. पहिल्या बाजीरावामुळं जसं पुण्याचं महत्व वाढलं तसं दुसऱ्या बाजीरावाच्या पुण्यातून निघून जाण्यानं पुण्यास उतरती कळा लागली. कारण पेशव्यांचा आणि राजधानीचा संबंध कमी येऊ लागला आणि 17 नोव्हेंबर 1817 मध्ये पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. शिवकालात पुण्याची पुनर्स्थापना झाली तर पेशवाईत पुण्याची भरभराट झाली. पेशव्यांनी आणि त्यांच्या मुत्सुद्यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा वसवल्या. इंग्रजांनंतरचा पुण्याचा इतिहास म्हणजे टिळक, आगरकर, महात्मा फुले, रानडे, गोखले यांच्या सारख्यांच्या कामगिरीचा इतिहास होय. अशा या पुण्यानं आणि परिसरानं आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या प्राचीन राजवटी पाहिल्या. बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या गडांतरातून जाताना हा परिसर शिवरायांच्या उदयाने सुखावला. पेशव्यांच्या पराक्रमाचा याने डंका पिटला. अनेकांनी ही भूमी सुसंस्कृत आणि बलाढ्य बनवली. ज्ञानेश्वर, सोपान काका, तुकाराम महाराजांच्या ओव्या अभंगांनी अवघ्या परिसराला अध्यात्मात नाऊन काढलं. शिवनेरी, सिंहगड, पुरंदर, राजगड, लोहगड इत्यादी किल्ल्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याची ओळख करून दिली आणि शिवराय आणि सवंगड्यांचा इतिहास गायला. कारले, बाजे, भेडसे येथील लेण्यांनी प्राचीन काळाच्या वैभवाची आणि दानाची परंपरा सांगितली. नाणेघाट आणि बोरघाटासारख्या प्राचीन घाटांनी महाराष्ट्राच्या व्यापारावर प्रकाश टाकला. अशा या पुण्याबद्दल खरोखरच सांगावं तेवढं थोडं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, साहित्य, कला, शिल्प, भक्ती, पराक्रम,
वैराग्याचे सर्वांग सुंदर दर्शन घेण्यासाठी अवघा पुणे प्रांतच हिंडायला हवा, नाही का? मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

पार मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आरोप

0: तर मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येडा मांडून आलई ये, आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं?
1: काय केलं महाराज?
0: राजांनी आता युगत
2: काय मांडली?
0: अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली,
3: युगत मांडली।

0: द्यावा. नाही सुलू खाणार.
1: आता राजांच्या मनीच कुणाला ठाव.
0: अहो तुम्हाला ठाव नाही असं झालंय वय नाही.
1: अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की
2: बघा बघा बघा
0: राजा आता.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

7 metros de mato.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपर फाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आदि माया आदि शक्ती या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित आदि माया आदि शक्ती हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। सादरकर्ते आहेत किरण डहाळे। आजच्या आदि माया आदि शक्ती या भागामध्ये आपण ऐकणार आहोत कोल्हापूरच्या देवी अंबाबाई विषयी।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
3: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे।
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
1: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक।

0: नमस्कार, आदि माया आदि शक्ती या मालिकेला सुरुवात करूया कोल्हापूरच्या देवी अंबाबाईच्या दर्शनानं. साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना ही ओंकाराच्या साडेतीन मात्रांशी निगडीत आहे. या पीठांना औटपीठ असंही म्हटलं जातं. याच औटपीठातलं एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर. ही देवी अंबाबाई या नावानंही ओळखली जाते आणि मूळ प्रकृती आदिमाया भगवती मानली जाते. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर वा करवीर या क्षेत्रामध्ये वसलेलं अंबाबाईचं मंदिर अतिशय प्राचीन आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. कोल्हापूरमध्ये या देवीची स्थापना कशी झाली याबाबतची एक आख्यायिका सांगण्यात येते. ती अशी, ब्रह्मदेवाला गय, लवण आणि कोल्हासूर नावाचे तीन पुत्र होते. यातल्या कोल्हासुराला रक्षालय म्हणजेच आजचं कोल्हापूर इथं असलेल्या केशी या राक्षसाचं पारिपत्य करण्यासाठी ब्रह्मदेवानं पाठवलं. त्यानं इथं येऊन केशीचा पराभव केला आणि तो इथला राजा बनला. कोल्हासुराच्या पत्नीचं नाव कदंबा असं होतं. त्यांना करवीर, विशाल, कुलंधक आणि लज्जासूर ही चार मुलं होती. कोल्हासुरानं या चौघांमध्ये राज्याचं वाटप केलं आणि तो तपस्येसाठी जंगलात गेला. त्याच्या चारही मुलांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी त्या चौघांचाही वध केला. हे समजताच कोल्हासूर क्रोधित झाला. त्यानं देवी महालक्ष्मीची पूजा केली आणि तिला 100 वर्षांसाठी हे स्थान सोडून जायला सांगितलं. त्यानुसार देवी हिमालयात गेली. त्यानंतर कोल्हासुरानं स्थानिक लोकांचा छळ सुरू केला. त्यामुळं सर्व देवतांनी त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून देवीची याचना केली आणि देवी तिथं परतली. कोल्हासुरानं या स्थानाच्या पूर्वेला रक्तलोल, पश्चिमेला रक्ताक्ष, उत्तरेला रक्तभोज आणि दक्षिणेला रक्तबीज या राक्षसांची नियुक्ती केली होती. देवीनं त्या क्षेत्रावर आक्रमण करून या राक्षसांचा वध केला. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी देवीनं कोल्हासुराचा वध केला. त्यावेळी कोल्हासुरानं देवीकडे अशी याचना केली की या क्षेत्राला माझं नाव द्यावं, हे तीर्थ गया क्षेत्राप्रमाणेच पवित्र व्हावं आणि दरवर्षी इथं कोहळा फोडला जावा. अशा प्रकारे या क्षेत्राला कोल्हापूर हे नाव प्राप्त झालं. महालक्ष्मीचं मंदिर कुणी बांधलं याचा निश्चित इतिहास अजूनही माहीत नाही. मात्र बहुतेक इतिहासकारांच्या मते मंदिराच्या बांधकामाला चालुक्य राजाच्या काळात सुरुवात झाली. पराक्रमी चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात 624 त्याच्या कर्णदेव नावाच्या सुभेदारानं मंदिराचं गर्भागार बांधलं. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांच्या अभ्यासानुसार कांचीच्या चोल राजानं कल्याणीच्या चालुक्यांवर आक्रमण केलं. त्यावेळी चोल राजानं कोल्हापूरमधल्या महालक्ष्मीचं मंदिर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 11व्या शतकात घडली. हे मंदिर पेटवून देण्याचा प्रयत्न तेव्हा झाला. याचा अर्थ तोपर्यंत मंदिराचं बांधकाम लाकडातलं असावं असा कयास मांडण्यात आला आहे. यानंतर चालुक्यांनी सध्याचं दगडी देवालय बांधलं असावं. काही इतिहासकारांच्या मते चालुक्यांचे एकेकाळी मांडलिक असलेल्या सिंध राजांनी या देवालयाचं बांधकाम केलं. सिंध राजे हे कराड आणि कोल्हापूरच्या काही भागांवर राज्य करत होते. ते स्वतःला नागवंशीय म्हणत असत. त्यांच्या राजवटीत मुख्य मंदिराला महाकाली आणि महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली आणि हे मंदिर एककूट होतं, ते त्रिकूट झालं. महालक्ष्मी ही शिलाहारांची कुलदेवता होती. त्याचप्रमाणे चालुक्य, कदंब तसंच यादव राजांचीही महालक्ष्मीवर विशेष श्रद्धा होती. महालक्ष्मी मंदिराच्या आवारातल्या गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभावर यादव राजा सिंघणदेव याच्या आमदानीतला शिलालेख कोरलेला आहे. नागरी लिपी आणि संस्कृत भाषेत असलेला हा लेख शके 1140 बौद्धायन संवत्सर IS 1218 मधला आहे आणि त्यात तैलन नामक व्यक्तीनं महालक्ष्मी मंदिराच्या समोर तोरण बांधलं असं नमूद केलं आहे. कोल्हापूर शहरातल्या एका टेकाडावर महालक्ष्मीचं हे मंदिर उभं आहे. अर्थात शहर वस्तीमुळं हे टेकाड लक्षात येत नसलं तरी मंदिराच्या पश्चिमेकडचा उतार रंकाळा तलावापर्यंत जात असल्याचं दिसतं. 3 शिखरं असलेल्या मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीतली आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराचं प्रांगण पंचकोनी आणि प्रशस्त आहे. त्याला दगडी फरसबंदी आहे. या प्रांगणाला एकूण 4 महाद्वार आहेत. यातल्या पश्चिमेला असलेल्या मुख्य महाद्वारावर नगारखाना आहे. या महाद्वारातून देवीची मूर्ती दिसते. प्रांगणाच्या उत्तर महाद्वारावर एक मोठी घंटा होती, त्यामुळं त्याला घाटी दरवाजा असंही म्हणतात. ही घंटा राजर्षी शाहू महाराज यांनी बसवली होती. ही घंटा 1683 मध्ये गोव्यातल्या युद्धानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोल्हापुरात आणल्याचं मानलं जातं. याच घाटी दरवाजाजवळ नवग्रह मंदिर आहे. दक्षिणेकडचं महाद्वार विद्यापीठ दरवाजा तर पूर्वेकडचं पूर्वा दरवाजा म्हणून ओळखलं जातं. महालक्ष्मी मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. इथल्या सभामंडपाला मणिमंडप असंही म्हणतात. मंदिराच्या पश्चिम महाद्वारातून प्रांगणात प्रवेश केला की समोरच मुखमंडप आहे. गरुड मंडप हा त्याचाच एक भाग. 1844 ते 1867 या काळात त्याचं बांधकाम करण्यात आलं. या मंडपाच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांमध्ये कोरीव मूर्ती आहेत. या भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती असल्याचं सांगण्यात येतं. या मूर्ती जैन द्वारपालांच्या असल्याचं काहींचं मत आहे. अश्विन नवरात्रोत्सवात याच मंडपातल्या दगडी चौथऱ्यावर महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा प्रतिष्ठापित केली जाते. मुखमंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. समोरच सभा मंडप आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूला जय आणि विजय या द्वारपालांच्या कोरीव मूर्ती आहेत. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की या जय आणि विजय यांनी एका रात्रीत महालक्ष्मीचं मंदिर बांधलं, त्यामुळं या मूर्तीच्या बाजूला बांधकामाची अवजारं कोरलेली आहेत. सभामंडपाला दोन्ही बाजूंना दोन प्रवेशद्वार आहेत. यातल्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वारातून महाकालीच्या मंदिरात तर दक्षिणेकडच्या प्रवेशद्वारातून महासरस्वतीच्या मंदिरात प्रवेश होतो. या मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथले रुंद आणि कोरीव काम केलेले अनेक पाषाण स्तंभ. इथं असलेल्या दर्शन रांगेतून सगळ्यात आधी महाकालीचं दर्शन होतं, त्यानंतर महासरस्वतीचं दर्शन होतं. मंदिराच्या अंतराळातही सभामंडपाप्रमाणेच रुंद आणि कोरीव स्तंभ आहेत. हे सगळं बांधकाम वेसर स्थापत्य शैलीतलं आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाला कोरीव काम केलेली द्वार चौकट आहे. या चौकटीच्या ललाट बिंबस्थानी महाकालीची छोटी मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी श्रीयंत्र तसंच एका देवकोष्टकात गणेशाची मूर्तीही स्थापन केलेली आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती बेसॉल्ट म्हणजेच काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. 1.22 मीटर उंचीची ही मूर्ती उभी म्हणजेच स्थानक स्वरूपाची आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या मागच्या उजव्या हातात गदा आणि डाव्या हातात ढाल आहे. पुढच्या उजव्या हातात म्हाळुंग हे फळ आहे, तर डाव्या हातात पानपत्र आहे. या मूर्तीसोबतच सिंहमूर्तीही आहे, त्यामुळं अंबाबाईला सिंहवाहिनी असंही म्हटलं जातं. मूर्तीच्या मस्तकावर 3.5 वेटोळे असलेला नाग आणि त्यामागं लिंग आहे. यावरून ही मूर्ती शैव परिवारातली असल्याचं स्पष्ट होतं. मंदिराच्या या गर्भगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात न्हाणीघर, कोठार आणि शेजघर अशी दालनं आहेत. याचप्रमाणे या गर्भगृहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते 2 मजली आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावरही मंदिर आहे. महालक्ष्मीच्या मंदिराच्या डावीकडे असलेल्या जिन्यानं तिथं जातात. या मंदिरात आद्यलिंग किंवा मातृलिंग प्रतिष्ठापित आहे. लिंगासमोर नंदीची मूर्ती विराजमान आहे. हे मातृ किंवा मातृलिंग 12व्या शतकात यादव राजवटीत प्रतिष्ठापित करण्यात आलं असं सांगण्यात येतं. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मस्तकावर असलेल्या शिवलिंगाचं दर्शन भाविकांना होत नसल्यानं इथं मातृलिंग स्थापन करण्यात आलं असं सांगण्यात येतं. काळ्या पाषाणात बांधलेल्या भिंतींमध्ये काही अंतरावर देवकोष्टक आहेत. त्यात वादक आणि सुरसुंदरी, यक्ष, योद्धे यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. एका देवकोष्टकामध्ये श्रीकृष्णाची मूर्तीही आहे. मंदिराच्या प्रांगणात शेषशायी नारायण, दत्तात्रय, गणपती, नवग्रह, विठ्ठल, रखुमाई आदी अनेक देवतांची मंदिरं आहेत. यातल्या पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला असलेलं शेषशायी मंदिर तसंच घाटी दरवाजा नजीकचं नवग्रह मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेषशाही मंदिर हे अष्टकोनी आकाराचं आहे. त्याच्या अप्रतिम कोरीव कामानं सुशोभित अशा घुमटाच्या काठावर अनेक जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर तीर्थंकर नेमिनाथ यांचं असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे त्यात भगवान विष्णूंची शेषावर विराजमान मूर्ती आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा अंबाबाई ही संपूर्ण महाराष्ट्राचीच कुलदेवता असल्यानं तिच्या दर्शनासाठी इथं रोज हजारो भाविक येत असतात. दर शुक्रवारी चैत्रवद्य प्रतिपदेला तसंच अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि माघ या चारही महिन्यांच्या पौर्णिमेला देवालयाच्या प्रांगणातून देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. इथं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. अश्विन पंचमीला कोल्हापूरपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंबलाईच्या मंदिरापर्यंत महालक्ष्मीची पालखी मिरवणुकीनं नेली जाते. या मंदिरातला आणखी एक महत्वाचा आणि मंदिर स्थापत्याचा चमत्कार म्हणून गणला गेलेला उत्सव म्हणजे किरणोत्सव होय. इथं दरवर्षी 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबरला सूर्याची किरणं महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. त्यानंतर 1 फेब्रुवारी आणि 10 नोव्हेंबरला ती देवीच्या मध्यभागी पोहोचतात, तर 2 फेब्रुवारी आणि 11 नोव्हेंबरला सूर्याची किरणं देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक इथं येत असतात. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-3477 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-3477. धन्यवाद.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती, संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे. अहो ऐकलं का, नवरात्र आले.
2: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आला.
1: अहो ऐका, नवरात्र आले आणि
2: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
1: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
4: श्रोते हो, आजच्या नवरात्र विशेष आदि माया आदिशक्ती या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकली कोल्हापूरची देवी अंबाबाईची महती. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकला. सादर करते होते किरण डहाळे. श्रोते हो, आजच्या आदि माया आदिशक्ती या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM वरील चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आर्ज कोमल आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण निघालो आहोत अशा ठिकाणी जिथं मोठमोठे किल्ले नाहीत, उंच डोंगर नाहीत, पण तरीही निसर्गानं इथे एक वेगळंच जग उभं केलंय. हे ठिकाण म्हणजे भिगवण. पुणे सोलापूर महामार्गाच्या परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटर जवळ वसलेलं भिगवण आज पक्षी निरीक्षणासाठी महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं. पण भिगवणची ही ओळख मात्र एका दिवसात काही तयार झालेली नाहीये बरं का. उजनी धरण भीमा नदीवर उभारल्यानंतर त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर पाणथळ प्रदेश तयार झाला. या उथळ पाण्याच्या भागात हळूहळू विविध पक्ष्यांना अन्न आणि सुरक्षित अधिवास मिळू लागला आणि मग इथे स्थानिक पक्ष्यांसोबत स्थलांतरित पक्ष्यांचंही आगमन वाढलं. आज हिवाळ्यात तुम्ही इथे गेलात तर आकाशात उडणारे पक्षी, पाण्यात उतरलेले पक्षी आणि दूरवर दिसणारे फ्लेमिंगोचे थवे असा सुंदर नजारा पाहायला मिळतो. म्हणूनच भिगवणला अनेकदा महाराष्ट्राचं बर्डिंग पॅराडाईज किंवा मिनी भरतपूर असंही म्हटलं जातं. पण मंडळी, भिगवणची खरी गंमत फक्त पक्ष्यांमध्ये नाहीये बरं का, तर एका जलाशयाभोवती निसर्गानं कसं स्वतःचं एक सुंदर जग तयार केलंय यामध्ये देखील आहे. आणि याच भिगवणच्या या सुंदर प्रवासात आपण आज रमणार आहोत. त्याआधी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडळी, एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सगळ्यात आधी काय जाणवतं? तिथलं वातावरण. आणि भिगवणमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे पाणी, आकाश आणि त्यामध्ये मिसळलेलं निसर्गाचं सौंदर्य. उजनी धरणाच्या बॅकवॉटरमुळं तयार झालेला हा पाणथळ परिसर खूप मोठा आहे. काही भाग उथळ असल्यामुळं तिथे पाण पक्ष्यांना खाद्य सहज मिळतं. म्हणूनच हा परिसर पक्ष्यांसाठी इतका महत्वाचा ठरलाय. सकाळच्या वेळी इथे गेला तर पाण्यावर पडलेली सूर्याची पहिली किरण, दूरवर दिसणारे पक्षी आणि शांत वातावरण खरंच मनाला वेगळाच अनुभव देते ना. आणि बोटीतून पाण्यात पुढे जाताना तर हा अनुभव अजून सुंदर होतो. एका बाजूला मोकळं पाणी, दुसऱ्या बाजूला पाणथळ जमीन आणि मध्ये पक्ष्यांचे थवे. फोटोग्राफीची आवड असेल तर इथे प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करा असा वाट फोटोग्राफीची जर आवड असेल तर इथे प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करावा असा वाटतो. पण माझ्या मते भिगवणची सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे इथली शांतता. शहरात आपण सतत हॉर्न, ट्रॅफिक आणि मोबाईलच्या आवाजात असतो, पण इथे काही वेळ शांत बसलात तर पक्ष्यांचा आवाजही ऐकू येतात. कधी कधी फिरण्यासाठी फार मोठं कारण लागत नाही, फक्त मनाला थोडा मोकळा श्वास हवा असतो आणि तो श्वास घ्यायला भिगवण नक्कीच एक सुंदर ठिकाण आहे.

मंडळी भिगवण म्हटलं की एक नाव हमखास आठवतं, ते म्हणजे फ्लेमिंगो. हिवाळ्याच्या दिवसात या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढते. फ्लेमिंगो सोबत विविध बदक, बगळे, हेरॉन, स्टॉर्क, रॅप्टर आणि अनेक पाणपक्षी इथे पाहायला मिळतात. आता जरा विचार करा, हजारो किलोमीटरचा प्रवास करून एखादा पक्षी एका छोट्याशा पाणथळ प्रदेशात येतो, काही काळ इथे राहतो, अन्न शोधतो आणि पुन्हा आपल्या प्रवासाला निघून जातो. निसर्गाचा हा प्रवास किती सुंदर आहे ना. आणि सकाळच्या प्रकाशात पाण्यावर एकत्र उभे असलेले गुलाबी फ्लेमिंगो दिसले की तो क्षण खरंच लक्षात राहतो. भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी जाण्याचा उत्तम काळ साधारण नोव्हेंबर ते मार्च मानला जातो आणि हिवाळ्यात फ्लेमिंगो व इतर स्थलांतरित पक्षी पाहण्याची शक्यता जास्त असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पक्षी पाहायला गेल्यावर फक्त कॅमेरा घेऊन जाण्यापेक्षा दुर्बीण घेऊन गेला तर अनुभव आणखी खास होतो. कारण पक्षी दूर असले तरी दुर्बिणीतून त्यांची हालचाल, रंग आणि त्याचं जग जवळून पाहता येतं. म्हणूनच भिगवण ही फक्त फ्लेमिंगो पाहण्याची जागा नाहीये, तर पक्ष्यांचं जग समजून घेण्याची एक सुंदर संधी आहे.

पक्ष्यांची भटकंती पूर्ण करायची असेल तर एक अनुभव नक्की घ्या बोटीतून पक्षी निरीक्षणाचा. डिक्सल आणि कुंभरगाव या भागांमध्ये पक्षी निरीक्षणासाठी बोटीतून पाणथळ भागात जाण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. बोट पाण्यावरून हळूहळू पुढे जात असते आणि आजूबाजूला असतात वेगवेगळे पक्षी. कुठे एखादा बगळा शांतपणे पाण्यात उभा असतो, कुठे बदकांचा थवा पाण्यावर तरंगत असतो, तर कुठे अचानक एखादा पक्षी पाण्यावरून उडत जातो आणि मग दूरवर फ्लेमिंगोचा थवा दिसला की बोटीतले सगळे जण एकदम शांत होतात, कारण तो क्षण कॅमेऱ्यात टिपायचा असतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, पक्ष्यांच्या अगदी जवळ जाण्याचा किंवा त्यांना उडवून फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचं नैसर्गिक वर्तन डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे. बोटीत बसताना लाईफ जॅकेट वापरणं आणि स्थानिक बोट चालकाच्या सूचना पाळणंही तितकंच आवश्यक आहे. म्हणजे काय, भटकंतीचा आनंद तर घ्यायचा पण निसर्गाची शांतता न तोडता, हीच खरी जबाबदार भटकंती. चला, भटकंती तर करणार आहोत, त्यापूर्वी ऐकूयात हे छानसं गाणं.

आता ज्यांना भिगवणला जायचंय त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती मी देणार आहे. मंडई पुण्याकडून भिगवणला जायचं असेल तर पुणे सोलापूर महामार्गानं जाता येतं. पुण्यापासून अंतर साधारण 100 ते 110 किलोमीटरच्या आसपास आहे. स्वतःच्या वाहनानं जाणं सोयीचं ठरतं. भिगवणला पोहोचल्यानंतर पक्षी निरीक्षणासाठी मुख्यतः डिक्सल आणि कुंभरगाव या भागांकडे जाता येतं. डिक्सलकडे जाण्यासाठी भिगवण परिसरातून आतल्या रस्त्यानं जावं लागतं तर कुंभरगावकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून पुढे जाऊन गावाकडे वळावं लागतं. स्थानिकांना फ्लेमिंगो पॉइंट किंवा पक्षी निरीक्षणाची जागा विचारली तर योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. आणखी एक पर्याय म्हणजे ट्रेन. भिगवण रेल्वे स्टेशन आहे आणि पुण्याकडून रेल्वेनेही पोहोचता येतं. मात्र पक्षी निरीक्षणाचे पॉइंट्स गावापासून काही अंतरावर असल्यामुळं पुढे स्थानिक वाहनाची गरज लागू शकते. आणि एक छोटासा ट्रॅव्हल टिप देऊ का, जर पक्षी पाहायचे असतील तर अगदी दुपारी पोहोचण्यापेक्षा सकाळची वेळ निवडा, म्हणजे प्रवास देखील निवांत होईल आणि निसर्गाचं सौंदर्य देखील जास्त अनुभवता येईल. तर मग मंडई, पुढचा वीकेंड प्लॅन तयार आहे का? नसेल तर मग चला भिगवणला जा. नाहीये ना वाटलं तर लवकर करा. आणि हा प्लॅन तयार करताना ऐकूयात हे छानसं गाणं.

भिगवणला गेल्यावर फक्त एका पॉइंटवर जाऊन परत येऊ नका. या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी डिक्सल आणि कुंभरगाव हे दोन महत्वाचे भाग आहेत, त्यामुळे वेळ असेल तर दोन्ही भागांचा अनुभव घेता येतो. उजनीच्या बॅकवॉटरचा परिसर हा स्वतःच पाहण्यासारखा आहे. पाण्याचा विस्तीर्ण पसारा, शेतीचा परिसर, गावाकडचं वातावरण आणि त्यामध्ये दिसणारे पक्षी, या सगळ्यामुळे इथली भटकंती शहरापेक्षा खूप वेगळी वाटते. आणि हो, भिगवणच्या आसपास फिरताना स्थानिक गावांचा अनुभव देखील घ्या. स्थानिक लोकांकडून बोट, पक्षी निरीक्षण आणि परिसराची माहिती घेणं हा प्रवासाचा एक भाग बनवता येतो. भटकंती म्हणजे फक्त एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन फोटो काढणं नाहीये. ज्या गावातून आपण जातो तिथली माणसं, तिथलं अन्न, तिथली जीवनशैली आणि निसर्ग, हे सगळं अनुभवणं म्हणजे खरी भटकंती. म्हणून भिगवणला गेलात तर मोबाईलमध्ये लोकेशन टाकून फक्त डेस्टिनेशन गाठू नका. थोडं आजूबाजूला बघा, कदाचित तुमच्या कॅमेऱ्यात एखादा सुंदर पक्षी येईल किंवा एखादी साधीशी गावाकडची आठवण आयुष्यभरासाठी मनात राहील.

मंडई आता भिगवणला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूयात बरं का. सगळ्यात आधी योग्य सीझन निवडा. स्थलांतरित पक्ष्यांसाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ चांगला मानला जातो. हिवाळ्यात पक्षी निरीक्षणासाठी विशेष वातावरण मिळतं. दुसरं म्हणजे सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा. तिसरं म्हणजे दुर्बीण, टोपी, पाण्याची बाटली, सनस्क्रीन आणि आरामदायक कपडे सोबत ठेवा. आणि आता सगळ्यात महत्वाचं, निसर्गाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पक्ष्यांच्या अगदी जवळ जाऊ नका, मोठ्यानं आवाज करू नका, कचरा टाकू नका, प्लास्टिक तिथेच सोडू नका, फोटो काढण्यासाठी पक्ष्यांना उडवू नका किंवा त्यांचा पाठलाग करू नका. बोटीत बसताना लाईफ जॅकेट वापरा आणि बोट चालकाच्या सूचना पाळा, कारण आपल्यासाठी हा एक दिवसाचा ट्रीप असतो, पण त्या पक्ष्यांसाठी तेच त्यांचं घर असतं. म्हणून निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याच्यावर आपला हक्क समजू नका. भटकंती सुंदर तेव्हाच होते जेव्हा आपण ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण आपल्या जाण्यानंतरही तितकंच सुंदर राहतं.

आपण भटकंती केलीये एका अशा ठिकाणाची जिथे उजनीच्या पाण्यानं निसर्गाला एक नवीन रूप दिलं आणि त्या पाणथळ प्रदेशानं असंख्य पक्ष्यांना आपलंसं केलं. इथे तुम्हाला फ्लेमिंगो दिसतील, वेगळे पाणपक्षी दिसतील, बोटीतून फिरता येईल, सुंदर फोटो काढता येतील. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे निसर्गाकडे पाहण्याची आपली नजर बदलेल. आपण शहरात राहतो तेव्हा आकाशाकडे पाहण्यासाठी देखील वेळ नसतो, पण भिगवणला गेल्यावर कदाचित तुम्ही काही मिनिटं फक्त आकाशाकडे पाहत बसाल, पाण्यावरून उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहाल आणि जाणवेल आपण कितीही आधुनिक झालो, कितीही मोठ्या शहरात राहिलो, तर मनाला शांत करणारी काही ठिकाणं निसर्गानेच तयार करून ठेवली आहेत. म्हणून पुढच्या वेळी वीकेंड प्लॅन करताना एखाद्या नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणाऐवजी भिगवणचा विचार करा. पण एक प्रॉमिस करा, जिथे जाल निसर्गाचा आनंद घ्याल आणि निसर्ग तसाच सुंदर ठेवून परत याल. मंडई, आजूबाजूला भटकंती चालू ठेवा, एक्सप्लोर करा, मजा येते, छान वाटतं, मनाला शांती मिळते. पण मात्र त्याचबरोबर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी चला भटकंतीला मध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। डब्बा आईस पैस या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरामध्ये आपण साजरा केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छता ही सेवा संकल्प अभियान पंधरवाड्या अंतर्गत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आणि स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM वर ज्ञानदानाच्या यशस्वी हिरक महोत्सवाकडे वैभवशाली वाटचाल करणाऱ्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक विभाग सावर्डी अहिल्यानगरच्या 25 समर्थ कन्यांचा स्वच्छतेचा शब्द महोत्सव, स्वच्छता प्रबोधन आणि भाषण आज आपण ऐकणार आहोत डब्बा ऐसपैस या कार्यक्रमामध्ये। तर ऐकूयात या सगळ्या 25 समर्थ कन्यांचा हा स्वच्छता प्रबोधनाचा कार्यक्रम। या कार्यक्रमाचं संपादन केलं आहे RJ अनु यांनी। या कार्यक्रमासाठी प्रेरणा श्री यशवंतजी डांगे, माननीय आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका, आणि ॲडव्होकेट किशोरजी देशपांडे, माननीय शालेय समिती चेअरमन। मार्गदर्शन केलं आहे शाळेच्या प्राचार्या सौ वसुधा सुनील जोशी आणि माननीय परीक्षिका सौ शारदा भूषण यांनी। संयोजक केलं आहे डॉक्टर अमोल बागोल यांनी। ऐकूयात हा 25 समर्थ कन्यांचा स्वच्छतेचा शब्द महोत्सव।

नमस्कार, मी स्वरा उदय सभारंजक, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला। स्वच्छता यत्र तत्रेव आरोग्य तत्र वर्धते, स्वच्छ देश सदा नित्यम सुखम शांति प्रवर्धते। म्हणजेच जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य सुख आणि शांती वाढते। नमस्कार, मी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील।

0: आज तुमच्या सोबत फक्त बोलायला नव्हे तर मला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तरही जाणून घ्यायला आले आहे की बालमित्रांनो, आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, मग आपला देश का स्वच्छ ठेवत नाही? शौच स्वच्छता च आरोग्यस्य मूलम, म्हणजेच स्वच्छता ही आरोग्य व निरोगी जीवनाची पायरी आहे. आपली भारत माता किती सुंदर, स्वच्छ आणि हिरवीगार होती, पण आज तीच भारत माता अस्वच्छ व प्रदूषित झाली आहे. आज आपली भारत माता धोक्यात आहे. आपल्या देशात 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले, पण यामध्ये फक्त मोठमोठ्या घोषणा देऊन, स्वच्छता अभियानाच्या दिवशी हातात झाडू घेऊन फोटो काढून उपयोग नाही. जरा विचार करा, जपान मधील मुले स्वतःच्या शाळेची स्वच्छता स्वतः करतात, सिंगापूर मध्ये सार्वजनिक स्वच्छतेची शिस्त पाळली जाते, स्वीडन सारख्या देशाने कचऱ्याला पुनर्वापर करायला भर दिलाय. मग आपण भारतीय कुठे कमी पडत आहोत का? स्वच्छता ही फक्त सफाई कामगारांची जबाबदारी नाही. रस्त्यावरचा कचरा टाळू, कचरा पेटीचा वापर करू, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करू, अस्वच्छतेला देऊनी नकार आरोग्य स्वीकारू, प्लास्टिकलाही नकार देऊ आणि स्वच्छतेला स्वीकारू. बघा ना, आपण नदीत कचरा टाकतो त्यामुळे नदी प्रदूषित होते, रस्त्यावरील कचरा आपल्या गोमातेच्या पोटात जातो. ज्याप्रमाणे आपली आजी तिच्या जुन्या साड्यांपासून नवीन गोधड्या शिवते, त्याचप्रमाणे आपणही कचरा पुनर्वापर केला पाहिजे. ही कामे छोटी वाटतात, पण याच कृतीतून स्वच्छ व सुंदर भारत देश घडतो. म्हणून स्वच्छतेसाठी दुसऱ्याची वाट न पाहता त्याची सुरुवात स्वतःपासून करणे खूप गरजेचे आहे. आपल्या भावी पिढीसाठी माझ्या स्वप्नातला स्वच्छ व सुंदर भारत निर्माण करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. म्हणून आज आपण सर्व संकल्प करूया, हात हातात घेऊन सारे एकच संकल्प मनी धरू, स्वच्छतेच्या या अभियानात स्वतःचे योगदान करू, सुंदर आपला परिसर आणि सुंदर आपला देश करू, स्वच्छ आणि श्रेष्ठ भारताचा तिरंगा जगात उंच धरू. धन्यवाद.
1: नमस्कार, मी कुमारी आस्था आनंद भंडारी, समर्थ प्रशालेची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मी भारतकन्या म्हणून स्वच्छतेविषयक माझे विचार मांडत आहे. आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस या मंगलमय दिनाचे औचित्य साधून एक भारतकन्या म्हणून मला तुमच्यासमोर स्वच्छ भारत अभियान या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रव्यापी विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळत आहे. हा मी माझा मोठा बहुमान समजते. आपल्या भारताला संतांची आणि शूरवीरांची मोठी परंपरा लाभली आहे. संत गाडगेबाबांनी हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ केला आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी तर स्पष्ट सांगितले होते की स्वातंत्र्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. गांधीजींचे हेच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. आज एका जन आंदोलनाचे रूप घेतलेल्या या अभियानाला अधिक गतिमान करणे आणि स्वच्छतेचा दृढ संकल्प करणे हीच आपल्या पंतप्रधानांसाठी वाढदिवसाची खरी आणि सर्वोत्तम भेट ठरेल. स्वच्छता पाळूया, देशाला सुंदर बनवूया, कचरा हटवून निरोगी भारत घडवूया. एक भारतकन्या म्हणून जेव्हा मी माझ्या देशाकडे पाहते तेव्हा मला जाणवते की स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. जसे आपण आपले स्वतःचे घर अत्यंत आवडीने आणि काळजीपूर्वक स्वच्छ ठेवतो, तसेच आपले परिसर, आपले रस्ते, रेल्वे स्थानके, नद्या आणि ऐतिहासिक वास्तू स्वच्छ ठेवणे हे देखील आपले पवित्र राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपली भारत माता केवळ नकाशावरचा देश नाही, ती आपली माता आहे. मग आपल्या मातेचे अंगण अस्वच्छ ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम किंवा फोटो काढण्यापुरता उपक्रम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि संस्काराचा एक भाग बनली पाहिजे. आपण आपल्या घरातून आणि स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा न फेकणे, ओला आणि सुका कचरा नेहमी वेगवेगळा करणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणे आणि कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकणे, या अगदी लहान वाटणाऱ्या सवयींमधून आपण देशाच्या प्रगती आणि स्वच्छतेत खूप मोठे योगदान देऊ शकतो. गेल्या काही वर्षात स्वच्छ भारत अभियानामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलू लागले आहे. देशातील कानाकोपऱ्यात गावागावात शौचालय बांधली गेली आहे, ज्यामुळे आपली माता भगिनींची प्रतिष्ठा आणि आरोग्य सुरक्षित झाले आहे. देशातील बालकांचे आरोग्य सुधारले आहे. मात्र देशाला पूर्णपणे कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्या पंतप्रधानांनी नेहमी सबका प्रयास म्हणजेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांवर भर दिला आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही, तोपर्यंत स्वच्छ भारत समृद्ध भारत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. चला आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व भारतवासी मिळून एक प्रतिज्ञा करूया. मी स्वतः कचरा करणार नाही आणि कोणालाही कचरा करू देणार नाही. घराघरात आणि मनामनात स्वच्छतेची ज्योत पेटवूया. जेव्हा प्रत्येक भारत कन्या आणि भारत पुत्र या अभियानात सक्रिय सहभाग घेतील, तेव्हाच आपली भारत माता जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि स्वच्छ देश म्हणून चमकेल. माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देत आणि त्यांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करत मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत. धन्यवाद.
2: नमस्कार, मी अनंती राकेश देवगुणे. मी तुमच्या समोर स्वच्छता हीच सेवा या विषयावर विचार मांडणार आहे. आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती या काळात संपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबवली जाते. मोदीजींना वाढदिवसाचा हा सेवा सप्ताह आपण केवळ घोषणा देऊन नाही तर प्रत्यक्ष स्वच्छतेची कृती करून साजरा करत आहोत. स्वच्छ भारत केवळ सरकारचे अभियान नसून ते आपल्या प्रत्येकाचे जनआंदोलन बनले पाहिजे. हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिला. स्वच्छता ही देवाची भक्ती आहे असे संत गाडगे बाबा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे. तोच वारसा पुढे चालवत मोदीजींनी देशाला स्वच्छतेचा एक नवा मंत्र दिला आहे. स्वच्छतेची धरा कास तरच लाभेल निरोगी श्वास असे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.
3: स्वानंदी मोरेश्वर देशपांडे, श्री समर्थ विद्या मंदिर, प्रशाला, सावीडी, अहिल्यानगर, इयत्ता 6वी. स्वच्छता ही आपल्या निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरासमोर परिसरही स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छता अभियानामध्ये मुख्य उद्देश परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हा आहे. या अभियानामध्ये लोक एकत्र येऊन रस्ते, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करतात. कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकला पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. स्वच्छ भारतासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे. स्वच्छता ठेव, निरोगी रहा हा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे.
4: नमस्कार, मी कृपाक्षी कल्पेश अद्वंत, इयत्ता 6वी श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थिनी. नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्वच्छता हीच सेवा. भारत माता म्हणजे केवळ आपली भूमी नाही तर आपल्या देशाची माती, नद्या, पर्वत, शेती, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. या भारत मातेने आपल्याला ओळख दिली आहे. म्हणूनच भारत मातेला स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देताना स्वच्छ भारत त्याचा विचार करणे अतिशय योग्य ठरते. याच भावनेतून एका प्रसिद्ध देशभक्तीपर गीतातील ओळ आठवते.

खरंच आपले वतन सदैव सुंदर, स्वच्छ आणि समृद्ध राहावे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा असते. 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत म्हणजे केवळ रस्ते स्वच्छ करणे नाही, तर आपल्या मनात आणि दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय निर्माण करणे होय. श्रोते हो, आपण विद्यार्थी आहोत, आपल्या हातात देशाचे भविष्य आहे. आपण एखाद्या मोठ्या गोष्टीची वाट पाहण्याची गरज नाही. आपल्याला आपला घरापासून, शाळेपासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करू शकतो. त्यामुळे आपण आपल्या मित्रांमध्ये व कुटुंबात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो. लहान लहान उपक्रम राबवू शकतो. आपण आपल्या शाळेचा व गावाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाचे योगदान नक्कीच देऊ शकतो. कचरा रस्त्यावर न टाकणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे आणि पाणी वाचवणे, या छोट्या छोट्या सवयी भारताला स्वच्छ बनवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. चला आज आपण एक छोटासा संकल्प करूया. मी स्वतः स्वच्छ राहीन, माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवीन, कचरा इकडे तिथे टाकणार नाही आणि स्वच्छ भारत घडविण्यासाठी माझे योगदान मनापासून देईन. कारण स्वच्छ भारत म्हणजे सुंदर भारत, सुंदर भारत म्हणजे निरोगी भारत आणि निरोगी भारत म्हणजे सक्षम भारत. एक पाऊल स्वच्छतेकडे, भारत जाईल प्रगतीकडे. नरेंद्र मोदीजींना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना मला एक गाण्याचे बोल म्हणावेसे वाटत आहेत.

0: नमस्कार, मी प्रियंजली पालवे इयत्ता 6वीची समर्थ विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थिनी बोलते आहे. मी आज तुम्हाला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात आयोजित स्वच्छता ही सेवा संकल्प अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मी महाराष्ट्र बनून स्वच्छतेविषयी बोलणार आहे. लाडक्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा क्षण आला. लाडक्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा क्षण आला. हरित संकल्पाने सजूया आपल्या भारताला. हरित संकल्पाने सजूया आपल्या भारताला. एक झाड लावून निसर्गाचा समतोल राखूया. एक झाड लावून निसर्गाचा समतोल राखूया. देशाच्या समृद्धीमध्ये आपले पाऊल टाकूया. आज या शुभ दिनी मला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एक छोटासा संदेश द्यायचा. आपले पंतप्रधान महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतील, पण आज वाढते प्रदूषण आणि बदलणारे हवामान यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. म्हणूनच पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी एक हरित संकल्प करू. चला प्रत्येकाने एक झाड लावूया आणि ते जबाबदारीने वाढूया. प्रगतीचे नवे शिखर आपला देश गाठतो. प्रगतीचे नवे शिखर आपला देश गाठत आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश मनामनात दाटला. पंतप्रधानांच्या वाढदिवशी झाडे लावून प्रगती करूया. पंतप्रधानांच्या वाढदिवशी झाडे लावून प्रगती करूया. सुंदर आणि स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करूया. संकल्प करूया आज एक झाड लावण्याचा. संकल्प करूया आज एक झाड लावण्याचा. लाडक्या पंतप्रधानांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्याचा. लाडक्या पंतप्रधानांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्याचा. प्रदूषण मुक्त देशाचा ध्यास मनी धरूया. प्रदूषण मुक्त देशाचा ध्यास मनी धरूया. निसर्गाचा हा ठेवा जबाबदारीने जपूया. निसर्गाचा हाच ठेवा जबाबदारीने जपूया. धन्यवाद.
1: नमस्कार, मी कुमारी यशस्वी सचिन मगर इयत्ता 5वीची श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला मी झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून स्वच्छता ही सेवा या विषयावर मत मांडत आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या झाशीचे रक्षण करण्यासाठी रणांगणात तलवार उचलली, त्याचप्रमाणे आज आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा संकल्प करणे आवश्यक आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हती, तर प्रत्येक नागरिकाचे आरोग्य, सन्मान आणि सुखही तितकेच महत्त्वाचे होते. आज जर मला पुन्हा भारत भूमीवर येण्याची संधी मिळाली तर मी प्रत्येकाला एकच संदेश देईल. स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत. स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे. आपण रस्त्यावर कचरा टाकत नाही, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवतो, प्लास्टिकचा वापर कमी करतो आणि ओला कचरा सुका कचरा वेगळा करतो, तेव्हा आपण देश सेवेचे कार्य करत असतो. ज्या हातांनी देशासाठी तलवार उचलली तेच हात आज झाडू उचलून आपल्या परिसराला स्वच्छ ठेवू शकतात. देशप्रेम फक्त घोषणात नसते, ते आपल्या कृतीत दिसले पाहिजे. लक्षात ठेवा, देशासाठी लढणे म्हणजे फक्त रणांगणात तलवार उचलणे नव्हे, आपल्या मातृभूमीला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणे हे देखील देशभक्तीचेच एक मोठे कार्य आहे. माझ्या शूर बांधवांनो, लक्षात ठेवा, एक पाऊल स्वच्छतेकडे, हजारो पावले आरोग्याकडे. आपल्याला घरापासून, शाळेपासून, गावापासून आणि शहरापासून स्वच्छतेची सुरुवात करूया. झाडे लावूया, पाणी वाचवूया, प्लास्टिक मुक्त परिसर निर्माण करूया आणि प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगूया. मी रणांगणात लढले कारण मला माझा देश प्रिय होता. माझा तुम्हाला आज तुम्हाला तलवार उचलायची गरज नाही, फक्त स्वच्छतेची सवय लावा, पर्यावरण जपा आणि आपल्या भारत मातेला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनवा. चला आज आपण सर्वजण हातात हात घालून अशी प्रतिज्ञा करूया. मी माझे घर, माझी शाळा, माझा परिसर आणि माझा देश स्वच्छ ठेवीन. स्वच्छ, स्वतः स्वच्छ राहीन, कचरा इथे तिथे टाकणार नाही. स्वच्छ भारत घडविण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. स्वच्छ भारत, सुंदर भारत हाच खरा आपल्या देशाचा सन्मान. याच शब्दात मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
2: नमस्कार, मी कुमारी ओवी ललित कुलकर्णी, श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडी अहिल्यानगर, इयत्ता 5वी अ. आपण नेहमी म्हणतो स्वच्छ भारत सुंदर भारत, पण फक्त म्हणण्याने भारत स्वच्छ होणार आहे का? नाही ना। त्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून सुरुवात करणे गरजेचे आहे। आपण कचरा कुठेही टाकतो आणि मग म्हणतो अरे इथे एवढा कचरा कोणी केला, पण तो कचरा करणारा कोणी दुसरा नसतो, कधी कधी आपणच असतो। स्वच्छता म्हणजे फक्त आपले घर किंवा शाळा स्वच्छ ठेवणे नाही, आपल्या आजूबाजूचा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि निसर्ग स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे, कचरा पेटीतच टाकणे आणि इतरांनाही स्वच्छतेबद्दल जागरूक करणे, या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो। कारण स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। चला तर मग आजपासून एक संकल्प करूया, कचरा करणार नाही, कचरा करू देणार नाही आणि माझा परिसर स्वच्छ ठेवणार। कारण स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवन आणि सुंदर भविष्य। धन्यवाद।
3: नमस्कार, मी कुमारी अनन्या निलेश भोकनळ, श्री समर्थ प्रशालेची 5वीची विद्यार्थिनी। आज स्वच्छतेबद्दल तुमच्याशी बोलणार आहे। लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत एकत्रित आलो आहोत। सर्वप्रथम मी मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते। मोदीजींनी नेहमीच देशाच्या विकासासाठी आणि अनेक मोठे निर्णय घेतले आहे, पण त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला निर्णय म्हणजे स्वच्छता भारत अभियान। मोदीजींचा वाढदिवस हा केवळ केक कापून साजरा करण्याचा दिवस नाही, तर त्यांनी देशसेवेचा जो संकल्प घेतला आहे त्याला पुढे नेण्याचा दिवस आहे। म्हणूनच आजच्या दिवशी संपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा पंधरवडा राबवला जात आहे। मित्रांनो, स्वच्छता हा केवळ आपल्या घरापुरता मर्यादित विषय नाही। आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण घराबाहेरचा कचरा साफ करणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे। स्वच्छता हीच सेवा या मंत्राचा अर्थ असा आहे की आपण केलेली स्वच्छता ही देशाची आणि ईश्वराची सर्वात मोठी सेवा आहे। जेव्हा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण अनेक आजारांना दूर ठेवतो आणि एका चांगल्या समाजाची निर्मिती करतो। महात्मा गांधीजींनी म्हटले होते की स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता अधिक महत्त्वाची असते। गांधीजींचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदीजींनी लाल किल्ल्यावरून स्वच्छतेची हाक दिली होती। आज आपण सर्वांनी मिळून हा संकल्प केला पाहिजे की आपण कुठेही कचरा टाकणार नाही आणि इतरांनाही टाकू देणार नाही। एक वेळा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवू। आठवड्यातून किमान 2 तास आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करू। शेवटी मी एवढेच म्हणेन की मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना दिलेली सर्वात मोठी भेट हीच असेल की आपण आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर बनवू। चला आज आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करू, ना कचरा करू ना करू देव। मला येथे माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
4: नमस्कार, मी कुमारी प्रांजल अमोल मेहते, इयत्ता 5वीची श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थिनी बोलत आहे। आज मी स्वच्छता ही सेवा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त देशभर विविध सेवा आणि स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले जाते। स्वच्छता ही केवळ आपली जबाबदारी नसून ती समाजाप्रती आपली सेवा आहे। आपण नेहमी म्हणतो स्वच्छ भारत सुंदर भारत, पण हा भारत खरोखर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे। कचरा रस्त्यावर न टाकणे, ओला आणि सुका कचरा
5: वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आणि इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छ परिसरामुळे केवळ आपले शहर सुंदर दिसत नाही तर आरोग्यही चांगले राहते. म्हणूनच स्वच्छता ही एक दिवसाची मोहीम न करता आपल्या दैनंदिन जीवनाचे एक भाग बनले पाहिजे. चला, नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसानिमित्त आपण एक संकल्प करूया. मी स्वतः स्वच्छता पाळेन, इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरणा देईन आणि भारत देश स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी माझे योगदान देईन. स्वतःही केवळ सेवा नाही तर स्वच्छ आणि निरोगी भारताचे स्वप्न साकार करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
0: नमस्कार, मी कुमारी ऋतिका प्रसाद मोरे, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी अहिल्यानगर या शाळेची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या स्वच्छ भारत अभियान याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. नमस्कार श्रोते हो, कचरा दिसला की आपण काय करतो? नाक मुरडवतो, पुढे निघून जातो आणि कधी कधी म्हणतो, हा कचरा माझा नाही. पण जरा थांबा, आपल्या देशाच्या स्वच्छतेची जबाबदारी फक्त कोणाची आहे? होय, आपली आणि आपली प्रत्येक आपल्या प्रत्येकाची. मी सावित्रीबाई फुले आज आपल्या रेडिओ कार्यक्रमातून आपल्याशी याच महत्त्वाच्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. स्वच्छ भारत अभियान. श्रोते हो, स्वच्छता ही फक्त घर झाडण्यापुरती मर्यादित नाही. आपलं घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपली शाळा, आपला रस्ता, आपलं गाव आणि आपला परिसरही स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण रोज अनेकदा पाहतो रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा पडलेला असतो. काही ठिकाणी कचरा साचल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते आणि आजार पसरण्याचा धोका वाढतो. मग यावर उपाय काय? उपाय खूप सोपा. सुरुवात स्वतःपासून. कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेटीतच टाकूया. ओला आणि सुका कचरा वेगळा करूया. प्लास्टिकचा वापर कमी करूया. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही स्वच्छतेची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित करूया. पण श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? स्वच्छ भारत घडवण्यासाठी मोठमोठी कामे करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या सवयी पुरेशा आहेत. एका व्यक्तीने कचरा कचरा पेटीत टाकला, एक छोटासा बदल होतो. 10 जणांनी तसं केलं तर मोठा बदल होतो. आणि लाखो लोकांनी ही सवय लावली तर संपूर्ण देश बदलू शकतो. म्हणून आपण एक संकल्प करूया. मी स्वतः स्वच्छता पाळीन, कचरा योग्य ठिकाणी टाकीन आणि माझ्या परिसराला ही स्वच्छ ठेवीन. लक्षात ठेवा श्रोते हो, स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आणि ती फक्त सफाई कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी नाही. स्वच्छ भारताची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या हातातून होऊ शकते. चला, आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून एक मोठं स्वप्न साकार करूया, स्वच्छ सुंदर निरोगी भारताचं. आणि शेवटी एकच सांगते, स्वच्छता ठेवू अंगी, सुंदर भारत घडवू संगी. स्वच्छता ठेवू अंगी, सुंदर भारत घडू या संगी. याच स्वच्छतेच्या संदेशासह आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. जय हिंद.
6: नमस्कार, मी कुमुदिनी प्रवीण सोनवणे, इयत्ता 6वी, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला या शाळेतील विद्यार्थिनी. आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो फक्त भाषणाचा नाही तर प्रत्येक भारतीयाच्या कर्तव्याचा विषय आहे. स्वच्छ भारत माझे योगदान. स्वच्छ भारत अभियान हे आपल्या देशाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले. या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. हातात झाडू असो वा नसो, मनात स्वच्छतेचा विचार असावा. आपला भारत सुंदर करण्याचा प्रत्येकाने संकल्प घ्यावा. स्वच्छता वसे जिथे, आरोग्य वसे तिथे. अस्वच्छता घाण ही खूप रोगांना आमंत्रण देते. वेगवेगळे बॅक्टेरिया, व्हायरस यांपासून निर्माण होतात. स्वच्छता ही एक दिवसाची मोहीम नव्हे तर ती आपल्या जीवनातील एक चांगली सवय आहे. स्वच्छता ठेवल्यामुळे आपण निरोगी राहतो आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. आपण कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेटीत टाकला पाहिजे. ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. आपण हे बोलतो पण आपण कधी आपल्या जीवनात आत्मसात करतो का? तर मुळीच नाही. पण ही आपली जबाबदारी आहे. आपण हे पाळायला हवे. मित्रांनो, स्वच्छ आणि महान भारत घडवण्यासाठी मोठ्या मोठ्या कामांची गरज नाही तर छोट्या छोट्या सवयींची गरज पाहिजे. चला तर आपण सर्व मिळून एक संकल्प घेऊया. मी कचरा टाकणार नाही, इतरांनाही टाकू देणार नाही. मी कचरा टाकणार नाही, इतरांनाही टाकू देणार नाही. आणि मी स्वच्छ भारत घडवण्यासाठी माझे योगदान नक्की देईन, माझे योगदान नक्की देईन. धन्यवाद. जय हिंद.
7: नमस्कार, मी कुमारी केतकी कल्पेश बगाडे, श्री समर्थ शाळेची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मी आपल्या समोर भारत मातेचे स्वच्छतेविषयी मत व्यक्त करत आहे. मी भारत माता बोलत आहे. नमस्कार, आज मी तुमच्याशी बोलत आहे. मी कोण? मी आहे तुमची भारत माता. हिमालयाच्या उंच शिखरांपासून कन्याकुमारीच्या अथांग सागरांपर्यंत, गावाच्या मातीपासून शहरांच्या रस्त्यांपर्यंत तुमच्या प्रत्येक श्वासात वसलेली तुमची भारत माता. आज माझ्या एका लेकराचा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस. या निमित्ताने माझ्याकडे फुलांचे हार आणू नका. मोठ्याने सत्कार मुळीच करू नका. आज मला फक्त एक वचन द्या. आई, आम्ही तुला स्वच्छ ठेवू. कारण मला सांगा, ज्या आईने तुम्हाला श्वास दिला तिच्याच अंगणात कचरा टाकताना तुमचा हात का थांबत नाही? ज्या मातीत तुमच्या पूर्वजांची रक्त सांडले, ज्या मातीत तुमच्या लेकराचे भविष्य उभे राहणार आहे, त्याच मातीत प्लास्टिक फेकताना तुमच्या मनात वेदना का होत नाहीत? मी भारत माता आहे. मला सोन्याचे दागिने नकोत. माझ्या अंगावरचा कचरा काढून टाका. तेच माझ्यासाठी सर्वात मोठे अलंकार आहे. स्वच्छ भारत म्हणजे केवळ झाडू हातात घेणे नाही. स्वच्छ भारत म्हणजे रस्त्यावर कचरा न टाकण्याची संस्कृती. स्वच्छ भारत म्हणजे नदीला आई मानून तिच्यात घाण न टाकणे. स्वच्छ भारत म्हणजे सार्वजनिक जागा कोणाचीच नाही असे न समजता ही माझ्या भारत मातेची आहे असे समजणे. स्वच्छ भारत म्हणजे फक्त घर स्वच्छ ठेवणे नव्हे, मन स्वच्छ ठेवणेही आहे. जात धर्म भाषा प्रदेश या पलीकडे जाऊन एकमेकांबद्दल आदर ठेवणे, दुसऱ्याच्या हक्काचा कचरा आपल्या मनात न साठवणे ही सुद्धा स्वच्छताच आहे. मला लेकरांनो, तुम्ही मंदिरात जाता, देवापुढे हात जोडता, फुलं वाहता, पण मंदिरा बाहेर पडल्यावर तेच फुलं रस्त्यावर फेकता. मग देव कुठे शोधताय? तो देव माझ्यातच आहे. या मातीमध्ये आहे, या निसर्गामध्ये आहे, या भूमीमध्ये आहे. म्हणून आज माझ्या लेकरांनो, माझ्यासाठी एक छोटीशी शपथ घ्या. मी कचरा करणार नाही, दुसऱ्याला कचरा करू देणार नाही, पाणी वाया घालणार नाही. नद्या रस्ते सार्वजनिक ठिकाणे आपलीच आहे असे समजून त्यांची काळजी घेईन. कारण लक्षात ठेवा, सरकार योजना बनवू शकते, शासन व्यवस्था उभी करू शकते, पण भारत स्वच्छ करण्याची खरी ताकद तुम्हा लोकांमध्येच आहे. तुम्ही असा विचार करा की आपण स्वच्छतेची सुरुवात दुसऱ्यांपासून करण्यापेक्षा स्वतःपासून करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
8: नमस्कार, माझे नाव वैष्णवी अरविंद टेंबुरकर. मी समर्थ शाळेतील विद्यार्थिनी इयत्ता 6 इंदिरा गांधी यांचे स्वच्छतेविषयी विचार मांडत आहे. आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे स्वच्छता. मित्रांनो, आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, आपली शाळा आणि वर्गही स्वच्छ ठेवतो, पण आपला रस्ता आणि परिसर स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण अनेकदा रस्त्यावर कचरा टाकतो, प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या कुठेही फेकतो, त्यामुळे आपला परिसर घाण होतो. कचरा साचल्यामुळे दुर्गंधी येते आणि डास माशांचा त्रास वाढतो, त्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, कचरा कधीही रस्त्यावर टाकायचा नाही. कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकायचा. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे. प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे. शाळेत किंवा घरात पाणी वाया घालू नये. आपला वर्ग, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. मित्रांनो, स्वच्छता ही फक्त सफाई कामगारांची जबाबदारी नाही, तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण स्वतः स्वच्छ राहिलो आणि आपल्या मित्रांनाही स्वच्छतेसाठी सांगितले, तर नक्कीच बदल घडेल. महात्मा गांधीजींनीही स्वच्छतेला खूप महत्त्व दिले होते. म्हणून आपण त्यांच्या विचारांना आदर करून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करूया. आज आपण सर्व मिळून एक छोटासा संकल्प करूया. मी कचरा करणार नाही, कचरा कचरा पेटीतच टाकेन, माझी शाळा आणि माझा परिसर स्वच्छ ठेवेन आणि इतरांनाही स्वच्छ राहण्यास सांगेन. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, स्वच्छ परिसर सुंदर परिसर, स्वच्छ भारत सुंदर भारत. चला मित्रांनो, फक्त बोलू नका, तर आजपासून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
9: मी श्रेया वैभव तांदळे, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी येथील इयत्ता 6 विद्यार्थिनी आहे. मी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार, मी आज आपल्या सर्वांशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे. तो विषय आहे स्वच्छता. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छता ही केवळ आपल्या घराची, रस्त्याची किंवा परिसराची जबाबदारी नाही, तर ती आपल्या राष्ट्राप्रती असलेले एक पवित्र कर्तव्य आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाला सत्यात उतरवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छता ही सेवा आहे, स्वच्छता ही संस्कृती आहे आणि स्वच्छता हीच सशक्त राष्ट्र निर्मितीची पहिली पायरी आहे. आज आपण चंद्रावर पोहोचत आहोत, जगाला विज्ञानाची ताकद दाखवत आहोत. मग आपल्या देशातील रस्ते, नद्या आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यात आपण मागे का राहावे? माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या भारताची खरी ओळख केवळ आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या प्रगतीमध्ये नाही, तर आपल्या नागरिकांच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्येही आहे. आपण ज्या भूमीला माता मानतो, ज्या नद्यांना जीवनदायिनी म्हणतो, त्या नद्यांचे प्रदूषण रोखणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य नाही का? आपल्या पुढच्या पिढीला आपण कोणता भारत देणार आहोत? कचऱ्याने भरलेला भारत की स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार भारत? हा प्रश्न केवळ सरकाराचा नाही, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीचा आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यात देश बदलण्याची ताकद आहे. तुमच्या एका चांगल्या सवयीमुळे अनेकांना प्रेरणा मिळू शकते. शाळा, महाविद्यालय, गावे आणि शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. माझ्या माता भगिनींनो, आपल्या घरात स्वच्छतेचे संस्कार सुरू करा आणि आपल्या कुटुंबाला स्वच्छतेच्या चळवळीशी जोडा. माझ्या प्रिय बालमित्रांनो, लक्षात ठेवा, कचरा कचरा पेटीत टाकणे ही छोटी कृती असली तरी ती महान राष्ट्र निर्मितीची सुरुवात आहे. बदलाची सुरुवात दुसऱ्यांकडून नव्हे तर स्वतःपासून झाली पाहिजे. कचरा रस्त्यावर टाकणार नाही, प्लास्टिकचा अनावश्यक वापर करणार नाही, सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करणार नाही आणि इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करू, कारण स्वच्छ परिसरातून निरोगी समाज घडतो, निरोगी समाजातून समर्थ राष्ट्र घडते आणि समर्थ राष्ट्रातून उज्ज्वल भविष्य निर्माण होते। चला आज आपण सर्वजण एक संकल्प करूया, ना मी अस्वच्छता करणार ना करू देणार। स्वच्छ भारत, सुंदर भारत, समृद्ध भारत, समर्थ भारत, आपण सर्वजण एकत्र आलो तर स्वच्छतेची ही चळवळ केवळ मोहीम राहणार नाही, तर ती एका महान राष्ट्रीय संस्काराचे रूप धारण करेल। चला स्वच्छतेला आपला धर्म, सेवेला आपले कर्तव्य आणि राष्ट्र निर्मितीला आपले ध्येय बनूया। आपल्या एकजुटीतून, आपल्या संकल्पनातून आणि आपल्या कृतीतून एक नवा भारत घडूया। स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे टाकूया आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीचे भागीदार हो बनूया। जय हिंद, जय भारत।
10: माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी अवनी किशोर चेमटे। आज मी आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्वच्छता अभियान या महत्त्वपूर्ण विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे। स्वच्छता ही केवळ आपल्या घरापुरती मर्यादित नसून ती आपल्या शाळेची, परिसराची आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य, प्रसन्नता आणि आकाश सकारात्मक वातावरण निर्माण होते। म्हणूनच आपण कचरा रस्त्यावर, शाळेच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो नेहमी कचरा पेटीतच टाकला पाहिजे। मित्रांनो, आज आपण विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत, पण खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा आपले रस्ते, गावे, शहरे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असतील। ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे आणि पाणी वाया न घालणे आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे, या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या मोठ्या बदल घडू शकतो। स्वच्छता करण्यासाठी दुसऱ्याची वाटचाल पाहण्यापेक्षा आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे। नको घाण, नको कचरा, स्वच्छतेचा धर्या नारा। एक पाऊल आपले टाकूया, स्वच्छ भारत घडवूया। स्वच्छता अभियान हे केवळ एक अभियान नसून ती एक चांगली सवय आणि आपली सामाजिक जबाबदारी आहे। आपण स्वतः स्वच्छ राहूया, आपले घर आणि शाळा स्वच्छ ठेवूया आणि आपल्या मित्रांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगूया। आज आपण एक छोटासा संकल्प करूया की तरी उद्याचा भारत अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होऊ शकतो। चला तर मग, मी स्वच्छ राहीन, मला माझा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे आणि इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरणा देईन। असा संकल्प करूया, स्वच्छता हीच खरी सेवा आणि स्वच्छ भारत स्वच्छ अभियान। स्वच्छ भारत हीच आपली ओळख। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
11: नमस्कार, माझे नाव श्रद्धा भाऊबोली धुमाळ। आज मी तुमच्या समोर स्वच्छता ही खरी जबाबदारी या विषयावर बोलणार आहे। आज मी तुमच्या समोर एक अशी विषयावर बोलणार आहे जो फक्त आपल्या घराशीच नाही तर आपल्या आरोग्याशी, आपल्या समाजाशी आणि आपल्या देशाच्या भविष्याशी जोडलेला आहे। तो विषय म्हणजे स्वच्छता। मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपण स्वच्छ कपडे घालतो, स्वच्छ घर ठेवतो, आपल्या घराबाहेर कचऱ्याचा ढीग असतो, रस्त्यावर घाण असती, पर्यावरण दीर्घकाळ भरलेला असतो, आपण खरोखर स्वच्छ आहोत का? नाही। स्वच्छता ही फक्त सफाई करण्याची जबाबदारी नाही, स्वच्छता ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। आपण रस्त्यावर एक कागद टाकतो आणि म्हणतो एक कागदाने काय फरक पडणार आहे, पण लक्षात ठेवा एक व्यक्तीचा कागद दुसऱ्या व्यक्ती समर्थ आणि एका व्यक्तीची चांगली सवय हजारो लोकांची बनू शकते। म्हणून अजून आपण ठराऊ कागद रस्त्यावर नाही, फक्त कचरा कुंडीत प्लास्टिकचा आवश्यक वापर नाही, ओला आणि सुका कचरा वेगळा करूया, आपली शाळा, आपला परिसर आणि आपले गाव स्वच्छ ठेवूया। मित्रांनो आपल्याला देश बदलायचा असेल तर सुरू कुठे करायची? दुसऱ्याकडून नाही, स्वतःपासून। आपण एक पाऊल स्वच्छतेसाठी पुढे टाकले तर आणखीन 10 जण आपल्या सोबत येतील, आणि असेच हजारो पाऊल पुढे पडले तर आपला भारत अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनेल। चला आज आपण फक्त भाषण ऐकून थांबू नका, एक संकल्पना करूया। मी कचरा करणार नाही, दुसऱ्यांना कचरा करू देणार नाही, माझे घर स्वच्छ ठेवीन, माझी शाळा स्वच्छ ठेवीन, आणि माझा भारताला स्वच्छ ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीन। कारण स्वच्छ भारत हे केवळ स्वप्न नसावे, हे ते आपल्या प्रत्येकाच्या कृतीतून दिसावे। चला आपण सर्व मिळून अशी सुरुवात करूया, उद्या लोकांनी आपल्याला परिसराकडे पाहून म्हणाले पाहिजे वा हा आहे स्वच्छ भारत, आणि हा भारत घडवणारे आम्ही। स्वच्छ राहूया, स्वच्छता राखूया, इतरांना प्रेरणा देऊया आणि आपल्या सुंदर भारताला स्वच्छ, निरोगी आणि अभिमानास्पद बनवूया। जय हिंद, धन्यवाद।
12: नमस्कार, माझे नाव जानवी अविनाश तिवारी, मी इयत्ता 6 शिकत आहे। मी तुम्हाला स्वच्छतेविषयी बोलून दाखवणार आहे। स्वच्छता हा खरा परमेश्वर असल्या तर संतांनी आपल्याला सांगितले आहे। निरोगी आणि आनंद जीवनासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे। स्वच्छतेमुळे डास, माशा आणि जीवाणूंचा प्रसार होतो। घरातले घर, शाळा, परिसर मनाला प्रसन्नता देते। अभ्यास करताना किंवा कामात लक्ष केंद्रित करणाऱ्या मदत करते। देशाचा विकास, स्वच्छ भारत हे केवळ एक व्यक्तीची बाजू नसून आपल्या सर्व व्यक्तींची असते। मी एवढंच बोलेन की सर्वांनी स्वच्छ ठेवावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
13: नमस्कार, मी ची शिवम राकेश देवरे, इयत्ता 6 विद्यार्थी। मी आज तुम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात आयोजित स्वच्छता ही सेवा संकल्प अभियान अहिल्यानगर महानगरपालिका वतीने बोलेल। आज मी इथे स्वच्छता या विषयावर माझे विचार मांडणार आहे। स्वच्छता ही केवळ आपल्या घराची किंवा शाळेची जबाबदारी नाही, तर ती आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। स्वच्छता परिसरामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपले मनही प्रसन्न राहते। स्वच्छता ही फक्त एक दिवसाची मोहीम नसून ती संस्कार आहे। हा संस्कार लहानपणापासून आपल्या मनात रुजला पाहिजे। आपण स्वच्छ राहिले पाहिजे आणि इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे। आपल्या शाळेचा परिसर, आपले गाव, शहर आणि आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। मी कचरा करणार नाही आणि इतरांनाही कचरा करू देणार नाही, असा संकल्प आपण केला तर स्वच्छतेची चळवळ नक्कीच यशस्वी होईल। मित्रांनो, बदलायची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. त्यामुळे आजपासून आपण आपल्या घरापासून, शाळेपासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करूया. चला आपण सर्वजण मिळून स्वच्छ, निरोगी आणि सुंदर भारत घडवूया. स्वच्छ भारत, सुंदर भारत. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.
14: श्रोते हो, आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात आयोजित स्वच्छता ही सेवा संकल्प अभियान या पंधरवड्या अंतर्गत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं आणि स्नेहालयाच्या रेडिओ नगर 90.4 FM वर ज्ञानदानाच्या यशस्वी हिरक महोत्सवाकडे वैभवशाली वाटचाल करणाऱ्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक विभाग सावेडी अहिल्यानगरच्या या 25 समर्थ कन्यांचा स्वच्छतेचा शब्द महोत्सव हा कार्यक्रम डब्बा ऐसपैस या कार्यक्रमामध्ये आपण नुकताच ऐकला. या कार्यक्रमाचे संपादन केलं होतं RJ अनु यांनी. या कार्यक्रमासाठी प्रेरणा श्री यशवंतजी डागे, माननीय आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका ॲडव्होकेट किशोरजी देशपांडे, शालेय समिती चेअरमन, मार्गदर्शक माननीय प्राचार्या सौ वसुधा सुनील जोशी, नियोजन माननीय पर्यक्षिका सौ शारदा होशी आणि या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं डॉक्टर अमोल बागुल यांनी. श्रोते हो, डब्बा ऐसपैस या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे संडे आणि आपला संडे स्पेशल फरमाईशे गानो की हा शो सुरू झालाय आणि भरपूर साऱ्या फरमाईशी घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला आजच्या आपल्या खास शोमध्ये। आणि मंडळी, आज आहे घटस्थापना, आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये आणि आज इतक्या सुंदर अशा फरमाईशी आपल्याला आलेल्या आहेत आणि खरंच मंडळी खूप छान वाटत आहे कारण आजचा दिवस इतका फ्रेश आहे आणि सकाळच्या वाफाळत्या चहासोबत आपण आपल्या फरमाईशींना सुरू करत आहोत, फरमाईशी ऐकत आहोत, त्यांच्या स्टोरीज ऐकत आहोत आणि अनेक विविध लोकांच्या गोष्टी, त्यांच्यातल्या ज्या भावना आहेत किंवा गाण्यापाठीमागच्या त्यांच्या काही पॉईंट ऑफ व्ह्यूज असतील तर ते आपण आज छानपैकी ऐकणार आहोत। पण मंडळी, आपल्या शोची सुरुवात आज घटस्थापनेच्या या शुभ मुहूर्तावरती एका छान अशा गाण्यानं करत आहोत। गाण्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी आणि मंडळी अगबाई अरेच्या या चित्रपटातील हे गाणं आहे। आणि मंडळी, या गाण्यानं आपण आपल्या शोची सुरुवात करूयात आणि अगदीच थोड्या वेळात या गाण्यानंतरच म्हणजेच अगदी छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर मी येते नवनवीन अशा भन्नाट अशा फरमाईशी घेऊन तुमच्यासोबत। तर मंडळी, हे गाणं एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: जगदंबे।
1: नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाईश गाणू की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कलेला कोणत्याही देशाच्या सीमारेषा नसतात हे आपण जाणतो. मंडळी, पाकिस्तानमधील एक सिंगर ज्यांनी आपली भारतीय गाणी सुद्धा गायली आहेत आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रचंड लेव्हलला त्यांची ही गाणी फेमस आहेत, तेच मंडळी आतिफ असलम. त्यांच्यासोबतच जोडीने हे गाणं गायलेलं आहे प्रीतम चक्रवर्ती यांनी. तर अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातील गाणं आहे तू जाने ना. आणि मंडळी, हे गाणं सुद्धा आपण आपल्या लहानपणी खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. आपल्याला जेव्हा सकाळी गाणी लावायची आपली आई असेल किंवा रेडिओवरती सुद्धा हे जेव्हा गाणं लागायचं तेव्हा खरं ते खूप फ्रेश वाटायचं आणि कुठेतरी ते आपलं पहिलं प्रेम असेल किंवा आपल्या कॉलेजचे जे दिवस असतील त्यातलं जे पहिलं प्रेम असेल तर या आठवणी ज्या आहेत तर त्या जाग्या व्हायच्या. आणि आता सुद्धा मंडळी तुमच्या सुंदर सुंदर आठवणींना उजाळा द्या. मंडळी, या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला सांगलीहून आलेली आहेत. महेश निमसे यांनी ही रिक्वेस्ट पाठवली. सो मंडळी, आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाईशी गाणो की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी फिलहाल टू या मूवी मधलं एक बात बताओ तुम हे जे गाणं आहे तर त्या गाण्याची आपल्याला आता रिक्वेस्ट आलेली आहे, फरमाईश आलेली आहे. रुक्मिणी चोरमारे यांनी आपल्या नगर शहरातूनच ही रिक्वेस्ट पाठवली आहे. आणि मंडळी या गाण्याचे जे लेखक संगीतकार आहेत तर ते जानी आहेत आणि सिंगर आणि म्युझिक डिरेक्टर आहेत बी प्राक. सो गाईज आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि एकत्र होऊयात. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी वाफाळत्या चहा सोबत मी आली मंडळी तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशे गाणो की या शो मध्ये. मंडळी आपण मगाशीच गाणं ऐकलं तर पार्वती हे आणि खूप फेमस झालेलं गाणं होतं आणि मंडळी हनुमान अंश याच चित्रपटातलं दुसरं फेमस गाणं आहे मैंने तेरे ही भरोसे. या गाण्याला मंडळी तुम्ही जेव्हा ऐकाल ना तुमच्याच दुनियेमध्ये तुम्ही रमून जाल. इतकं सुंदर गाणं आहे आणि हे जे गाणं आहे ना ते येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी भजनांमध्ये सुद्धा यूज होईल असं मला वाटतंय. समर घोडके हे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि त्यांना हे गाणं फार आवडतं आणि त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवली आहे की हनुमान अंश या चित्रपटातलं मैंने तेरे ही भरोसे जे हे गाणं आहे जे भजन आहे तर ते तुम्ही प्लीज आपल्या रेडिओ नगरला प्ले करा. या गाण्याचे मंडळी सिंगर जे आहे तर ते सुनील लोढी हे सिंगर आहे. तर मंडळी हे गाणं आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि मंडळी हे गाणं ऐकूयात मैंने तेरे ही भरोसे.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या आपल्या शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सुमित आणि अनुज या भावांनी एक खूप सुंदर गाणं आपल्या समोर आणलं होतं, आपल्या भेटीला आणलं होतं, आणि काही महिन्यांपूर्वी हे गाणं सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. मंडळी, नाशिक मधून देवांश भोसले यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे की बॅरन हे जे गाणं आहे तर हे गाणं आपण आज प्ले करूयात, आणि ही फरमाईश मंडळी आपण त्यांची कम्प्लीट करत आहोत. हे गाणं तुम्ही एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतूसोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. फरमाइशे गानो की यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा. मंडळी, काही गाणी अशी असतात ना तर ती मनाच्या कोपऱ्यात इतकी रुतलेली गाणी असतात आणि आपण ती कितीही वेळा ऐकली तरी सुद्धा आपलं मन भरत नाही. आणि अशाच एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे नीरज साळवे, जे की आपल्या नगरमधलेच आहेत, केडगाव परिसरात राहणार आहे. तर त्यांनी सय्या हे जे कैलाश खेर यांनी गायलेलं गाणं आहे, तर या गाण्याची रिक्वेस्ट त्यांनी पाठवली आहे. आणि मंडळी, ऐकूयात आपण हे सुंदरसं गाणं.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमायशे गानो की या शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी यश देवतारे हे देखील आपल्या बुरहाननगर मधलेत आपल्या नगर मधलेच आहेत आणि त्यांनी सुद्धा एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे. मंडळी हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमच्या भूतकाळामध्ये हरवून जाणार आहात, कारण हे जे गाणं आहे ते राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं आहे आणि कलियुग या मूवीमधलं हे गाणं. बरेच वर्ष झाले मंडळी ही मूवी आलेली आहे आणि आपल्या लहानपणामध्ये आपण हे गाणं फार एन्जॉय केले आणि पुन्हा एकदा तुमचं बालपण आठवणार आहे तुम्हाला हे गाणं ऐकल्यानंतर. गाण्याचे बोल आहेत जिया धडक धडक. मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या आपल्या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, मगाशीच आपण राहत फतेह अली खान यांचं जिया धडक धडक हे गाणं ऐकलं आणि आता त्यांचंच मन की लगन हे गाणं आपण ऐकणार आहोत. या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे जामगाव येथून विश्वजीत निकाळजे यांच्या थ्रू. सो मंडळी, हे गाणं आपण एन्जॉय करूयात.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

सुप्रभात गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. वेलकम बॅक आपल्या शो मध्ये फरमाईशी एक गाणू की या शो मध्ये. मंडळी, आपण आज भरपूर साऱ्या फरमाईशी घेत आहोत आणि आपल्या ज्या आठवड्याभरामध्ये आपल्याला सॉंगच्या ज्या रिक्वेस्ट आल्या तर त्या आपण प्ले करत आहोत. असंच एक सुंदर असं गाण्याची आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे, जे की आत्ता सध्या सोशल मीडियावरती खूप ट्रेंडिंगला आहे. आपण इंस्टाग्राम ओपन करू, आपण यूट्यूब ओपन करू, त्यामध्ये हे गाणं हमखास आपल्याला आपल्या फीडमध्ये येताना दिसणारच आहे. मंडळी, काली काली जुल्फो के फंदे न डालो हे गाणं तुम्ही ऐकलंच असणार आहे, कारण एकही व्यक्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की हे गाणं त्यांनी ऐकलेलं नाही आहे. आणि हे जुनं गाणं असलं तरी मंडळी, कुठेतरी आत्ता ते पुन्हा नव्यानं आपल्या समोर येतंय. आणि दामिनी पुराणिक हे देवरे या गावातून, या तालुक्यातून आपल्याला त्यांची रिक्वेस्ट आली आहे गाण्याची, तर नक्कीच आपण त्यांची ही रिक्वेस्ट पूर्ण करत आहोत आणि आपण सुद्धा हे गाणं फार एन्जॉय करत आहोत. मंडळी, एन्जॉय करा हे गाणं, आपण भेटूया अगदीच थोड्या वेळात या म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशी गाणो की या शोच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. पण मंडळी, एक असं गाणं मी तुमच्या सोबत घेऊन आली, तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा थोरात संभाजीनगर येथून. आणि मंडळी, हे गाणं जर तुम्ही आता ऐकलं तर तुम्ही नक्कीच एक कोविडच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही निघून जाल. कारण कसं आहे की हे जे गाणं आहे तर ते 2017-18 साली फार आपण एन्जॉय केलेले आणि त्या काळामध्ये हे गाणं फार आपल्या सोशल मीडियावरती आणि आपल्या सर्वांच्या ओठांवरती धुमाकूळ घालत होतं. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि मंडळी, कुठेतरी जेन्झीला हे गाणं, म्हणजे जेन्झी या गाण्याच्या आहारी गेली होती. आणि प्रत्येक वेळा न जाणे आपण कितीतरी वेळा दिवसातून हे गाणं ऐकत होतो. या गाण्याचे बोल आहेत, मिले हो तुम हमको. मंडळी, खरंच हे गाणं माझं सुद्धा त्या काळातलं आवडतीचं गाणं आहे. आता कुठेतरी माझी चॉईस बदलली आहे, पण मी सुद्धा त्या काळामध्ये एक लहान होते, मी सुद्धा हे गाणं फार ऐकलेलं आहे. सो मंडळी, आपण पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात आणि ऐकूयात हे गाणं मिले हो तुम हमको. आणि गायज हो, आता आपण थेट भेटणार आहोत पुढच्या रविवारी नवनवीनच्या फरमाईशींसोबत. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या फरमाईशी आहे तर त्या आपल्या 90111123090 या संपर्क क्रमांकावरती नक्की पाठवून द्या. आणि मंडळी, तुमच्या फरमाईशी आपण पुढच्या रविवारी नक्कीच आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहोत. सो मंडळी, हे गाणं एन्जॉय करा, स्वतःची काळजी घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: रामदास स्वामी म्हणतात, आता कोण शरण जावे, सत्य कोण ते मानावे, एकी केला सर्व त्याग, एक म्हणती राजयोग, रामदास सांगे खूण, भक्ती वीण सर्व शीण। हार्मनी द परफेक्ट ट्यून च्या अभंग मालेतल्या ह्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। हा जो अभंग आहे आता कोणा शरण जावे, तर मला पर्सनली असं नेहमीच वाटत आलेलं आहे की रामदास स्वामींचं जे लिखाण आहे ते कालातीत आहे, म्हणजे ते ज्या कालखंडात आपण असू तिथे ते रिलेट होतच। तर ह्याच्यामध्ये सत्य कोण ते मानावे अशी ओळ येते, तर त्यांना सत्य म्हणजे काय अभिप्रेत आहे, म्हणजे हे का त्यांना विचारावं असं वाटलं असं?
1: श्रुती, मला वाटतं तू माझी परीक्षा पाहतेस खरं तर। सत्य हा अतिशय गहन विषय आहे, कारण तर आधी पटकन आधी सत्य म्हणजे काय ते बघूयात, त्यांना जे अभिप्रेत आहे ते बघूयात, आणि मग आपण पुढच्या ओळींकडे जाऊयात। कालातीत तू जे म्हणालीस तो आजच्या घडीला त्याचा कंकरन्स काय आहे तेही बघूयात। सत्य एक असतं जे व्यावहारिक सत्य, ज्याचा जन्म होतो ते बदलतं आणि ते नाश पावतं, हे एक सत्य, हे व्यावहारिक सत्य। याचा अर्थ की मी आज आहे, माझा जन्म झाला, मी आहे ना, मी खरंच आहे आणि मी नंतर नाश पावणार आहे, पण हे सत्य आहे।
0: बरोबर।
1: मी स्वप्न बघतो, स्वप्नामध्ये माझ्या मागे कुत्रा लागतो आणि मी धावतो, ते धावणं खरं असतं स्वप्नातलं, कुत्रा असतो तो खरा असतो, पण मी जेव्हा जागा होतो तेव्हा मला कळतं की अरे हे स्वप्न होत। तसंच ह्या जगामधून मी जेव्हा पुढे जाईन तेव्हा आजचं माझं शरीर, माझं मन, माझं चित्त, माझा अहंकार, मला असलेल्या सगळ्या भावना ह्या आत्ता खऱ्या आहेत, पण जेव्हा मी अजून मोठ्या कुठल्या तरी विश्वात जाईन तेव्हा मला जाणवेल की अरे ते देखील मिथ्याच होतं, कारण ह्याला उद्भव आहे आणि ह्याचा विनाश आहे।
0: बरोबर।
1: अंतिम सत्य जे आहे ते जन्मत नाही आणि त्याचा नाश होत नाही। रामदासांनी इथे विचारलंय की सत्य कोण ते मानावे, त्यांना ते अंतिम सत्य हवे। पुन्हा एकदा त्यांच्या काळाचा जर आपण विचार केला तर कर्मकांडामधून बाहेर आणण्यासाठी त्यांना एक खूप सोपा उपाय सगळ्याच संतांना हवा होता। त्यासाठी त्यांनी जे आपल्याकडे योग आहेत, जसा कर्मयोग, कर्मयोगामध्ये आपण म्हणतो की अक्षरशः कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं हे अवघड आहे, पण गीतेत म्हटलंय की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मयोग आहे। योग कशासाठी, तर अंतिम सत्य साधण्यासाठी। अंतिम सत्य काय आहे, तर मला त्या जे नाशवंत नाही अशा सत्याकडे जायचंय। नाशवंत काय नाहीये, तर ते परमतत्व आहे, मला त्या ब्रह्माकडे जायचंय, ठीक आहे। तर त्यासाठी मला योग हवा। योग हा शब्द युग या धातूपासून निर्माण झाला, युग म्हणजे जोडणे।

0: आत्मा आणि परमात्मा हे मला एकमेकांशी जोडायचंय, त्यासाठी मला योग हवा, कुठली तरी ऍक्शन घ्यायची, बरोबर आहे? तर एक ऍक्शन आहे कर्मयोग. कर्मयोग सामान्यांसाठी अवघड आहे. एक आहे राजयोग. राजयोगामध्ये मनाचा निग्रह आहे, म्हणजे आपण म्हणतो ते आसन, प्रत्याहार, ध्यान धारणा, समाधी, हे जे आहेत सगळे, तो राजयोग आहे. त्याच्यासाठी मनाचा निग्रह प्रचंड पाहिजे. त्यांना असं जाणवलं की भक्तियोग हा सर्वात सोपा आहे. भक्तियोगामध्ये काय, सतत नामस्मरण, सतत परमेश्वराची आराधना. त्यासाठी तुम्हाला कुठेतरी दूर जाऊन बसणं, कुठेतरी संसार सोडून जाऊन पळून जाणं हे नाहीये. हे समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये, हे ज्ञानेश्वरांना देखील अपेक्षित नव्हतं. या सगळ्यांनी संसारात राहून, ज्ञानेश्वरांनी कुठेतरी दूर तपश्चर्याला नाही गेले, त्या समाजामध्ये राहिले आणि त्यांना त्यांनी उधारून टाकलं. तसंच रामदासांनी देखील केलं, स्वतःचा संसार न करता पण त्यांनी जगाचा संसार केला. तर बोलता चालता, सगळं काम करताना नामस्मरण करत राहणं, हे त्यांनी ठरवलं की हे जर केलं तर भक्तियोग आपोआप निर्माण होईल. आणि भक्तियोग जर आला तर माझं आणि त्याचं नातं लगेचच जुळून जाईल, हे सायंटिफिकली देखील प्रूव्ह झालंय. मी जर सतत नामस्मरण केलं तर माझा रक्तदाब कमी होतो, माझा श्वास संथ होतो, जास्त डीप होतो, माझी पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम जी आहे ती जास्त सक्रिय होते आणि मला रोगांपासून मी दूर जाऊ शकतो, माझी इम्युनिटी वाढते नामस्मरणानं. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. तर संतांनी आपल्याला सांगितलं की भक्तियोग हा सर्वात पहिली पायरी आहे, सर्वात सोपी आहे, ती जर तुम्ही केली तर पुढे तुम्हाला जर कर्मयोगाकडे जायचं असेल, राजयोगाकडे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकाल. त्यामुळे रामदास स्वामींनी इथे सत्य कमणा मानावे हे विचारलं तर आहे ते अंतिम सत्य, त्या सत्याकडे मला जायचं आहे. गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलंय की मय्या वेश्य मनो येमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्त तम मतः. तुझं मन मला अंकित कर, हे जर तू करू शकलास, तुझ्या मनाला माझे ठाई जर तू ठेवू शकलास तर तू सर्वोत्तम योगी आहेस असं भगवान म्हणतो. आणि पुढे भगवान म्हणतात की मय्येव मन अधस्त्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. तुझं मन माझ्यापाशी ठेवस पण तुझी बुद्धी ही माझ्यापाशी स्थिर कर, ही जर तू करू शकलास तर तू आणि मी एक रूप होऊन जाऊ, हे भगवंतानं सांगितलं होतं. आजच्या काळात जेव्हा आपण अगदी लहान नर्सरीतल्या आणि पहिली आणि दुसरीतल्या मुलांना बघतो, स्ट्रेस आलाय म्हणतात सगळेजण, त्यांच्या पालकांपेक्षा त्या मुलांना स्ट्रेस जास्त असतो. मुलं खेळणं विसरली आहेत, मुलं आनंदानं बेभान होऊन जाणं विसरली आहेत. त्यावेळेला जर आपण भक्तियोगाकडे जाऊ शकलो तर काहीही वेगळं न करता, कुठलाही वेगळा वेळ न घालवता, आपण स्वतःला शरीर आणि मनानं नितळ करू, निरंजन करू. आणि हे रामदासांनी आपल्याला 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवलं, किंवा आपल्या संतांनी संत रचनांमधून कायमस्वरूपी आपल्याला सांगून ठेवलं.
1: म्हणजे थोडक्यात ते जे म्हणतात त्या पायऱ्या आहेत त्या अंतिम सत्यापर्यंत
0: जाण्याच्या. तो योग आहे तो आपल्याला साधायचा आहे. तो योग साधण्यासाठी जे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्यातला अवघड प्रकार सोडून देऊया, ते आपल्या सामान्य माणसाला करणं अवघड आहे. भक्तियोग सर्वात सोपा आहे. चालता बोलता नामस्मरण करत राहा, परमेश्वराशी रत व्हा मनानं शरीरानं, आपोआप योग जुळून येईल असं समर्थांना सांगायचं. श्रुती, आजच्या युगात जर आपण विचार केला, जे तू आणि मी जगतो आहोत, तर मला असं वाटतं खूप सोपं आहे की मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी. बुद्धी सगळं समजावून घेते, एक सारासर विचार करते आणि एक निश्चय करते. साधं की मला हे करिअर करायचं आहे, हा एक निश्चय आहे बुद्धीनं घेतलेला. त्या निश्चयाचा पुढचा जो सगळा कारभार आहे, विस्तार आहे, तो प्रवर्तक इंद्रिय म्हणून मन आहे. फक्त जर आपण बुद्धीनं निर्णय घेतला तर समाजयोगी कामं काहीच नाही होणार, कारण कारुण्यच नसेल. कुणाही विषयी प्रेमच नाही वाटणार, कुणाही विषयी त्याग करण्याची भावनाच मनात येणार. त्यामुळे कॉर्पोरेट भाषेमध्ये त्याला पर्सनॅलिटी ग्रीड जे म्हणतात, नाही नाही, तर मी मनानं आणि बुद्धीनं निर्णय घेऊ शकेन, ही सारासार विवेक बुद्धी आणि मग मनाच्या सगळ्या भावना ज्या प्रेम, किंवा त्याग ह्या ज्या भावना आहेत, करुणा, ह्या जर भावना आल्या तर आपण अतिशय चांगले निर्णय घेऊ शकू. कुठलंही दान असेल ते अपात्री पडणार नाही आणि मी जे धारण करणार आहे ते देखील सगळं स्वच्छ आणि नितळ असेल. हे रामदासांनी इथे अगदी प्रकर्षानं सांगितलं असं.
1: सुंदर. आणि ह्या अभंगातल्या कुठल्याही दोन ओळी जर आपण घेतल्या तर इतका विरोधाभास दिसतो की हे करावं की ते करावं, म्हणजे सगळा त्याग करून कुठेतरी जावं का आपण जे आहोत ते उपभोगावं, हा जो विरोधाभास आहे त्यातनं कसा ते मार्ग काढतायत.
0: आणि हा विरोधा तर प्रत्येक ठिकाणी असतो, म्हणजे त्या दृष्टीनं जर बघितलं तर आज आपल्याला अक्षरशः दिवसातल्या 1000 वेळा तरी हा निर्णय घ्यावा लागतो की मी हे करू की ते करू. आणि हा डायलेमा संपवण्यासाठी रामदासांनी अगदी स्वच्छ सांगितलंय शेवटी की ते म्हणतात की एकीकेला सर्व त्याग, एक म्हणती राजयोग, हे काहीही असलं तरी रामदासे सांगे खूण, भक्तिवीण सर्व क्षीण. त्यांनी आपण जे मगाशी बघितलं की नामस्मरण करत राहिलो सर, आपण सतत त्याचं स्मरण करत राहिलो आपण, तर बाकी काहीही न करता आपण परमेश्वरा चरणी विलीन होऊ शकू किंवा आपल्याला अंतिम सत्य सापडेल. आज जे प्रत्येकाच्या मनामध्ये ना की कोणता झेंडा घेऊ मी हाती, ती भावना नष्ट होईल की मला माझंच माझे सत्य कळो येईल माझं मला, हे असं होऊन जाईल असं रामदास म्हणत आहेत. त्यांनी त्याची म्हणजे त्या अभंगाचा शेवटच तसं आहे की रामदास सांगे खूण भक्ती मिळ सर्वशी.
1: म्हणजे तुम्ही कुठलाही मार्ग निवडलात तरी तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाशी प्रामाणिक राहणं हे त्याचं मला वाटतं सार आहे.
0: अगदी बरोबर. आणि ते खूप सोपं आहे अंगीकारायला.

0: पावन भिक्षा दे रे राम, हा जो पुढचा अभंग आहे त्याच्यामध्ये रामदास स्वामी थेट मागणंच मागतात रामाकडे. पण तरी त्या अभंगातल्या ओळी वाचताना मला अशा त्यातल्या अनेक ओळी आहेत ज्याच्याबद्दल प्रश्न पडतोच, की अलिप्तपण मज दे रे राम किंवा मज विण तू मज दे रे राम, म्हणजे नक्की काय हे, कसे काय आपण या वाक्यांचा अर्थ लावूया?
1: आपण पटकन बघूयात की एक ही तर खरं पावन भिक्षा आहे. हे सगळं तू निरंजन करून मला दे, निखळ करून मला दे, आणि आता मला इतका अधिकार प्राप्त झालाय की मी तुझ्याकडे मागू शकतो. ह्या पदापर्यंत रामदास स्वामी पोहोचलेत आणि मग त्यांनी हे सगळं मागितलं. मला संगीत दे, अर्थारोहण दे, मला धनंजय कविता श्रुती सारखे कलावंत त्यांचं सान्निध्य दे, तुमच्यासारखे श्रोते दे, हे रामदास स्वामींनी स्वतः डायरेक्ट परमेश्वराकडे मागितलंय. आणि हे मागताना त्यांना कुठलाही अभिनिवेश नाहीये त्याच्यामध्ये, किंवा कुठली लज्जा देखील नाहीये, कारण एक स्वतःचा एक आत्मविश्वास आहे की आता हे मी तुझ्याकडे मागू शकतो. पण तू जो एक उल्लेख केलास, मज विण तू मज दे रे राम, हा सर्वात महत्वाचा मला वाटतं इथे उल्लेख आहे. आणि तू जे वाचलेस ते इतकं सुंदर वाचलेस. खरं तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी तुझ्याशी एकरूप ऑलरेडी झालोय खरं तर, पण तरी देखील मी एक माझं शरीर आणि मन आहे, मला माझे विकार आहेत. संत देवीदासांनी ॲक्च्युली एके ठिकाणी म्हटलंय की काम क्रोध मद मत्सर हे शरीर तयांचे बिढार. मी शरीर धर्म घेऊन आलो म्हणजे मला हे सगळे रोग चिकटलेच आहेत, त्यांच्यापासून मी दूर नाही जाऊ शकत, कारण हे शरीर आहे ना, तोपर्यंत ते सगळे माझ्याकडे असणार आहेत. आणि त्यांनीच पुढे असंही म्हटलंय की 18 भर वनस्पतींची लेखणी केली, समुद्र जर मशीन भरला, म्हणजे शाईनं जर समुद्र भरला आणि पृथ्वीचा कागद करून जर माझे अवगुण लिहायचं ठरवलं तरी देखील ते संपणार नाही, इतके अवगुण माझ्यात आहेत. हे रामदास स्वामींनी त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर देखील स्वतः ऍक्सेप्ट केलेली फॅक्ट आहे की मी असा आहे, त्यामुळे मला तू हवायस, तुझ्यात मी जो आहे तो बाजूला काढ आणि एक मला तू दे, हे मागणं त्यांनी मागितलं. मला वाटतं या पेक्षा वेगळं काही मागणं पसायदाना इतकी ताकद ह्या मागण्यामध्ये आहे, ह्या भिक्षेमध्ये आहे असं मला वाटतं.

0: では。
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतूसोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: the dance of Basanti.
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संचलित बाल भवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुल हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुल.
2: अभिवाचन आनंदयोगी पुल भाग 13. लेखक नाधो महानोर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंदयोगी पुल. 1990 ला माझी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली. मुंबईत पुन्हा जाणं येणं थांबणं वाढलं. भाई एनसीपीएचं काम करायचे तेव्हा जवळच असल्यानं खूप भेटी होत. मी त्यांना वारंवार भेटून काहीतरी त्रास देत असे. विविध क्षेत्रातली विशेषतः नाटक चित्रपटातली मंडळी तिथे हमखास असायची. नवे इंग्रजी व इतर भाषेतले चित्रपट नाटकं प्रायोगिक नाटकं कविता वाचन मुलाखती असं सारखं चाललेलं असायचं. वामन केंद्रे सयाजी शिंदे यांच्यासारखे दूर खेड्यातले नवे कलावंत असोत की उत्तर प्रदेश लखनौचे संगीत क्षेत्रातले मोठे कलावंत असोत, गोष्टी वेल्लाळ भाईंनी सारखं त्यांच्या कलेचं कौतुक करावं, त्यांना रसिकांसमोर उभं करून द्यावं हे चाललेलं असायचं. यमुनाबाई वायकर यांची खास 80व्या वर्षी घेतलेली मुलाखत व अशोक रानडे यांच्या अदाकारीसह सादर केलेली बैठकीची लावणी हे प्रयोग करताना त्यातल्या जाणकार निवडक लोकांना भाई उत्साहानं बोलवून घेत. श्री शरदराव पवारांना सौभाग्य पवारांसोबत मुद्दाम बोलावून ही बैठकीची लावणी ऐकविली. हा महाराष्ट्राचा महत्वाचा ऐवज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नंतर शरद पवारांनी 2 दिवस लावणी पोवाडा लोकनृत्य तमाशा यातले कलावंत बोलावून व्हिडिओ ऑडिओ करून ठेवला. मला 1990 सभागृहात कला अकादमी महाराष्ट्राला पाहिजे असा ठराव पाहिजे होता. मी गोव्याच्या व भोपाळच्या धर्तीवर असं लिहिलं होतं. भाई म्हणाले तसं नको, आपलं स्वतःचं असं वेगळं करता येईल. मुंबई बाहेर थोडं घेतलं तर आणखी चांगलं. कला ललित कला नृत्य संगीत असा एक स्वतंत्र विभाग करावा. चित्रपटाचा स्वतंत्र विभाग असावा. भोपाळला कविताही आहे पण इकडे आता नको. लोककला लोकसंगीत यांचं खास करून दालन पाहिजे असा एक चांगला आराखडा भाईंनी करून दिला. सुनीताबाई म्हणाल्या भोपाळला सुरुवात चांगली झाली पण आता इकडे लोक कमीच फिरकतात, त्याची अशी अशी कारणं. अशी चर्चा व माहिती मला दिल्यावर मी विधान परिषदेत ठरावावर बोललो ते हे सगळे मुद्दे घेऊन. इतक्या चांगल्या गोष्टीला शासन नाही म्हणणार कसं? मुख्यमंत्र्यांनी आधीच सांस्कृतिक मंत्र्यांना सांगितलेलं होतं ठराव मंजूर करायचा. बालकवी शताब्दीला शासनानं नकार दिला होता तेव्हा मी किती गदारोळ माजवला होता. त्यावेळी शासनाची लाज निघाली हे मुख्यमंत्र्यांना माहिती होतं. प्रगत महाराष्ट्रात हे जरुरीचं आहे म्हणून भाईंच्या विचारांची कला अकादमी मला मांडता आली व मंजूर करून घेता आली. दिल्लीच्या अकादमीचे पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासन 1,00,000 रुपये देणार अशी घोषणा झाली. प्रत्यक्ष काम सुरू झालं. कोणीतरी मुख्यमंत्र्यांना घिसाडघाईत ही योजना चुकीच्या पद्धतीनं दिली होती. त्याविषयी भाईंनी मला विचारलं, तुम्हाला विचारून हे केलं का? मला थोडंही माहीत नव्हतं परंतु गोविंदराव तळवलकरांनी महाराष्ट्र टाइम्समधून रमणाचे अनेक लेख अग्रलेख लिहून त्यावर झोड उठविली. अगदी साध्या खो खो खेळलेल्या दिल्लीच्या खेळाडूला सुद्धा 1,00,000 मिळाले. एखाद्या सामान्य भाषांतरित पुस्तकालाही 1,00,000. सगळे 1,00,000 रुपये घेऊन गेले तेव्हा राहून गेलेल्या नाग देशपांडेंचं मला पत्र आलं. वाईटही वाटलं. त्यांना तर अगोदर दिले पाहिजे होते. सुनीताबाई भेटल्या. म्हणाल्या इंदिरा संत महाराष्ट्रात नाहीत, बेळगावला कर्नाटकात आहेत, म्हणून सेक्रेटरिएटमधल्या कोणीतरी विरोध केला.

0: गर्भरेशीम या त्यांच्या कविता संग्रहाला व आयुष्यभराच्या मराठी कवितेच्या योगदानाला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्या कुठे राहतात याला काय अर्थ आहे? कवी, तुम्ही तिथे काय करता? मी एक दोघांशी बोललेले आहे, तरीही अजून ते ठप्पच आहेत. हे काय चाललंय? भाईसुद्धा खूप रागवले. मंत्रालय म्हणजे काय चीज आहे हे मला नीट ठाऊक होतं. मी ते सगळं निपटलं. बिचारे इंदिरा संत, बेळगावच्या. बालकवी जन्मशताब्दीचा शासनाचा नकार भाईंना व सुनीताबाईंना, महाराष्ट्रातल्या कविताप्रेमी साहित्यिकांना रुचला नाही. जळगावला मी तात्यासाहेबांना म्हणजे कुसुमाग्रजांना घेऊन मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला. त्याचं वृत्त वाचून भाईंनी फार छान पत्र लिहिलं. शासनाची चांबडी ओरबडणारं खास भाईंच्या स्टाईलमध्ये पत्र. गिरीशांच्याही जन्मशताब्दीचा मी अध्यक्ष होतो. तो उत्सव पुण्यात झाला. दिवसभराच्या संपूर्ण कार्यक्रमात भाईंनी व सुनीताबाईंनी सहभाग घेतला. ते समोर बसलेले असायचे. हे दोघंही आपण नाटकातले समजतो, पण खरे ते कवितेतलेच आहेत याचं प्रत्यंतर मला कितीतरी प्रसंगातून आलं. गिरीशांनी खूप आधी भाईंना मदत केली होती. अशा माणसांबद्दल भाई कृतज्ञता आजही पाळतात. त्यांचा कधीही विसर पडू देत नाहीत. राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज, जन्मशताब्दीला भाईंनी एकट्यानं राजसंन्यासचं वाचन केलं होतं. असे शब्दांचे, स्वरांचे, भावनांचे, त्यातल्या अनुभवांचे चढ उतार प्रभावीपणानं वाचणाऱ्या भाईंचं ते एक पात्री, ज्यांनी ऐकलं ते भाग्यवान. भाईंचं ऐकून मी नवसारीजवळच्या गुजरातमध्ये गडकरांच्या जन्मगावी जाऊन आलो. नवसारीच्या महाद्वारातला पुतळा पाहून आलो. पुण्यात रास्ता पेठ, कसबा पेठ या ठिकाणी बालकवी व गडकरी जिथे राहत होते त्या पिंपळपारावर राजहंस, पिंपळपान, कृष्णाकाठी कुंडल वाचलं. असं भाईंना व मला आवडणाऱ्या कवींसाठी त्यांनी सांगावं व मी ते पुढं न्यावं असं खूप काही करता आलं. सत्यशोधक समाजापासून तर अनेक चांगल्या सामाजिक राजकीय पुरोगामी चळवळी महाराष्ट्रात रुजल्या, वाढल्या, महाराष्ट्र समृद्ध होत गेला. त्यातलं यश परिणाम कमी जास्त असेल, आजही अखंड अशा लहान मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी पुरोगामी विचारांचे लोक चालवित आहेत. सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली. समाजातल्या अनेकविध ज्वलंत प्रश्नांवर जे तरुण लढतात, संसाराची तमा न बाळगता त्यात स्वतःला झोकून देतात, त्यांच्याजवळ जगण्यासाठी दमडीही नसते असेही तरुण कार्यकर्ते आहेत. त्यांना बळ देऊन गौरव करावा अशी कल्पना पुढे आली. पुण्याला मोठी सभा झाली. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, निळू फुले, बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर अशी मंडळी या कार्यक्रमात अग्रभागी होती. त्यांनीच ही कल्पना रुजविली. जळगावहून माझे मित्र व या सगळ्यांचे मित्र डॉक्टर राम आपटे व मी सभेसाठी पुण्याला गेलो. निर्णय पक्का झाला. आमची 10-12 जणांची विश्वस्त समिती पक्की झाली. डॉक्टर राम आपटे यांना यात फारच गोडी होती. पु ल देशपांडे यांना घेऊन हे करावं म्हणून सगळ्यांचाच आग्रह होता. ह्या मंडळीविषयी प्रेम व विश्वास असतानाही भाईंनी नकार दिला. मी स्वतः व डॉक्टर आपटे भाईंना भेटलो. बाकीचे बहुसंख्य भेटून आले. भाईंनी हे अतिशय चांगलं काम आहे परंतु मला येता येणार नाही असं सांगितलं. लग्नाची बेडी हे नाटक घेऊन आम्ही सगळ्यांनीच जिल्ह्या जिल्ह्यात प्रयोग करून लाख लाख रुपये एकेका ठिकाणाहून जमविले. मी 3-4 जिल्ह्यात बरोबर होतो. नाटकानंतरच्या भेटीगाठी तिथले समविचारी कार्यकर्ते, बाबा आढाव आणि निळू फुले असं सगळ्यांचं खासगीत ऐकताना मजा यायची. दरम्यान अकस्मात तरुणपणीच राम आपटे वारले. खूपच उदासीनता आली. उषाताई आपटे आम्हा मित्रमंडळींमध्ये आजपर्यंत व्यापून आहेत. आपल्या एका घराचे पैसे सामाजिक कृतज्ञता निधीत टाकून त्यातून SM जोशी यांच्या नावे एकाला पुरस्कार द्यावा असं डॉक्टर राम आपटे यांनी लिहून ठेवलं होतं. सामाजिक कृतज्ञता निधीचा असा पहिला कार्यक्रम जळगावी घेण्यात आला. त्याला सगळेच विश्वस्त व समविचारी लोक फार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाई आले नव्हते, परंतु त्यांनी विचारलं, SM च्या नावानं रामच्या पैशाने पुरस्कार देणार हे चांगलं केलं. परंतु राम आपटेंचं काय? बहिणी त्याच कार्यक्रमापासून सेवाभावी काम करणाऱ्या आणि राजकारणाशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्याला डॉक्टर राम आपटे पुरस्कार द्यावा असं सुचवलं. त्याची रक्कम बहिणी दिली. भाई पुन्हा वेगळ्या पद्धतीनं का होईना, उशिरानं का होईना, कृतज्ञताशी जोडले गेले. डॉक्टर राम आपटे यांच्यासारखं निर्हेतुक काम करणाऱ्या स्वच्छ ठोस विचारांच्या माणसावर भाईंचं खूप प्रेम होतं. त्यांच्या मृत्यूनं भाई फार फार उदास झाले. पहिल्या पारितोषिक वितरणाला जळगावी कुमार गंधर्व आले होते. बाबा आढाव, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, नरेंद्र दाभोळकर असे सगळेच होते. अदृश्य, कुठेच न दिसणारे भाई त्यांच्या आशीर्वादाशी शुभेच्छा पत्रानं राम आपटे पुरस्काराच्या निमित्तानं दिसतच होते. भाईंजवळ आणि सुनीताबाईंजवळ डॉक्टर उषा आपटेंनी पुण्याला त्यांच्या वडिलांच्या 75व्या वर्षानिमित्त मल्लिकार्जुन मनसूर यांचा कार्यक्रम घेता येईल का असं भीतभीत विचारलं होतं. सुनीता बोलेल असं भाई म्हणाले होते. सुनीताबाईंनी त्यांच्या ह्या प्रेमी कुटुंबासाठी मल्लिकार्जुन मनसूर यांची मैफल पुण्यात घडवून आणली. तसं ते कठीण होतं, परंतु भाई व सुनीताबाई मित्रांच्या आनंदासाठी शक्य ते शक्य करून द्यायचे. कुमार गंधर्वांचा दोनदा, वसंतराव देशपांडे यांचा एकदा, प्रभा अत्रे आणि अशा आणखी कितीतरी बड्या संगीतकारांचे, गायकांचे कार्यक्रम राम आपटे, उषाताई व आम्हा मित्रमंडळींच्या आग्रहास्तव बहिणी जळगावी घडवून आणले. बहिणींना कुठल्या तरी मासिकात माझ्या थोड्या वेगळ्या कविता वाचायला मिळाल्या. बहिणींनी एकदा भेटीत विचारलं, ही फारच चांगली व वेगळी कविता आहे, परिवर्तन मध्येच कधी सुरू झालं? मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भारत्यांचा जाहले गणगोत त्यांचे, वाहताना भारत्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यावरी जे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यावरी जे, आपल्या साऱ्या सुखांचा जाळपोटी जाळताना, माणसांची श्वापदे लावून बसलेली कवाडे, माणसांची श्वापदे लावून बसलेली कवाडे, हे पवाडे गात बसले झोपड्यांच्या गलबताना, जाती धर्माची महत्ता बंद जेथे राजरस्ता, जाती धर्माची महत्ता बंद जेथे राजरस्ता, फाटक्या बाहीवरी जे झुंजले सूर्यास्त असता, कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना, कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना, प्रार्थना त्यांना म्हणू त्या ओंजळीने काय करावे, प्रार्थना त्यांना म्हणू त्या ओंजळीने काय करावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधू महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आलेले आहेत आणि त्याचबरोबर पेशाने ते शिक्षक आहेत. सहशिक्षक म्हणून शेवगाव, बोधेगाव, जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये त्यांनी काम पाहिलं आहे. तर सध्या ते तालुका भोकर श्रीरामपूर या ठिकाणी श्री जगदंबा प्रासादिक विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण त्यांचं लेखक अकुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात. सर, तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
1: माझं बालपण माझ्या पाचेगाव या गावीच गेलं आणि खूप छान होतं. बालपणी वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ, मैदानी खेळ असायचे, झाडावरती सुरपारंब्या वगैरे असे खेळ असायचे. त्याचा एक वेगळाच आनंद असायचा की आज तो मिळत सुद्धा नाही.
0: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं लहानपण आपण कधीच विसरू शकत नाही, कायम आपल्या लक्षामध्ये असतं, तसं शालेय काळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला शाळासुद्धा घडवते, एक माणूस म्हणून घडवते. तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस, शाळेचे शिक्षक आजही आठवतात का?
1: आठवतात.
0: कसे होते?
1: मी चौथीला असताना मला म्हणजे पहिलीला एक बर्डे मॅडम म्हणून होत्या, चौथीला दशरथ गुणाजी उदमले पाथर्डीचे होते, पाचेगावलाच राहायला होते. ते आजही आठवतात. आणि आता मध्यंतरी माझी भेट झाली नाही, परंतु फोन नंबर त्यांचा मिळाला, खूप बरं वाटलं. फोनही केला, भेट झाली नाही फक्त अजून.
0: नक्कीच ती भेट लवकर व्हावी अशी मी नक्कीच सदिच्छा व्यक्त करते.
1: धन्यवाद.
0: तुम्ही शाळेमध्ये कसे होतात? कारण आपण शाळेमध्ये कसे असतो हे शिक्षकांना जास्त माहिती असतं, तुम्ही कसे होतात?
1: शाळेमध्ये मी जेमतेम होतो, म्हणजे फार हुशारही नव्हतो आणि फार लो पण नव्हतो, मीडियम.
0: नक्कीच. दहावी नंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट येतो की दहावी नंतर आता पुढे काय करायचं, कारण आपण दहावीपर्यंत शाळेमध्ये असतो, शालेय जीवन आपण छान आनंदामध्ये घालवत असतो, विद्यार्थी त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे काही विद्यार्थी असतील, आपले वर्गमित्र असतील, यांसोबत छान आपले शाळेचे दिवस जात असतात. पण दहावी संपते, दहावीचा रिझल्ट लागतो आणि मग वेध लागतात ते कॉलेजचे. अकरावी बारावी कुठे करायचं ठरवलं?
1: 11वी 12वी त्यावेळेस आमच्या गावाची म्हणजे 10वी झाल्यानंतर बरीचशी मुलं श्रीरामपूर या ठिकाणी रावबहादूर नारायण बोरावके कॉलेज या ठिकाणीच कॉलेज शिक्षण घ्यायचे, त्यामुळं मी तोच विचार केला आणि ते तिथंच 11वी ते एम एपर्यंत कॉलेज केलं.
0: नक्कीच. हॉस्टेलला तुम्ही राहत होता?
1: हो, हॉस्टेलला राहत.
0: हॉस्टेलचे दिवस कसे होते?
1: हॉस्टेलचे दिवस खूप छान होते. हॉस्टेलमध्ये प्रामुख्याने ढेकूण आणि डास यांची एक प्रकारे आम्हाला ती सजस होती. आम्ही अक्षरशः म्हणजे डास आम्हाला वर उचलायचे आणि डेकन खाली ओढून धरायचे. आमची कधीच म्हणजे त्याची सोडचिठ्ठी म्हणतो किंवा आपलं सोडवणूक झालीच नाही. जेव्हा आम्ही हॉस्टेल सोडलं कॉलेज संपल्यानंतर, तेव्हाच आम्ही त्यातून मुक्त झालो.
0: नक्कीच. शेती व्यवसाय सुद्धा तुमच्या घरामध्ये होता. शेती व्यवसायाचा सुद्धा तुम्हाला अनुभव होता का?
1: होत. शेती व्यवसाय म्हणजे कॉलेजला असतानाच आमची त्यावेळेला कोरडवाहू शेती होती, पण वडील आणि भावांनी ठरवलं की आपल्याला बागायती करायची, विहीर खांदायची. पैसा तर जवळ नाही एवढा, जवळ फक्त 5000 रुपये होते. त्या 5000 रुपयामध्ये आम्ही विहीर खांदायला सुरुवात केली. तिघं भाऊ आणि वडील एवढी चौघ आम्ही काम करायचो. आई आणि एक भाऊजाई, दोन भाऊजाई होत्या. या सारे मिळून आम्ही अगोदर खांदली. विहीर खांदल्यानंतर मी अक्षरशः बैलाने आम्ही ती मालडी असायची, जुनी पद्धत होती माती काढायची, ती मालडी पकडायचो मी. कधी कधी मला ती मालडी झेपत नसायची, मग वडील मदतीला यायचे. आणि त्यावेळेला विचार केला मी, आता जर आपण इथं कष्ट केले तर उद्या भविष्यात नाही नोकरी मिळाली तर कमीत कमी आपण 1 एकर बागायती जमिनीमध्ये आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो, गोपालन करू शकतो, त्यानंतर एखादी दुकान वगैरे टाकून आपण आपला व्यवसाय करू शकतो काही का होईना.
0: नक्कीच नक्कीच. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साहजिकच घरच्यांची किंवा आईवडिलांची अपेक्षा असते की अर्थार्जनासाठी मुलानं जो काही हातभार आहे तो लावावा. त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू झाले का?
1: शिक्षण म्हणजे हातभार म्हणजे असं की आई वडील नेहमी मला म्हणायचे तुझ्याच्यानं काम होणार नाही आणि कोणी शिकलं नाही, आता तू तरी शिकला पाहिजे, तू कुठेतरी नोकरी केली पाहिजे, तरच आमच्या जीवनाचं कष्टाचं सार्थक होईल. हे शब्द मी ध्यानात ठेवून शिकत गेलो आणि डोळ्यासमोर एकच होतं.

0: का आपल्याला काही झालं तर आई वडिलांच्या नावासाठी किंवा आई वडिलांसाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरी करायचीच. आणि त्या दृष्टिकोनातून नोकरी मिळाली.
1: नक्कीच. तुम्ही एम ए बी एड केलं आहे, त्या काळामध्ये पूर्वी बी एडला नंबर लागायचे आणि त्यासाठी कॉलेज निवडलं जायचं आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा बी एडसाठी जावं लागायचं. तर बी एडचे दिवस कसे होते?
0: बी एडचे दिवस खूप छान. मी बारामती निवडलं होतं, पुणे विद्यापीठात माझा नंबर लागला. अगोदर कोल्हापूर विद्यापीठात लागला, तिकडं दूर असल्यामुळे नाही गेलो. नंतर मग पुन्हा पुण्याची लिस्ट आली, त्यामध्ये माझा नंबर लागला. बारामती कॉलेज निवडलं. बारामती कॉलेज सर्वजण म्हणायचे खूप कडक आहे, कडक आहे, आपल्याला तर कडकच पाहिजेत कारण तिथं आपण घडू शकतो. मग बारामतीला गेलो, खरोखरच कडक होतं आणि खरोखर मी घडलो पण तिथंच. मी फार बोलत सुद्धा नव्हतो पण तिथं उत्स्फूर्तपणे बोलायला सुद्धा लागलो, चांगल्या प्रकारे पाठही घ्यायला लागलो. त्यामुळं मला तिथून पुढं आणखीनच आवड निर्माण झाली.
1: नक्कीच. ज्या काळामध्ये तुम्ही बी एड पूर्ण केलं त्या काळामध्ये बी एडला किती स्कोप होता?
0: बी एडला खूप स्कोप होता, भरपूर कॉलेजेस होते. बी एड आणि डी एड भरपूर कॉलेजेस होते. प्रत्येक गावागावात खडा जरी मारला तरी बी एडच्या मुलांना लागल एवढे बी एड झालेले पण होते. पण बऱ्याच जणांचं कसं व्हायचं, फुकट नको नोकरी, लगेच पगार पाहिजे. बी एड करून आल्याबरोबर पगार तसे दिवस नसायचे. पुढे जरी तुम्ही 4-2 वर्ष कमी पगारात किंवा फुकट काम केलं तरच पुढं कामं होत होती. ते मी केलं, त्यामुळे माझं कामही झालं पुढं.
1: नक्कीच. त्यानंतर तुम्ही जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी गेला होता, तर ही मुलाखत कशी झाली तुमची?
0: मुलाखत चांगली झाली.
1: आणि त्याआधी सुद्धा काही शाळांमध्ये तुम्ही काम केलं होतं?
0: हो, त्या अगोदर मी इगतपुरी तालुक्यात होतो, आदिवासी भागात. 1-6 महिने तिथं काम केलं मी. ते कामही खूप छान होतं आणि तिथले मुलं, तिथले लोक आजही मला आठवतात. आजही मी त्यांच्या स्मरणात आहे, ते माझ्या स्मरणात आहे. कधी मध्ये आमचे फोन पण वाहतात. आणि खूपच मायाळू लोक, आदिवासी म्हणतो आपण पण खूप मायाळू लोक. त्या ठिकाणी पगार वगैरे काही नव्हता, पण तिथं राहण्याचा खाण्याचा सारा खर्च आमचा ते करायचे. भात वगैरे काय असेल ते द्यायचे. साधं त्या ठिकाणी इंधन म्हणून चुलीला जे लागायचं ते सुद्धा गौऱ्या वगैरे ते सुद्धा मुलं आणून द्यायचे आम्हाला. पण कधी त्यांचे आई वडील म्हणत नव्हते सरांना काय काम नाही का काय नाही कशाला देता, कधीच नाही. ते सारेच म्हणजे मनापासून प्रेम करायचे.
1: नक्कीच. आदिवासी भागामध्ये जसं तुम्ही आता उल्लेख केला की त्या भागामधल्या मुलांना अध्ययनाचं काम तुम्ही केलं, त्या भागामधली जी काही वस्ती होती किंवा जे काही पालक होते ते कसे होते?
0: एकदम छान. भोईरवाडी म्हणून एक छोटीशी वस्ती होती, त्या वस्तीवर आम्ही राहायला. घरमालकाने आम्हाला घरसुद्धा फुकट राहायला दिलं होतं, लाईटसुद्धा फुकट, पाणीसुद्धा. त्यांची मुलगी आणि अजून एक विद्यार्थिनी होती, त्या पाणीसुद्धा आम्हाला झिऱ्यावरून आणून द्यायच्या. कसलीच तकलीफ नव्हती. फक्त तिथं अध्यापन करणं हाच महत्वाचा उद्देश.
1: नक्कीच. इगतपुरीहून नंतर तुम्ही कुठे गेलात?
0: इगतपुरीवरून नंतर मी संस्थेत आलो आमच्या. आणि संस्थेत आल्यानंतर 2002 माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला अगोदर मी चासकामरगाव या ठिकाणी सुरुवात झाली माझी. नंतर मी शाहीनाथनगर नेवास तालुक्यात त्या ठिकाणी विनाअनुदानितवर काम केलं. नंतर कंटाळाला सोडून दिलं, 2 वर्ष घरी राहिलो. परत संस्थेतून फोन आला की न्यूयॉर्क कॉलेज शेवगाव या ठिकाणी ज्युनियरला जागा आहे, जाता का? मी हो म्हटलो, गेलो आणि मग तिकडंच थांबलो. पक्की नोकरी मिळेपर्यंत तिकडंच होतो.
1: नक्कीच. ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा होतात शाळेचं अध्ययन आणि ज्युनियर कॉलेजचं अध्ययन, यात फरक आहे?
0: फरक आहे ना. ज्युनियरची मुलं मोठाली असतात, त्यांना फक्त अध्यापन म्हणजे आपण व्याख्यान पद्धती वापरतो आणि इकडं थोडंसं त्यांच्या आकलनानुसार घ्यावं लागतं आपल्याला. कधी चर्चा वेगवेगळी उदाहरणं देऊन पटवून द्यावं लागतं त्यांना.
1: नक्कीच. तुम्हाला तुमचा आजही पहिला दिवस अध्ययनाचा आठवतो का?
0: आठवतो ना. मी ज्या वेळेला इगतपुरी तालुक्यात गेलो शिकवायला आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी 10वीचा वर्ग दिला. 10वी, 9वी, 8वी, 10वी म्हणजे 3ही वर्ग दिलेत. 10वीच्या वर्गावर पहिला तास होता माझा आणि कविता शिकवायला लावली. काही वाटलं नाही मला, अगोदर तर अभ्यास होताच माझा, त्यामुळं काही वाटलं नाही आणि एकदम व्यवस्थित शिकवलं मी.
1: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर हे सगळं करत असताना वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्ही जात होतात, बोधेगाव असेल, शेवगाव असेल, भोकर असेल, श्रीरामपूरमधलं इगतपुरी असेल, या सगळ्या ठिकाणी जात असताना घराची ओढ असायची का?
0: हो, असायची ना. घराची ओढ म्हणजे ज्या दिवशी आपल्याला गावाकडे यायचं त्या दिवशी ओढ जास्त असायची. आणि ज्या वेळेला आपल्याला शाळेवर जायचं त्या दिवशी शाळेकडे जाण्याची पण ओढ असायची. वेळेवर आपण गेलो पाहिजे, आपले तास झाले पाहिजेत, अभ्यासक्रम वेळेत झाला पाहिजे, ही पण ओढ असायची. म्हणजे इकडे घरी जशी येण्याची ओढ तशी तिकडे जाण्याची पण ओढ होती.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये काळानुरूप बरेचसे बदल होत गेले, शिक्षण पद्धतीमध्ये, अभ्यासक्रमामध्ये. हे सगळे बदल एक शिक्षक म्हणून कसे वाटतात आजपर्यंत, म्हणजे आज आपण 2026 आहोत, आणि काळानुरूप जे शिक्षण तुम्ही घेतलं ते आत्तापर्यंत जे काही शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेत हे योग्य आहेत का?
0: योग्य आहे. काळाच्या जसा काळ बदलतो तसं शिक्षण पद्धती बदलायलाच पाहिजेत, कारण जुनी शिक्षण पद्धती ठेवून विद्यार्थी घडू शकत नाही किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकत नाही. आज उपयोजित लेखनासारखा अभ्यासक्रम आला, त्या उपयोजित लेखनामुळं अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू शकतात. जसं पत्रकारिता असेल, बातमीपत्र आलेलं आहे आम्हाला, आज 10th आहे, पूर्वी ज्युनियरला पण होतं, बातमीपत्र आलं, बातमीपत्राचा अभ्यास करून बातम्या कशा तयार करायच्या काय याची माहिती मिळाल्यानंतर उद्या विद्यार्थी नवी नोकरी मिळाली चला आपण बातमी क्षेत्राकडे जाऊ, वर्तमानपत्राच्या क्षेत्रात काही ना काही कार्य करू शकतात. त्या ठिकाणी पत्रकारिता आहेत, त्यानंतर मुलाखती वगैरे, मुलाखतदाता, मुलाखतकार आणि प्रेक्षक असे तीन केंद्रातून मुलाखत जाते. मग त्यामध्ये मुलाखतकार होऊ शकतो आपण, मुलाखतकार झालं तर रोजीरोटीचा प्रश्न आपला मिटतो. त्यानंतर जाहिराती, जाहिरात लेखनामध्ये जरी आपण का करिअर केलं तरी एक उत्कृष्ट जाहिरात लेखक जरी झालो आपण तरी आपल्याला भरपूर असं मानधन वगैरे मिळतं त्यामध्ये. त्यानंतर संवाद लेखने, चांगले डायलॉग वगैरे आपण लिहित राहिलो तर वेगवेगळ्या मालिका आहे, चित्रपट आहे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला डायलॉग सुद्धा लिहायला मिळू शकतात. त्याच्यानंतर अजून म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे की याच आल्या पाहिजे. कॉम्प्युटरसारखे शिक्षण हे आज जगण्याच्या दृष्टिकोनातून बदलता अभ्यासक्रम योग्यच आहे.
1: नक्कीच. तुलनेनं आज बघायला गेलं तर बीएड डीएडला स्कोप आहे का?
0: तसा स्कोप आता कमी झाल्यासारखा वाटतो, कारण आता फार शिक्षणाकडे महत्व दिलं जात नाही फार. आज व्यावसायिक शिक्षण महत्वाचं वाटतं, त्यामुळे आज जरा पूर्वी आमच्या वेळेस बीएड आणि डीएड कॉलेज सुद्धा भरपूर होते. खडा जरी मारला तरी त्या कॉलेजवर पडेल खडा, म्हणजे एवढे कॉलेजेस होते. आज त्यांची संख्या दिवसेंदिवस घटलेली, काही कॉलेज बंद करावं लागलेत संस्थेला.
1: नक्कीच. शिक्षक तुम्ही आहातच, पण साहित्याकडे कसे वळलं?
0: साहित्याकडे पहिल्यापासूनच आवड होती मला. ज्यावेळेला मी कॉलेजला होतो त्यावेळेला छोटे छोटे लेख लिहायचो आणि सारोमत सारख्या पेपरला द्यायचो. सारोमत माझा हा आवडता पेपर आहे. पहिल्यापासून मी कुठे जरी सारोमत मिळाला तर वाचणारच, आजही तो वाचतो मी. आणि सारोमत पेपर पूर्ण वाचणार, त्यानंतर सारोमत पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सदर असायचे, त्या सदरामध्ये मी माझे छोटे छोटे लेख देऊन पाहायचो तर ते यायचे. आणि मग तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी लिहू शकतो. मी आज भरपूर लेखसुद्धा लिहिलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांवर. मला आत्ता मध्यंतरी एक लेख लिहायचा होता तर मला फोन आला आमच्या शब्दगंधाच्या साहित्यिक मंडळाचा. मला म्हणले एक अमुक असा लेख लिहू शकता तुम्ही? मी म्हटलं आता लई वेळ नाही माझ्याकडं, काय नाही कसं काय, मी रानात आलेलो आहे. ते म्हणले तुमच्यासारख्यानी लिहू नये असं मला वाटतं, लिहिणारच तुम्ही, काय हरकत नाही. चार्जिंगसुद्धा नव्हता मोबाईल, एका ठिकाणी चार्जिंग केला, कागद घेतले त्यांच्याकडून, तिथंच कच्चा लिहिल्यानंतर टाईप करून त्यांना पाठवला पण. ते म्हणले अहो एवढं उत्कृष्ट तुम्ही लिखाण करताय, मग एका वर असं. मला वेळ नव्हता म्हणून तुम्हाला म्हणत होतो, पण मला आवड आहेच लिहिण्याची.
1: नक्कीच. शब्दगंध साहित्य मंडळाशी कसे कनेक्ट झालं?
0: शब्दगंध साहित्य मंडळामध्ये आमच्या एक स्टाफ मेंबर आहे आपले विद्या बडके मॅडम, त्या कविता करायच्या, त्या बीएससी वेळ पण सायनच्या असून त्या चांगल्या प्रकारे कविता लिहायच्यात. मग त्या मला एक दिवस म्हटल्यात का सर मी सायनच्या असून कविता लिहिते, तुम्ही मराठीची तुम्ही तर लिहू शकता. मला ते थोडंसं वाटलं, म्हणलं आपल्याला विचार केला पाहिजे आपण. एक दिवस घरी आलो, घरी आल्यानंतर आपलं सहज बसलो, बोलता बोलता एक कविता लिहून टाकली मी अष्टाक्षरी, ती फेसबुकला टाकली. फेसबुकवर मला भरपूर प्रतिक्रिया आल्या आणि प्रतिक्रिया आल्यामुळं मी तिथून पुढं असं वाटतं लिहू शकतो आपण हळू एक म्हणता म्हणता बऱ्याचशा कविता लिहू लागलो.
1: नक्कीच. तुम्ही केलेल्या आज कुठल्या कविता श्रोत्यांना या निमित्तानं ऐकवाल?
0: माझ्या जास्तीत जास्त कविता प्रेम कविता आहे आणि या प्रेम कविता काही सामाजिक आहे पण जास्त आवड मला प्रेम कविता लिहिण्याची आहे कारण ती पटकन सुस्त पण आणि चांगल्या पण जमतात मला त्या.
1: नक्कीच. आज या निमित्तानं तुम्ही श्रोत्यांना कुठल्या कविता ऐकवता?
0: पहिली माझ्या आईबद्दलची कविता ऐकवतो कारण खऱ्या अर्थानं आपण म्हणतो आई हा पहिला आपला गुरु आहेत त्याप्रमाणे खरोखरच माझी आई माझा पहिला गुरु होती. आज ती जरी जगात नसली तरी तिच्या आठवणी माझ्या आठवणीत आहेत. तिच्या रूपा त्या आठवणीच्या रूपानं मी ती आहे असं मानूनच जगतो. माये माझी कौशल्या नावच तिचं कौशल्या होतं आणि ही कविता माझी कविता काळजातली संपादक सुरेखा बेंद्रे आपल्या औरंगाबादच्या इथे संभाजीनगरच्या आणि त्यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहामध्ये घेतलेली आहेत. आई माझी माऊली जशी प्रेमाची सावली आई माझी माऊली जशी प्रेमाची सावली गरिबीची कसली लाज तिला जणू ती सत्यवानाची सावित्री गरिबीची कसली लाज तिला जणू ती सत्यवानाची सावित्री आई माझी अडाणी पण म्हणावं तरी कसं आई माझी अडाणी पण म्हणावं तरी कसं सर्वांसाठी देई ती ज्ञान जणू चालते बोलते विद्यापीठ सर्वांसाठी देई ती ज्ञान जणू चालते बोलते विद्यापीठ असो कुणाची काही समस्या जेव्हा येई तिच्या कानावर असो कुणाची काही समस्या जेव्हा येई तिच्या कानावर सांगे त्यावर जालिम उपाय जणू तिच्या पुढे फिका तो विश्वकोश सांगे त्यावर जालिम उपाय जणू तिच्या पुढे फिका तो विश्वकोश आई माझी दळी जात्यावर गात तालासुरात ओव्या आई माझी दळी जात्यावर गात तालासुरात ओव्या ऐकून यायच गहीवरून फार तिच्या रूपात भाषे बहिणाबाई ऐकून यायच गहीवरून फार तिच्या रूपात भाषे बहिणाबाई आईने संसारात खाल्ल्या किती खास्ता सर्वांना समजून घेतलं छान आईने संसारात खाल्ल्या किती खास्ता सर्वांना समजावून घेतलं छान नाही होऊ दिलं तिने कधीच आमच्या घराचं महाभारत रामायण नाही होऊ दिलं तिने कधीच आमच्या घराचं महाभारत रामायण खरंच थोर माये माता माझी कौशल्या खरंच थोर माये माता माझी कौशल्या माये माता माझी कौशल्या.
1: नक्कीच. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा प्रेमकविता लिहायला तुम्हाला आवडतात तर या निमित्तानं कुठल्या त्या प्रेमकविता आज तुम्ही श्रोत्यांना ऐकवाल?
0: याच कविता काळजातली याच काव्यसंग्रहामध्ये माझी एक प्रेम कविता सुद्धा प्रकाशित झालेली आहे. खरं सांगू ना भाळलो तुझ्या रूपाला ना भाळलो तुझ्या रंगाला ना भाळलो तुझ्या संपत्तीला खरं सांगू भाळलो तुझ्यावरील भाळलो माझ्यावरील तुझ्या प्रेमाला भाळलो माझ्यावरील तुझ्या प्रेमाला ना तुला रूपाचा गर्व ना तुला रंगाचा अहंकार ना तुला संपत्तीचा गुरूर खरं सांगू बाळलो तुझ्या या गर्वहीन स्वभावाला बाळलो तुझ्या या गर्वहीन स्वभावाला ना कधी कुलू मनालीचा हट्ट ना कधी सोन्या चांदीचा हट्ट ना कधी कपड्या लत्त्यांचा हट्ट खरं सांगू बाळलो तुझ्यातल्या या निरपेक्ष मनाला ना केला कधी अपमान ना होऊ दिला कधी कमीपणा ना भासू दिली कधी उणीव खरं सांगू बाळलो तुझ्यातल्या या संस्काराला बाळलो तुझ्यातल्या या संस्काराला ना तुला अपेक्षा सूर्यचंद्र ताऱ्यांची ना कोणत्या फुले आणि वेलींची ना तुला कसल्या उपमेची अपेक्षा खरं सांगू बाळलो तुझ्यातल्या या सर्व गुणसंपत्तीला बाळलो तुझ्यातल्या या सर्व गुणसंपत्तीला जोडवी ही एक माझी प्रेमकविता आहे. सखे तुझी माझी जोडी शोभे पृथ्वी तलावर जशी लक्ष्मी नारायण सर्व बोलतात बरं सखे तुझी माझी जोडी शोभे पृथ्वी तलावर जशी लक्ष्मी नारायण सर्व बोलतात बरं बाळी तुझ्या लाल कुंकू वान ते सुवासिनीचे बाळी तुझ्या लाल कुंकू वान ते सुवासिनीचे कंठी ते मंगळसूत्र जुळे सूत्र संसाराचे कंठी ते मंगळसूत्र जुळे सूत्र संसाराचे डोक्यावर तो पदर ना की ती मोत्यांची नथ, डोक्यावर तो पदर ना की ती मोत्यांची नथ, शोभे तू आपुल्या कुळी जीवनात तुझी साथ, शोभे तू आपुली कुळी जीवनात तुझी साथ, पायी पैजन ग तुझ्या वाजे कस छुम छुम, पायी पैजन ग कस, पायी पैजन ग तुझ्या वाजे कस छुम छुम, बोटातली ग जोडवी सांगे तुझं माझं प्रेम, बोटातली ग जोडवी सांगे तुझं माझं प्रेम, सोळा शृंगारत आहे एक शृंगार जोडवी, सोळा शृंगारत आहे एक शृंगार जोडवी, सौभाग्याचं एक लेन दोन मनाला जोडवी, सौभाग्याचं एक लेन दोन मनाला जोडवी, दोन मनाला जोडवी, दोन मनाला जोडवी। आता एक पैजन पायातलं जे चाळ आहे ना, त्या चाळावर मी कविता केलेली आहे। पैजन आम्ही एकाच वर्गात जेव्हा शिकत होतोच, तेव्हा दोघेही अबोल भ्रम त्यांना वेगळाच, आम्ही एकाच वर्गात शिकत होतो, आम्ही एकाच वर्गात शिकत होतोच, तेव्हा दोघेही अबोल भ्रम त्यांना वेगळाच, जेव्हा वर्गात तीन असे हुरहुर मनी वसे, जेव्हा वर्गात तीन असे हुरहुर मनी वसे, सर शिकवित असे मन माझे त्यात नसे, सर शिकवित असे मन माझे त्यात नसे, ते शिकवण्या धुंद मित्र त्यात असे दंग, ते शिकवण्या धुंद मित्र त्यात असे दंग, मात्र मन माझे भग्न वाट पाहण्यात दंग, मात्र मन माझे भग्न वाट पाहण्यात दंग, या नीरव शांततेत जिन्याच्या त्या पायऱ्यांनी, या नीरव शांततेत जिन्याच्या त्या पायऱ्यांनी, तिचे नाजूक चालणे ऐकू येई माझ्या मनी, तिचे नाजूक चालणे ऐकू येई माझ्या मनी, तिच्या पायी पैजन वाजे कसे छम छम, तिच्या पायी पैजन वाजे कसे छम छम, मन भरे आनंदाने आता मी वर्गात मग्न, मन भरे आनंदाने आता मी वर्गात मग्न, सर्वात सुरेल स्वर ना नाही ना तिच्या हास्याचा, नाही ना त्या कंकणाचा, आहे फक्त त्या पैजनाचा, सर्वात सुरेल स्वर नाही ना तिच्या हास्याचा, नाही ना त्या कंकणाचा, आहे फक्त त्या पैजनाचा, आहे फक्त त्या पैजनाचा, आहे त्या पैजनांचा। एक बहिणीसाठी कविता आहे पैठणी म्हणून, कारण बहिणीचंच प्रेम त्याच्यात व्यक्त केलेलं आहे। वडील नसल्यानंतर ती बहिणीची जबाबदारी कसा घेतो मूल भाऊ, ते सांगितलं। सारे साज भावाला दोष देतात, पण काही भाऊ कसे असतात। काल दिवाळीला फोन केला मी माझ्या ताईला, विचारले कधी येते भाऊ बीजेच्या सणाला, काल दिवाळीला फोन केला मी माझ्या ताईला, विचारले कधी येते भाऊ बीजेच्या सणाला, विचारले कधी येते भाऊ बीजेच्या सणाला, तिच्या नयेने दाटले अश्रू बापाच्या जाण्याने, तिच्या नयेने दाटले अश्रू बापाच्या जाण्याने, भूतकाळ आठवला बाप येई गाडीतून, भूतकाळ आठवला बाप येई गाडीतून, आज बाप नाही माझा फोन मात्र केला त्याने, आज बाप नाही माझा फोन मात्र केला त्याने, उद्या येतो तुला घ्याया गाडी बाबाची घेऊन, उद्या येतो तुला घ्याया गाडी बाबाची घेऊन, गाडी माहेरी येताना मीच एकटा बोलतो, गाडी माहेरी येताना मीच एकटा बोलतो, आता बाबांची उणीव मीच भरून काढतो, आता बाबांची उणीव मीच भरून काढतो, बाबाप्रमाणे आजही गाडी पैठणला गेली, बाबाप्रमाणे आजही गाडी पैठणला गेली, झाले दर्शन नाथांचे त्याच दुकानी गेलो, झाले दर्शन नाथांचे त्याच दुकानी गेलो, बाबा प्रेमा बाबाप्रमाणे ताईला मीही आग्रह केलाय, बाबाप्रमाणे ताईला मीही आग्रह केलाय, आता साधी साडी नको इच्छेप्रमाणे घे पैठणी, आता साधी साडी नको इच्छेप्रमाणे घे पैठणी। आई गेल्यानंतरची एक कविता घेऊ का? आई मरण पावल्यानंतरची एक कविता। एक महिना झाला आणि एक महिन्यानंतर मी कविता केली, आई विना मी उना। आई तू देवाघरी जाऊन कसा ग झाला महिना एक, आई तू देवाघरी जाऊन कसा ग झाला महिना एक, आई नाही तुझी आठवण असा ग नाही गेला दिस एक, आई नाही तुझी आठवण असा ग नाही गेला दिस एक, आई अजूनही मन माझे नाही ग लागत कामात आई अजूनही मन माझे नाही ग लागत कामात आई घरीदारी वावरताना तूच ग डोळ्यासमोर दिसते आई घरीदारी वावरताना तूच ग डोळ्यासमोर दिसते आई दादांच्या जाण्याने नव्हतो गो एवढा खचलो आई दादांच्या जाण्याने नव्हतो गो एवढा खचलो आई त्यांच्यानंतर होती तू आता ग मी पूर्ण खचलो आई त्यांच्यानंतर होती तू आता ग मी पूर्ण खचलो आई कामावर जाताना आठवते ग ते नित्य दर्शन आई कामावर जाताना आठवते ग ते नित्य दर्शन ड्युटीला जात असताना आईचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच बाहेर पडत नव्हतो आई त्याचे महत्त्व जाणले खरंच ग तृप्त होई माझे मन आई त्याचे महत्त्व जाणले खरंच ग तृप्त होई माझे मन आई कधी येशील देवा घरून वाट ग पाहतो तुझा हा ज्ञाना आई कधी येशील ग देवा घरून वाट ग पाहतो तुझा हा ज्ञाना आई रमली की काय तू देवा घरी आई रमली की काय तू देवा घरी आहे ग सार तुझ्या विन मी उना आहे ग सार तुझ्या विन मी उना तुझ्या विना मी उना।
1: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि इतक्या छान भावनिक करून टाकणाऱ्या अनेक कविता नक्की श्रोत्यांनी ऐकल्या असतील। साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, अनेक कविता लिहितात, अनेक वेगवेगळ्या कविता संग्रहांसाठी सुद्धा तुमच्या कविता ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत। स्वतःचं स्वपुस्तक लिहिण्याची इच्छा आहे का?
0: नक्कीच लिहिणार आहे थोड्या दिवसात।
1: नक्कीच नक्कीच, आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या रेडिओ नगर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सदिच्छा त्यासाठी। आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का?
0: आहे ना, आठवण आहे ना। मी पहिल्यापासून म्हणजे पहिलीला म्हटलं तरी चालेल, जसा रेडिओ घरात होता तेव्हापासून मी 10वीपर्यंत रेडिओ ऐकूनच अभ्यास केलेला आहे। रेडिओ चालू त्यावर तशी त्यावेळेस तर शेलवर रेडिओ असायचे, पण घरचे मला कधी काही म्हणत नव्हते आणि मी रेडिओ कायम ऐकायचो। रेडिओतल्या अर्ध्या जाहिराती माझ्या पाटा असायच्या, गाण्याचे कडवेचे कडवे पाटा असायचे। आणि मी 9वीला असताना एक विज्ञान मालिका सुरू होती मुंबई केंद्रावरून, दर रविवारी 10-11 ती मालिका असायची, वैज्ञानिक मालिका, ती मी पूर्णपणे ऐकली, त्याच्या नोट्स काढलेल्या होत्या। आणि नंतर काही दिवसांनी त्यावर प्रश्न दिलेत आणि त्याचे उत्तरं लिहून पाठवून द्यायचे, ते प्रश्न लिहून काढले, उत्तरं लिहिलेत आणि पाठवून दिलं मी। तर त्यावेळेला त्याची दखल घेऊन मला सर्टिफिकेट पाठवलं आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दीबद्दल तो कार्यक्रम होता। त्यानंतर मी रेडिओ ऐकताना आपलं FM केंद्रावर माझं एकदा आपली आवडमध्ये नाव आलं 2003-04 दरम्यान, त्या दिवशी एवढा आनंद झाला, आज आपलं रेडिओवर नाव आलं खूप आनंद, पण एक दिवस आपला आवाज आला तर ते स्वप्न आज माझं पूर्ण झालं, याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो।
1: नक्कीच नक्कीच, आणि आज रेडिओ केंद्रामध्ये तुम्ही आहात आणि नक्कीच या निमित्तानं कुठल्या जवळच तुमच्या खूप आवडीचं गीत आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: मला मराठी गीतच जास्त आवडायचीत आणि त्यामध्ये बन्या बापू पिक्चर मधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत मी कशाला आरशात पाहू ग, त्यानंतर खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्देश काय, आपला जीवनामध्ये कसं राहायचं, काय जीवन काय, हे गीत सांगणारं, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत आहे, सुधीर फडके यांनी गायलेलं आहे आणि गदी माडगुळकरांनी ते लिहिलेलं आहे। आणि हे गीत मी आमच्या हॉस्टेलवर एका मुलाकडून ऐकलं होतं आणि ते त्यावेळेला माझ्या मनाला भावलं आणि त्या दृष्टिकोनातून मी जीवनाचा विचार केला, दुःख हे जीवनात येणारच आहे, सुखापेक्षा दुःख जास्त आहे, आपल्याला त्याला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळं मला जीवनामध्ये जे जे दुःख आले त्याला सामोरं जायला हे गीतसुद्धा एक खूप प्रेरणा देऊन गेलेले मला।
1: नक्कीच नक्कीच, अशी अनेक गीतं आहेत की जी आपल्याला जगण्यासाठी बळ देतात, पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की सुख दुःखाची मालिका ही सुरू असते आणि आयुष्यामध्ये जर फक्त सुख असेल तर दुःखाची जाणीव आपल्याला होत नाही आणि दुःखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही। तर तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत आलेला एखादा कठीण प्रसंग आणि त्यावर केलेली मात असा एखादा प्रसंग या निमित्तानं सांगाल का?
0: भरपूर पै म्हणजे काय म्हणतो आपण, ते कितीतरी संकट आले असतील पण एवढ्या संकटामध्ये मी सामोरं गेलो। हसत खेळतच मी शिकवलं मुलांना. कधी माझ्या दुःखाचं सावट माझ्या चेहऱ्यावर येऊन नाही दिलं मी. बरेच जण म्हणशे अरे नोकरी नाही अजून पगार कमी, तरी तू एवढ्या जोमानं शिकवतो. पगार म्हणून शिकवायचं नाही, आपलं काम म्हणून शिकवायचं. आणि हीच मुलं आपलं आज आपण देवता मानतो. विद्यार्थी आमचं शिक्षकांचं देवता आहे आणि हीच कधीतरी आशीर्वाद देणार आहे आपल्याला. आणि तो आशीर्वाद मला मिळाला. आमचं एका मीटिंगमध्ये सुद्धा गावकऱ्यांनी कौतुक केलं, ही जी टीम आहे आमची सारे शिक्षक ज्युनियरची, ही टीम कधीच पगाराचा विचार करत नाही, पण आमच्या मुलांना घडवलं. आमच्या गावामध्ये जे मुलं सायन्स नव्हतं तिथं बोदेगावमध्ये सायन्स सुरू झालं, आणि त्यानंतर आम्ही जेवढी काही त्या टीममध्ये होतो सहा शिक्षकांनी खूप मनापासून काम केलं, कधीच पगाराचा विचार केला नाही. आज त्याच आशीर्वादानं आम्हाला पगार पाणी सुरू झालेत.
1: नक्कीच, एका शिक्षकाला यापेक्षा मोठं हवं अजून काय हवं असतं. नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या निमित्तानं तुमचं एक स्वप्न रेडिओवर तुमचा आवाज ऐकण्याचं या निमित्तानं पूर्ण झालं. आज तुम्ही वेळात वेळ काढून नेवास्याहून नगरच्या या केंद्रामध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते ज्ञानदेव उंडे सर. आज आपण त्यांच्या सोबत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये या सेगमेंटमध्ये पुढच्या रविवारी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 FM सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: आपण जाणी नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मैत्रिणींनो, हा ना आपला म्हणजे तिचा उत्सव आहे, सगळ्या महिलांचा उत्सव आहे. प्रत्येक महिलामध्ये तिची जाणीव आहे, तिची शक्ती आहे. त्यामुळे तुमचा सण आहे, उत्सव आहे, सगळे मजा करा, एन्जॉय करा आणि स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा. आणि मैत्रिणींनो, वेगवेगळ्या मैत्रिणीची वेगवेगळी कथा असते, तीच आपण जाणून घेत असतो संवाद सखीशी आपल्या शोमध्ये. आणि आज देखील अशीच एक सखी आहे आपल्यासोबत. आज आपल्यासोबत आहेत पाथर्डी येथील प्राध्यापक डॉक्टर आशा पालवे मॅडम, त्यांच्याशी आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. खरं म्हणजे तुम्ही प्रोफेसर आहात आणि तुम्ही आवड म्हणून समुपदेशांचा जो कोर्स आहे तो देखील केलेला आहे, तर प्रोफेसर होण्याची आवड कधीपासून निर्माण झाली?
1: प्रोफेसर होण्याची आवड म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी क्वालिफिकेशन घेतो. मी ज्यावेळेस क्वालिफिकेशन घेतलं, खरं तर मला प्राथमिक शिक्षक व्हायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मला तिथे नंबर नाही लागल्यामुळे मग मी पुढचं शिक्षण घेत गेले, बीएड वगैरे करत गेले. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये गेल्यानंतर जेव्हा मी एमएड केलं आणि माझे जे प्राध्यापक आहेत, महिला प्राध्यापक आहेत, त्यांना जे बघितलं, त्याच्यानंतर मनामध्ये एक आवड निर्माण झाली की अरे आपण अध्यापनाचं काम छानपैकी करू शकतो. आणि तिथं गेल्यानंतर जे स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये आली, त्यावेळेस मग मी ठरवलं आणि मग बी एड केलं, एम एड केल्यामुळे मला या क्षेत्र आणखीच आवडायला लागलं. आणि एक प्रोफेशनल वाटतं जरा, आणि मुलांमध्ये मिक्स होण्याची संधी असते आणि ते बघूनच मला एक आवड निर्माण झाली की आपल्याला असं एक टीचिंग फील्ड मध्ये जायचं.
0: अच्छा. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं ठरवलं तेव्हा घरची परिस्थिती काय होती, घरच्यांचं काय मत होतं यावर?
1: घरच्यांच्या मताच्या बाबतीत जर विचार केला तर आई वडील म्हणजे असे खूप शिकलेली नाहीयेत. आई तर अजिबात शिकलेली नव्हती आणि त्यांना फक्त एवढंच आहे की आपली मुलगी पायावर उभी राहिली पाहिजे असं एवढंच कळत होतं. मग त्यांनी तसं शिक्षण दिलं मला आणि मग माझ्या मनात त्यावेळेस असं गायडन्स तर कुणाचंच नाही की या कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आणखी काय पाहिजे, कशा पद्धतीने. एक खरं तर सुरुवात अशी झाली की आपल्याला फक्त शिकायचंय बाबा. आणि पूर्वी काय असायचं की महिलांसाठी कोणते क्षेत्र चांगले, तर एक म्हणजे प्राध्यापक किंवा शिक्षक आणि दुसरं म्हणजे बँकिंग, की बाबा जो सेफ झोन आहे या क्षेत्रामध्ये. अशा क्षेत्रामुळे खरं तिकडे वळाले गेले आणि त्यातूनच येत. असं असं काही खूप वेगळं हे नव्हतं, पण पालकांच्या बाबतीत त्यांना होतं की हे क्षेत्र चांगलंय आपल्या मुलींसाठी, त्यामुळे ते मला त्या पद्धतीनेच डोक्यात ठेवून व्ह्यू ठेवूनच डीएड करायचं, बीएड करायचं, अशा पद्धतीने ती वाटचाल सुरू झाली.
0: सगळं शिक्षण कुठे झालं तुमचं?
1: माझं तर प्राथमिक शिक्षण पाथर्डीमध्येच झालं, बीए पर्यंत माझं म्हणजे पाथर्डी झालं. आणि एक चांगली गोष्ट अशी की मी आता ज्या कॉलेजमध्ये शिकवतीये त्याच कॉलेजमध्ये माझं बीए झालेलं.
0: क्या बात है.
1: हा. आणि नंतर मी नगरला एमए केलं, नगर कॉलेजला, आणि मग बीएडला मात्र भोरला पुणे जिल्ह्यामध्ये, आणि एमएड मी मात्र पुण्यात केलं. असं माझं पुण्यापर्यंत शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मी पीएचडी वगैरे केलं औरंगाबाद विद्यापीठामध्ये. आता मला साधारण 20 वर्ष झालेत मी टीचिंग फील्डमध्ये आहे.
0: अच्छा.
1: मी बीएड आणि डीएडच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे शिक्षक होण्यासाठी पात्र त्यांनाही अध्यापनाचं काम केलेलं आहे 5 वर्ष.
0: अरे वा. आणि पीएचडी साठी विषय कोणता होता?
1: माझा पीएचडी साठी आता माझा स्पेशल सब्जेक्ट मराठी आहे. मग पीएचडी साठी मी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित 1990 नंतरच्या ज्या कादंबऱ्या आहेत तो विषय मी निवडला होता, की त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा किंवा नवीन व्यापारी तत्वांचा या बेरोजगार युवक जो शेतीशी संबंधित आहे त्याच्यावर सगळ्या परिस्थितीचा काय परिणाम होतो याचं सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये त्या पीएचडीच्या माझ्या थेसिसमध्ये केलेलं आहे. की कशा पद्धतीने ग्रामीण भागातली मुलं जे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि व्यापारी वर्ग कसा फसवतो, जागतिकीकरणामध्ये काय होतं, किंवा आता जे नवीन यंत्रणा आली आहे मनुष्यबळापेक्षा यंत्राचा वापर जास्त होतो शेती आणि त्याचाही परिणाम युवकांवर कसा होतो, अशा पद्धतीच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्याचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे माझ्या थेसिसमध्ये.
0: आणि मॅडम, खरं म्हणजे आत्ताचं जर आज जे चालूच वर्ष आहे किंवा आत्ताचं जे वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते आपल्याला कळतं की आता दुष्काळ आपल्याकडे जाहीर झालाय आणि आता शेतकऱ्यांना खूप जास्त त्रास होणार आहे, तर तुमच्या अभ्यासात हे कुठेतरी तुम्हाला जाणवलं असेल, तर काय असू शकते परिस्थिती आता?
1: परिस्थिती खरं तर मी ज्यावेळेस पीएचडीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचल्या. माझ्याकडे एक कापूसकाळ नावाची कादंबरी होती माझ्या त्या संदर्भ ग्रंथामध्ये, की त्यावेळेस दुष्काळाची जी परिस्थिती आहे किंवा जो आमचा भाग आहे, आता मी पाथर्डी तालुक्यातले, तो भाग खरं तर खूपच दुष्काळी, म्हणजे पाण्याच्या दृष्टीने खूप हालाकीचे दिवस तिथे निघतात. सगळे लोक ऊसतोड कामगारच आहेत, ऊसतोडणाऱ्या कारखान्यावर जातात आणि दिवसेंदिवस हा जो परिणाम आहे तो खूप भेडसायला लागलाय. आता मी काल परवाची कालच न्यूज वाचली सकाळी की आता हिवाळा विसरा, म्हणजे तुम्हाला कडक उन्हाला सामोरे जावं. आणि पाण्याचा प्रश्न भयानक आहे, गावाकडे सध्या टँकर वगैरे

0: सुरू झालेले आहेत. म्हणजे जे मला आता असं जाणवायला लागेल की जे मी कथा कादंबऱ्यात ऐकते ती परिस्थिती खरंच उद्भवलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत हालाकीचेच आहे. पाणी प्रश्न तर आहेच, पण रोजगार, त्यात परत जनावरांसाठी काय, चाऱ्यांचं व्यवस्था नाहीये, त्यामुळे हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्याचं आहे, पण काही भागामध्ये खूप हालाकीचे दिवस येणार आहेत. कारण हे जर असंच वाढत राहिलं, वाढती उष्णता, ओझनच्या थरचा जो आपण परिणाम म्हणतो, किंवा वेगवेगळ्या ग्रहाच्या परिणामामुळे पावसावर त्याचा जो परिणाम होतोय, समुद्रात वेगळी परिस्थिती निर्माण होते, हा सगळा हवामानाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांची मात्र बिकट अवस्था दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि त्याचा आपण म्हणतो की आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग कृषी प्रधान देश म्हणलं खरं सगळी उलाढाल आहे शेतकऱ्यावर अवलंबून आहे, आणि याचा परिणाम फटका नक्कीच आता इथून पुढे आपल्याला दिसायला लागणार आहे. जे आपण सोन्याचे भाव वाढते म्हणतो, शेअर मार्केट हे सगळं म्हणतो, जर स्थिर झालंय, ह्या सगळं कृषीवर, कारण आपलं सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे हा फरक आणि हा फटका आपल्याला सहन करावाच लागणार आहे आणि त्याला सामोरंही जावं लागणार आहे. हे तर जाणवतंय
1: सगळ्यांना, ते सामोरं जावं लागणार आहे अतिशय. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम जो सामान्य नागरिक आहे त्याला तर खूपच जास्त बसणार आहे. आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पाथर्डी तालुक्यात आहे आणि रोज दिवसेंदिवस पाथर्डी तालुक्याच्या घटना पेपरमध्ये आपण वाचतो, पाण्याची कमतरता, किती तिथे पाणी कशाप्रकारे पोहोचवलं जातं, हे सगळं तर आम्ही पाहून आहोत, ऐकून आहोत, पण तुम्ही तिथे बघता आहात आता, तर तिथलच्या ज्या बायका आहेत त्यांना या पाणी मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात?
0: ग्रामीण भागामध्ये जर चित्र बघितलं, आसपासची गावं वाड्या वस्त्या आहेत तिथे आता सध्या काय केलंय, शासनाने टँकर पाण्याचं सुरू झालेलेच आहेत आणि ते काय करतात, मोठमोठे ड्रम वगैरे रोडच्या कडेला ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये त्या टँकरने पाणी हे केलं जातं. पण ठीक आहे, महिलांना तिथपर्यंत पाण्याचे, पण जनावरांना महिला कुठून पाणी आणणार? पाणी आणणं खूप आहे. भगवानगडासारखं एक आमच्याकडे आपण जे प्रस्थ म्हणतो भगवान बाबांचं गडाचं आहे वैशिष्ट्य, तर आसपासच्या एरियामध्ये पाणी हे हा सगळ्यात मोठा बिकट प्रश्न व्हायला लागलाय आणि महिलांना मग त्याच्यासाठी वनवन, कारण आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पाण्याची गरज पडते. आणि ग्रामीण भागामध्ये फक्त पिण्याला पाणी हाच प्रश्न नाहीये ना, जरावरं धुवायला किंवा जनावरांचं सगळं करायला त्यावेळेसही पाणी लागतंच. त्यावेळेस सगळ्यांचीच परिस्थिती, म्हणजे ग्रामीण भागातल्या नुसत्या महिलाच नाही तर सगळ्यांची ओढाताण ह्या पाण्यामुळे नक्कीच होते. वनवन भटकंती जी आपण म्हणतो ती मात्र प्रचंड जाणवते आणि आता तर दिवसेंदिवस खूप जाणवणार आहे. आणि पाथर्डीचं सगळ्यात वैशिष्ट्य असे की पाणी आडवा आणि पाणी जिरवा याच्यासाठी खूप कमी पडतंय, कारण साठवायला खूप असं हे नाही, कितीही पाऊस आला तर मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला पण पाणी नाही साठवता आलं आणि पाणी साठवता येत नाहीये. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याचं काय, त्याचा वापर कसा करणार मग, आणि पाणी साठवलं नाही तर ते पाणी कसं पुरवणार, हा मोठा प्रश्न आहे. मग त्यामुळे महिलांची ओढाताण मात्र त्यासाठी म्हणजे जाणवायला लागले आता ग्रामीण भागामध्ये, कारण जे टँकरने पाणी येतं ते किती पुरणार, बरं आता ते टँकरचं पाणी रेग्युलर येणार नाही, अजून तर अख्खं वर्ष जायचंय. त्यामुळं पाण्याची म्हणजे बचत करणं हा तर महिलांपुढचा मोठा प्रश्न होणार आहे आता इथून पुढे, कारण पाणी वापरल्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी जपून वापरणं हाही एक त्याच्यावर एक खूप मोठी समस्येला तोंड देणं भाग आहे आता. हाही जाणवतोय सध्या महिलांसाठी खूप मोठा प्रश्न.
1: आणि एकीकडे जसं आपण म्हणतोय की पाणी वाचवणं खूप महत्वाचं आहे किंवा पाणी मिळवण्यासाठीच माणूस असेल, महिला असेल किंवा तिथलचे नागरिक त्रस्त आहेत किंवा पाणी मिळवण्यासाठी त्यांची धावपळ गडबड चालू आहे, तर दुसरीकडे आपण असं चित्र पाहतो की जिकडे पाणी आहे तिथे सर्रास त्या पाण्याखाली गाड्या धुतल्या जातात, कपडे धुतले जातात, नळ चालू ठेवून इतर कामं केली जातात, तर अशा नागरिकांना आज काय सांगाल?
0: हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. कारण शहरामध्ये असं वाटतं की नगरपालिकेची नळ आहेत, प्रत्येकाच्या बोरला पाणी आहे, म्हणून आता उदाहरण घ्या आमच्या महिलांचं, दसरा चालू आहे सगळ्यांचा, आता मग दसऱ्याच्या वेळेस सगळंच काढलं पाहिजे, आपल्या रूढी परंपरा हे जे आपण सगळं म्हणतो सगळं, पण त्यालाही थोडासा फाटा देऊ शकतो आपण. जे खूप कधी वापरलं नाहीये ना तर ते आपण ठेवून देऊ शकतो ना, स्वच्छ करणं किंवा पुसून ठेवणं हेही करू शकतो. सारस खरंच हे सगळं केलं पाहिजे असा काही अट्टहास नाही, आणि पाणी वापरणं म्हणजे गृहिणीच हे सगळं करू शकते. शहरामधल्या आणि ग्रामीण भागामधला जरी विचार केला तर तुम्ही हा जो काही ठिकाणी पाणी आहे म्हणून प्रचंड वापर होतो, समजा फोर व्हीलर सारखी गाडी आहे ती धुतली जाते, आज सुरुवातीला प्रेशरने द्यायचंय, आता ते मशीन आले त्याच्यामध्ये गाडी, तिथेही प्रचंड पाणी वायाला जातच. मग आपली गाडी समजा आपण महिन्याला 15 दिवसात धुतो तो एक दोन महिन्यांनी थोडस घरीच त्याला जर वॉश केली, स्वच्छ केली, तिथेही आपलं थोडस पाणी वाचते. महिलांनीही कपडे किंवा घरामधले जे आपले सगळे मेंबर आहेत त्यांनाही थोडं की तू रोज एक ड्रेस हे करतो ना, तर मग थोडस जरा 2 दिवस जास्त वापर, किंवा कसे कपडे वापरणं कमी होईन किंवा पाण्याची बॉटल किंवा जे आपण हे करतो. मुलं काय करतात आजकाल शाळा कॉलेजमधली मुलं पाण्याची बॉटल घेतात, अर्धी पितात अर्धी फेकून देतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हेच करता करताच याच्यातून एक चांगला संदेश पण जाऊ शकतो की पाणी वाचवणं ही काळाची गरज आहे. जिथं नाही त्यांचं म्हणजे आपण नेहमी आपल्या डोक्यात हे ठेवलं पाहिजे, पाणी वापरताना पहिला विचार केला पाहिजे की अरे ज्यांना भेटत नाही त्यांचं काय, जे खरंच पाण्याच्या समस्येशी तोंड देतात त्यांचं काय, म्हणजे आपल्याकडं आहे म्हणून आपण त्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे किंवा बचत केली पाहिजे पाण्याची, हे सर्वांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, बारीक सारीक खूप आहे असं, म्हणजे कपडे धुताना म्हणा, गृहिणीला धुणं धुताना म्हणा, की समजा आपण दोन टप करतो, साधा सोपा विषय, दोन टप आहे त्याच्यामध्ये एका टपमध्ये आज धुतले नंतर दोन दिवसांनी धु, पाणी कसं बचत करता येईल याची खूप गरज पडणार आहे. कारण बोरचंही पाणी काही दिवसांनी आटणार आहे. ज्यांच्याकडे आहे ना त्यांनी आताच विचार केला पाहिजे की बाबा हे टिकतं की नाही. हा जर ही जर धास्ती मनात धरली तर पाणी आपोआपच कमी वापरणं होईल. आपण जर म्हटलं नाही आहे आमच्याकडे चाललंय तर मला पाण्याचा अपव्यय नक्कीच होणार आहे. पण मनात नेहमी एक प्रश्न ठेवायचा की बाबा आपल्याला वर्ष काढायचंय आणि पुढचाही पावसाळा कसा आहे माहित नाहीये, त्यामुळं ह्या गोष्टी पण केल्याच पाहिजे असं मला तरी वाटतंय.
1: नक्कीच मॅडम. आणि हे जसं तुम्ही विचार करतायत, एक गृहिणी तुम्ही आहात, प्रोफेसर तुम्ही आहात, तर तुम्ही हा विचार करतायत तसं सगळ्या जर महिलांनी केला तर नक्कीच समाजामध्ये बदल घडवून आणेल. आणि आता जसं प्रशासनानं पाणी कपात केलेली आहे तर पुढे जाऊन हे अनेक प्रॉब्लेम आता महिलांपुढे असतील की हे करायचं कसं, कारण ज्या महिलांना खूप जास्त पाण्याची सवय आहे त्यांच्या पुढे हा प्रश्न असणारच आहे. त्यामुळे आतापासून सवय लावून घेतली तर सगळ्यांसाठी चांगलं होईल. मॅडम खरं म्हणजे आता तुमच्याकडे येते कारण हा विषय एवढा मोठा आहे की आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि आता महत्वाचा विषय आहे. पण त्यातली त्यात आता तुम्ही ऍज अ प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात, तुम्ही जसं पीएचडी साठी पण महत्वाचा विषय निवडलात, तर काय वाटलं की हाच विषय निवडायला हवा?
0: या विषयाचं म्हणजे वाचनाची आवड, पहिली गोष्ट म्हणजे वाचनाची आवड. आणि मला टेबलेट जे घरी काम करून अभ्यास करून पीएचडी करायची होती, म्हणजे असा रिसर्च वगैरे बाहेर जाणं शक्य नव्हतं, कारण इकडं कॉलेजची करता करता हे करायचं होतं. मग कसा विषय निवडायचा आणि मग त्याच्यामध्ये काय आहे? आता बऱ्याच कसं असं विद्यापीठाचे काही नियम असतात. आम्ही 5-6 विषय मी दिले होते, मग त्याच्यातून माझा हा विषय सिलेक्ट झाला. पण मग 5-6 विषय देतानाही हा खूप विचार करावा लागला महिलांच्या संदर्भात. बरं आपल्याला असं आहे की साहित्य म्हणजे माहिती खूप भेटली पाहिजे, कारण एक पीएचडी करायची म्हणले त्याच्यानंतर त्याला माहिती खूप लागते. मग काय विषय निवडायचा? मग हा मला असा विषय सापडला की ज्याच्यातून जे आपण बघतोय आणि आपल्या आसपास हे सगळं घडतंय, समजा एखादी मी कादंबरी वाचायला घेत आणि त्याच्यामधले असे काही आशय आहे की बाबा मी तो कधी बघितलाच नाही किंवा तो मुद्दा मी कधी ऐकलेला नाहीये, मग मी त्याच्यावर कशी विचार करणार? मग मी हा विचार केला की शेतकऱ्याशी रिलेटेड आहेत आपण, आपल्याला नांगरणी पेरणी पाणी हे कसं हेही आपल्याला माहित आहे, किंवा फवारणी करतात कसं वागतात बाबा, शेतकऱ्याचं जीवन कसं आहे आपण बघितलंय, म्हणजे त्यांची घरं असतील, ऊसतोड कामगार आपल्याला माहित आहे. मग हे आपल्याला आपलं वाटेन, आपल्या जवळचं वाटेन, आपल्या जिव्हाळ्याचं वाटेन, जेणेकरून आपण प्रेमाने त्याच्यात उतरू. म्हणून मी खरं हा विषय, कारण त्याच्याविषयी माहिती होत आणि कष्टकऱ्यांचं जीवन बघितलेलं आहे. शेतकऱ्यातला जो आहे ना, म्हणजे युवक, माझा शेतकरी युवक आहे ना, त्याच्यापुढे खूप प्रश्न आहेत. आता आपण म्हणतो की मुलींची संख्या कमी झाली, मग शेतकऱ्यांबरोबर लग्न कोणी करायचं, किंवा जो जे शेतकरी आई वडील पोटाला चिमटा लावून मुलाला शिकवतात, त्याची डिग्री कम्प्लीट करायला लावतात, मग त्याला नोकरीचे प्रश्न निर्माण होतात, मग ती एक त्याची समस्या या वेगवेगळ्या कादंबरीतून जाणवायला लागली. म्हणजे माझ्या अवतीभोवती हे आहे बाबा, जिवंत आहे, वास्तव आहे, तेच मला एका कादंबऱ्यातून वाचायलाही भेटणार आहे, बोलायला भेटणार आहे. म्हणून मी हा विषय निवडला, म्हणजे आणि नशिबाने तो विद्यापीठाने पण सिलेक्ट केला.
1: आणि मॅडम हे सगळं बघताना ऐकताना वाचताना किंवा समोर दिसत असतं तेव्हा देखील एक खंत नेहमी वाटते की शेतकरी राजा जो आहे तो आपल्यासाठी जगत असतो, आपल्या पोटासाठी तो मरत असतो असं म्हणायला हरकत नाही, पण शेवटी त्याच्या वाटेला काय येतं तर आत्महत्या.
0: हो,
1: तर यावर तुमचं काय म्हणणं आहे?
0: दिवसेंदिवस ज्वलंत प्रश्न आहे हा. आपण खूप समुपदेशन करतो, सांगणं सोपं असतं, सांगायला तर आपण सांगू शकतो, मग प्रत्यक्ष ज्यावेळेस तो शेतकरी त्याच्या व्ह्यू मधून जातो किंवा त्या परिस्थितीतून जातो त्यावेळेस मात्र त्याला खरंच काय वाटत असेल, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. की ज्यावेळेस एखादा शेतकरी मुलीच्या लग्नासाठी व्याजाने पैसे घेतो, त्याचं स्वप्न असतं बघा, कपाशी आली ती जर विकली तर मी हे करणार, कांदा चांगला झाला कांद्याला भाव मिळाला की मी हे पैसे फेडणार, पण त्यावेळेस दुष्काळ पडतो किंवा सरकार हमी भाव देतो येत नाही, मग यावेळेस त्याला काय, मग ते कर्ज कसं फेडायचं? प्रत्येक पिकामाग त्याचं एक स्वप्न आहे. कपाशी केली तर त्याला असं वाटतं मुलीच्या फीचे पैसे, काही जर कांदा चांगला आला तर त्याला वाटतं ह्या मुलाचे पैसे, मुलीचं लग्न करायचंय, मुलीचं बाळंतपण करायचंय, मुलाचं शिक्षण करायचंय. ह्या सगळ्या विवेचना जो आहे तो त्याच्या प्रत्येक पेरणी मागे. म्हणजे ज्यावेळेस तो मे महिन्यामध्ये नांगरणी करतो ना, तेव्हापासून त्याचे स्वप्न तयार रंगवायला लागतो तो की आता हे असं होईल, नंतर तसं होईल. मग ते बिय बियाणं उधार घेतो, बिय बियाणं केल्यानंतर त्याची पेरतो, आणि ते जर उगवलं नाही तर त्याने ते फेडायचं कसं? त्याला दुसरा आधार काय आहे? आणि त्याला तो आधार नसतो, आणि म्हणून मग तो अशा एखाद्या झाडाच्या फांदीचा आधार घेतो. हा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे की त्याला शासनाचे आपण जे नियम म्हणतो किंवा शासनाचा दुष्काळ जाहीर केला तर शासन देतं, पण प्रत्येक नागरिकांपर्यंत जातं, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जातं का? तोपर्यंत तो काहीतरी करून ठेवेल. कारण आत्महत्येचा विचार जो येतो ना, तो क्षणात पटकन ती कृती करून जातो, नंतर काय होईल, नाही काय हे नाही. आताच आपण देऊळबंदच्या नंतरचा जो आत्ताचा आलेला होता मूवी तो बघितला, त्याच्यामध्ये स्वामींचा दाखवला होता, त्या मूवीचं नाव डोक्यात येईना,
1: समर्थ,
0: हा स्वामी समर्थावर होता. त्या पिक्चरमध्ये शेतकऱ्यांचंच होतं सगळं. सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव, किंवा दोन गोष्टी आहेत, एक तर शासन पण आहे आणि दुसरं म्हणजे निसर्गराजा. तो जर व्यवस्थित आला तरच शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, आपण लाखाचा पोशिंदा म्हणतो शेतकऱ्याला, हा शब्दच खूप महत्वाचा आहे ना. लाखाचा पोशिंदा म्हणजे तो सगळ्याला पोहोचतोय, आणि जर त्याचीच मानसिकता जर नाही राहिली किंवा त्यालाच जर त्याचं नाही मिळालं तर त्याने काय करायचं? आणि मग त्याच्या डोक्यात हा असे आत्महत्यासारखे विचार येतात. कुटुंब मोठी असतात, आता शहरामध्ये हम दो हमारे दो हमारा एक, तसं ग्रामीण भागामध्ये तोही नाही. आहेत चार मुलं असतात घरात, किंवा मोठी मोठी कुटुंब असतात, मग त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा लोड त्याच्यावर, आणि कर्ता पुरुषावर हा लोड येतो, आणि तो मागे जेव्हा बघतो की अरे कसं होणार, आणि मग हा असा विचार त्याच्या डोक्यात येतो. त्याला निसर्ग कोपला की त्याची मानसिकता घसरते, आणि मग आत्महत्यासारखे प्रश्न निर्माण होतात. हा खूप मोठा प्रश्न आहे सचा. आता ही भीती, तुम्ही हा प्रश्न विचारलाय तर आता ही भीती तर आपल्या समोर आल्यासारखी वाटते आता, कारण ह्या वर्षी नक्कीच दुष्काळाला आपल्याला सामोरे जायचंय. हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक मला असं जाणवलंय की मी लहान असताना किंवा पूर्वी शेतकरी काय करायचा, खाण्यापुरतं करायचा, म्हणजे ज्वारी बाजरी वगैरे हे, पण आता व्यापारी पिकं घ्यावेसे वाटतात शेतकऱ्याला. का? कारण माझा शेतकरी राजा काय म्हणतो, जर मी कपाशी केली तर भाव भेटेन, मी ऊस केला किंवा मी कांदा केला तर भाव भेटेन, आणि मग खाण्यापुरतं मी विकत घेईन. ही मानसिकता शेतकऱ्यांची खूप बदलायला लागली आता. आणि मग असं दुष्काळाला तोंड जर दिलं की मग ते सगळं जे काही कर्ज काढून घेतलेलं असतं, सगळा माल हे केलेला असतो, बी बियाणं घेतलेलं असतं, मग तिथं जर काही अडचण आली की मग नक्कीच आत्महत्येचे विचार किंवा हा विचार त्याच्या डोक्यात घोंगायला सुरुवात होते. हा एक ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा. पूर्वी खाण्यापुरतं बघत होते, आता तसं राहिलं नाहीये. विचार वेगळे, पैसा कशातून मिळेल हा खूप महत्वाचा. आपण फळबागांच्या बाबतीतही बोलतो, एका शेतकऱ्याने केलं का मग पैसे मिळतात, डाळिंबाचं असेल, चंबीचं असेल, याच्या म्हणजे आता शेतकरी आकर्षित कशाकडे होतो की पैसा. मग त्याच्यासाठी शेतकरी ठिबक करतो, तिथे पैसे खर्च करतो, सोलर घेतात आता तिथे पैसे खर्च. शासनाच्या काही योजना आहेत पण घरातलेही पैसे घालावेच लागतात ना. आणि मग या सगळ्यामधून थोडासा मग त्याच्यावर तो लोड आल्यासारखा होतो, आणि त्याच्यामुळे आत्महत्येचे विचार नक्कीच कुठेतरी माणसाच्या मनात येतात. हाही तुम्ही म्हणताय तो खूप मोठा प्रश्न आहे.
1: खरं म्हणजे अशा प्रश्नांना, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणलात की समुपदेशन हा एक मार्ग आहे, आणि तुम्ही तर खरं म्हणजे आता मराठीच्या प्रोफेसर आहात, त्याचबरोबर पीएचडी करत आहात, किंवा तेव्हा विचार केलात करायचा, मग तुम्ही समुपदेशनचा कोर्स करण्याचा कसा विचार केलात, का मनात आलं असं करावं?
0: समुपदेशनाचा कोर्स म्हणजे तो माझा खरं तर अध्यापनाशी रिलेटेड होता. म्हणजे काय झालंय, शासनाने कुमार अवस्था, किशोर अवस्था, ही मुलांची जी अवस्था आहे त्या, किंवा मग जेव्हा ऍडमिशन मुलं घेतात त्यावेळेस त्यांचं थोडंसं काउन्सिलिंग करावं लागतं की कोणतं फील्ड तुला निवडायचंय. समजा दहावीला तुला इतके मार्क आहेत, मग तू काय चॉईस केलं पाहिजे, मग तुला शाखा निवडताना काय, अशा दृष्टीने तो कोर्स केलेला आहे. म्हणजे त्यावेळेस फक्त विद्यार्थ्याशी संबंधितच होतं. पण माझ्या बाबतीत जर विचार केला तर मला कॉलेजला असल्यापासून सायकोलॉजी खूप आवडतं. सायकोलॉजी माझा हा आवडता विषय. आणि मग सायकोलॉजीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की बाबा मानसिक याच्यामधून माणूस बाहेर काढू शकतो. समजा संवाद म्हणतो आपण, चर्चा म्हणतो, किंवा त्याला काही मोटिवेशनच्या काही गोष्टी म्हणतो, त्यातूनही मुलं बाहेर पडू शकतात, समाज बाहेर पडू शकतो. आणि काउन्सलिंग हे तुम्ही मोठ्या आजारापर्यंत पोहोचायच्या अगोदर जर काउन्सलिंग कडे गेलात किंवा किंवा काउन्सलिंग जर क्षेत्र तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीकडे गेला तर तुम्ही मोठ्या आजाराला बळी पडत नाहीत. मग तुम्हाला म्हणजे जो काही नवीन असं डोक्यात काही येत आहे त्याच्यापासून तुम्ही परावृत्त होऊ शकता. हा काउन्सलिंगचा खूप मोठा आधार आहे म्हणजे सगळ्याच आजाराच्या बाबतीत. की माणूस विचार करतो, विचार करताना चिंता वाटते, डिप्रेशन, नैराश्य या अनेक गोष्टी येतात. आता आपण ऐकतो पण मग त्याच्यासाठी डायरेक्टच औषध शरीरावर अप्लाय करण्यापेक्षा समुपदेशनातून मार्ग निघू शकतो. समजा माझ्या समोरचा एखादा विद्यार्थी आहे, वयानुसार काही त्याच्या अनेक अडचणी असतात, वयानुसार कौटुंबिक अडचणी असतात, काही मित्रांबरोबर वागताना त्याला काही अडचणी येतात किंवा काही खेळताना वगैरे अडचणी येतात. मग याच्यातून काय होतं, त्याला जर त्याच वेळेला जर ती गोष्ट आपण व्यवस्थित समजून नाही सांगितली तर तो त्याची समस्या वाढू शकतो. आणि याच्यासाठी ती समस्या वाढूच नाही, तर मुळापासून जर समस्या लहान असताना जर त्याच्यावर काही प्रक्रिया केली तर पुढच्या समस्या कमी होतात. म्हणून समुपदेशन सगळ्या क्षेत्रात गरजेचं वाटतंय मला, म्हणजे महिलांना, पुरुषांना. त्याच्यामध्ये खरं समुपदेशनाच्या बाबतीत आपण असे काहीतरी या ठरू शकत नाही किंवा महिलांना गरज नाही, पुरुषांना गरज नाही, किंवा महिलांनाच आहे पुरुषांना नाही, लहान मुलांनाच आहे मोठ्या मुला, असंही काही नाहीये. समुपदेशनाची गरज सगळ्या स्तरावर आहे आज मला तरी असं वाटतं. आता जो काही मानसिक आरोग्य जागतिक दिन आहे त्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण हे केलंच पाहिजे. शैक्षणिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, घरात महिलांना सुद्धा साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन आहे. हा साधंच बोलू आपण, मिरची मसाल्याचं सुद्धा महिलांना टेन्शन असतं, उद्याच्या टिफिनला काय करायचं याचं सुद्धा टेन्शन. याच्यातून काय होतं की थोडं जर त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलं की बाबा काय आयडियाज वापरू शकतात तुम्ही, तर वेळ वाचतो, डोक्याला जो हॅडॅक होतो तो पण कमी होतो आणि मग आपोआपच ताण कमी व्हायला. हा जो ताण शब्द आहे ना तो कमी करण्यासाठी समुपदेशन खूप गरजेचं आहे, कारण माणसाला त्या ताणापासून थोडस ड्रायव्हर्ट केलं की ताण आपोआपच कमी होतो. त्याच्यासाठी या समुपदेशनाची गरज वाटते मला, आणि सगळ्या क्षेत्रात त्याची गरज आहे. माझा महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्या क्षेत्रात त्याची गरज आहे.
1: आणि मॅडम आताच्या युवकांसोबत तुम्ही काम करता, म्हणजे त्यांना शिकवण्याचं असेल, त्यांना समजून घेण्याचं असेल, हे तुमचं काम चालू असतं. पण आजची जी पिढी आहे त्यांना जेनझी म्हणून हिनवलं जातं. कोणी म्हणतं जेनझी पिढी खूपच हुशार आहे, तर कोणी म्हणतं की नाही नाही त्यांना काहीच कळत नाही. तर असं ती बिचारी पिढी अशी त्रस्त झाली, नेमकं आम्ही आहोत काय आणि आम्ही चुका काय केल्यात हे तरी सांगा, असं त्यांचा पुढे प्रश्न आहे. तर तुम्ही कुठपर्यंत या पिढीला समजून घेतलंय, काय आहे त्यांचे प्रश्न, समस्या?
0: माझ्याकडे सध्या जी जनरेशन आहे, आता मी तुम्हाला मग असेच सांगितलं की मी मोठ्या मुलांना म्हणजे बीएड वगैरे डीएड जे शिक्षक होणार आहे त्यांनाही शिकवलंय, आणि आता मी जरा 15 वर्षापासून 11वी 12वी ह्या एजला शिकवते. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच माझ्या डोक्यात आलेला विचार की 5 वर्षापूर्वी वेगळं होतं बरं का, आत्ता वेगळं आहे, काल वेगळंच होतं, मागच्या वर्षी वेगळंच होतं आणि आत्ता वेगळं आहे. हे जे म्हणतो ना आपण जनरेशनला म्हणतो, हा कशाचा परिणाम आहे, तर हा सगळा मीडियाचा परिणाम आहे. म्हणजे मुलांच्या हातात पडलेला मोबाईल, या सगळ्यांमुळे त्यांच्यातून आपल्यात आता दरी निर्माण व्हायला लागली. मुलांना असं आता आपण जे म्हणतो आर्टिफिशियल जे आपल्याकडे सगळं येत आहे, शिकवतानाही मुलांना वाटतं की शिक्षकांपेक्षा सुद्धा आपल्याला सगळं बाहेर कळतंय. आपण एका गुगलवर गेलो किंवा 4GPT गेलं का सगळंच आपल्याला मिळतंय. पण ते मिळतंय तुम्हाला, मान्य आहे, पण त्याच्यामध्ये कृत्रिमता आहे, सजीवता नाही. कारण माणसाने माणसाशी जो संवाद असतो ना तो जिवंत असतो. आणि मुलं आपल्यापेक्षा आता यंत्राशी संवाद जास्त करताय, वेगवेगळे व्हिडिओ बघतात, वेगवेगळे रील बघतात. आणि याच्यामुळे काय होतंय, सध्या आपण एक रील बघतो, रील बघत बघत बोट फिरवत जातो. वन टाइम एका 5 मिनिटात 10 मिनिटात अनेक विषयाच्या रील आपल्या याच्यातून जातात आणि एकही रील डोक्यात राहत नाही. पण डोक्याचा मात्र काय होतो, गोंधळ होतो. आणि मुलगा आजचा माझा हा सध्या गोंधळा, करिअरच्या बाबतीत गोंधळलाय, आई वडिलांच्या बाबतीत गोंधळलाय, सामाजिक नात्याविषयी गोंधळलाय, मित्रमैत्रिणीविषयी त्याचे गोंधळ सुरू झालेत. म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामुळे त्यालाच कळत नाहीये की मी काय करतोय. वर्गात बसण्याची प्रमाणाचा विचार केला तसंच, क्लासमध्ये गेलं तसंच, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षाचं त्यांच्या डोक्यावर, क्षेत्र निवडताना अडचणी, 10वी 5 झाल्यानंतर काय घ्यावं याच्या अडचणी, त्याच्यात पालकांची अपेक्षा. खरं तर समुपदेशन पालकांसाठी खूप गरजेचं आहे. पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला आता सध्या 80% आहेत, पण 80%चा ते विचार करत नाही. 10वीचे आहेत, 12वीचा सिलेबस वेगळा आहे, क्षेत्र, ह्या सगळ्याच याच्यामधून इतकं जाणवायला लागलं की समुपदेशन जर यांचं नाही केलं तर याच्यामध्ये पालकांचं नुकसान आहे. पालकांच्या अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाही, कारण त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर होते, कारण क्षेत्र निवडता जर आलं नाही तर तो पुढे काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, आईला वाटतं माझ्या बाळाने वेगळं व्हावं, बापाला वाटतं माझ्या बाळाने वेगळंच काहीतरी करावं, बाहेर मुलगा पडतो त्यावेळेस त्याचं स्वप्न वेगळंच असतं. आणि ह्या याच्यामध्ये माझा विद्यार्थी पूर्ण गुरफटलाय सध्या. आणि मग त्याच्यावर त्याचा इतका लोड येतोय मॅडम, म्हणजे मी स्वतः बघते रोज ऑब्झर्व करते आई वडिलांचं स्वप्न माझ्याच्याने पूर्ण होते की नाही ही धास्ती त्याच्या डोक्यात आहे. मग ही धास्ती त्याच्या डोक्यात आहे त्याच्यामुळं त्याला जे करायचंय ना तो तेही करत नाहीये आणि ह्या धास्तीने आई वडिलांना काय पाहिजे त्याचंही त्याचं लक्ष लागत नाही म्हणजे तो असा कन्फ्युज सिस्टीम मध्ये आहे. मग याच्यासाठी मग तो काय करतो मोबाईलचा आहार घेतो मोबाईल मध्ये वेगवेगळे रील बघतो आणि माणसाला कधी पण असं चांगलं चांगलंच वाटतं असं जे माझ्या मनासारखं आहे बघायला आणि मग चांगल्या जो व्ह्यू आहे ना त्याचा त्या व्ह्यू पासून तो लांब चाललाय आणि याच्यामुळे पालकांना असं वाटतं आमच्या मनासारखं वागत नाही. साधी गोष्ट आहे राहणीमान मुलांचं बदलायला लागलंय रील मध्ये बघतात हिरो बघतात बाकीचे बघतात मग अशी कटिंग करा तशी करा आई वडिलांना आवडत नाहीये हे आई वडील मागच्या जनरेशनचे आणि म्हणजे हे साधा जरी कटिंग करून गेला तरी आई वडील बोलतात आणि मग असं प्रत्येक गोष्टीवर त्याच्या कंट्रोल करायला गेलं की तो मात्र घरात त्याला असं वाटतं की मला काहीतरी खूप जाळ्यात टाकल्यासारखं झालंय म्हणजे सगळ्याच गोष्टी झाल्या मुलाच्या राहणीमानाबाबतीत झालंय त्याच्या अभ्यासाबाबतीत झालंय त्याच्या मित्रांच्या बाबतीत घरांच्यांना पटत नाहीये त्याचा कोण व्यवसाय त्याला व्यवसाय करायचा की नोकरी करायचं हेही विचारत नाहीये. पालक असं म्हणतच नाही की बाबा तुझी जी क्षमता आहे ना त्या क्षमतेनुसार कर. आज पालक तसं म्हणतच नाही पालकांना असं वाटतं की माझे स्वप्न पूर्ण नाही झाले ना मग तू तर वेगळं म्हणजे मी जे केलं ते नको बघू तुझं वेगळं काहीतरी झालं पाहिजे पण त्याचं जे आहे त्याचं काय त्याच्या मनात काय चाललंय त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि याच्यासाठी ह्या सगळ्या सरकारला समुपदेशनाची गरज आहे. माझ्या मुलाला 10वीला खूप मार्क आहेत म्हणून माझ्या मुलाने हे फील्ड घेतलं पाहिजे पण माझ्या मुलाला काय आवडतंय त्याचे ते जे मार्क आहेत. आता शहरातले खरं सांगते मॅडम तुम्हाला शहरातल्याच्या बाबतीत कसं आहे शहरातले पालक 10वीनंतरच मुलाला समुपदेशनाकडे घेतात नेतात आणि त्याच्यानुसार निर्णय घेतात. आज मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंगला जायचं ते करतात पण माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे नाहीये. हा खूप मोठा आणि ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा पालकांना समुपदेशन काय आहे हाच खरं हेच माहीत नाहीये. काय असतं बाबा समुपदेशन काय मार्गदर्शन काय हे त्यांना तिथपर्यंत ते गेलेलेच नाहीयेत. सकाळी माझा मुलगा जातोय कॉलेजला जातोय शाळेत येताना येतोय अभ्यास करतोय बघतोय बाकीचं पुढचं काय. कित्येक पालकांना आपला मुलगा ज्या कॉलेजमध्ये आहे तिथले शिक्षक कोण आहेत हे सुद्धा काही पालकांना माहित फक्त हा कॉलेजला जातो एवढं. मग याच्यासाठी पालकांचं समुपदेशन की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लक्ष कोणतं काय चाललंय त्याचं बाकीच्या गोष्टीपेक्षा. आता कोरोना नंतर मोबाईल हातात आल्यापासून थोडंसं वातावरण जास्त गढूळ होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याला म्हणजे जे काही आपण इन्स्टा वगैरे हे म्हणतो त्याच्यामुळे खूप फरक पडलाय. मुलांची मानसिकता बदलली मुलांना वाटतं पालक समजून घेत नाहीत पालकांना वाटतं मुलगा आमच्या मनासारखं वागत नाहीये आणि हा गोंधळ दिवसेंदिवस वाढायला लागलाय. म्हणजे मी म्हटलं ना 5 वर्षापूर्वी असं नव्हतं आता थोडं वेगळं मुलींच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत आता हे सगळं जाणवायला लागलंय. म्हणजे जे काही मीडिया हा त्यांच्या हातात हे हत्यार आलंय ना याचा परिणाम प्रचंड होताना दिसतोय आणि मग मुलं खरोखर रिअल फॅक्ट अशी आहे की मुलं पालकांपासून दूर चालले सांगत नाहीयेत व्यक्त होत नाहीत बोलत नाहीयेत. आपल्या काळामध्ये आम्ही दिवसभर काय घडलं ते घरी सांगायचो कारण दुसरं कोणी नव्हतं. आता यांना हे मोबाईल हातात असल्यामध्ये कोणाशी बोलतही नाहीये. म्हणजे हा सगळा परिणाम असं झालाय की मुलगाही पालकांना कळेना त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि ते पालकांनाही कळेना की बाबा याच्या डोक्यात कारण माणूस बोललं का लक्षात येतं की अरे याच्या डोक्यात काहीतरी चाललंय बरं का हा असं का बोलला बरं आज आता असं कधी बोलत नाही पण आता हे बोलायलाच तयार नाहीयेत. पालकांच्या हातात मोबाईल आहे आणि मुलांच्या हातात मोबाईल आहे मग हा जनरेशन गॅप जो म्हणतोय ना तो वाढतच चाललाय आणि याचा ताण तणाव दोघांही घटकांवर येतोय आईवर येतो वडिलांवर येतो आणि त्या मुलावर पण येतोय. हा दिवसेंदिवस घरामधला कमी होत जाणारा संवाद ह्याला कारणीभूत संवादच होत नाहीयेत आणि मग या सगळ्यांसाठी जे एकलपणा मुलांमध्ये चाललाय किंवा मग मुलांना काय होतं मग घरात जे मिळत नाही ना मुलं बाहेर शोधतात समाजात शोधतात मित्रमैत्रिणी शोधतात मग ते चुकीचं की असाना मग त्याला ते बळी पडतात आणि मग ते पालकांपासून आणखीन दूर जायला लागतात. ही दिवसेंदिवस वाढलेली समस्या खूप मोठी मला जी भेडसावते ना ती हीच समस्या आहे की पालकांचा आणि मुलांचा कमी होत जाणारा संवाद आणि याच्यासाठी समुपदेशनाची खूप गरज आहे. एकमेकाला समजून घेतल्याशिवाय हे साध्य होणार नाही हा सगळ्यात समजून घेणं मत मग समजून घेण्यासाठी संवाद बी पाहिजे ना कळलं बी पाहिजे ना डोक्यात काय चाललंय पालकांच्या काय चाललंय आपल्या काय एकेरी संवाद व्हायला लागलाय तू असंच कर तू तसंच कर सूचनांचा भडीमार होतोय मुलांवर म्हणजे शाळेतही होतो महाविद्यालयात होतो घरी गेल्यावर बी होतो आणि तो तर काही बोलत नाही त्याला असं वाटतं बोलल्यावर कसं माझं पटेन का त्याला स्वातंत्र्यच नाहीये ना की माझं व्यक्त व्हायचं मी व्यक्त झाल्यावर यांना पटेन ही त्याला खात्रीच नाहीये त्यामुळे तो व्यक्तच होत नाही आणि याच्यासाठी समुपदेशनाची गरज आहे की बाबा कसं वागलं पाहिजे मुलांबरोबर, वयात येणाऱ्या मुलीबरोबर, वयात येणाऱ्या मुलाबरोबर. मुलांना गृहित धरलं जातं, मुलींना गृहित धरलं जातं. हा जो गृहित धरण्याचा प्रमाण आहे ना, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. ग्रामीण भागात गृहितच धरलं जातं, ह्या ठराविक वयानंतर हे असंच ओके इट्स असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामुळे थोडासा परिणाम जो होतो तो ताणतणावाचा वाढत चाललेला आहे. मुलगा घरून निघतानाच कधी कधी ताणात निघतो, गाडी रेस मध्ये घ्यायची किंवा गाडी चालवण्यावरून वाद, साध्या साध्या गोष्टी आहेत. कटिंग वरून वाद आहे, गाडी चालवण्यावरून वाद आहे, बोलण्यावरून वाद आहे, खाण्यापिण्यावरून वाद आहे, जेवण मध्ये जिम वरून वाद आहे, व्यायाम, म्हणजे असे इतके मुद्दे वाढले सध्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. वादाचे संवादापेक्षा वादच जास्त होत आहेत. हे याला हे पटत नाही, त्याला ते पटत नाही, आणि याच्यामुळे यांना समुपदेशनाची गरज. कुटुंब व्यवस्थेत तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सगळे एकमेका, कोणी नवरा बायको म्हणा, बहीण भाऊ म्हणा, सगळ्यांनाच या गोष्टीची गरज आहे. पण आता सांगितलेलं पटून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे ना. सगळ्यालाच पटेन असं नाही, आणि घरातल्यांचं घरातल्यांना सांगितलेलं पटत नाही. मग असं एक स्पेशल कोणीतरी पाहिजे बाबा, हा की मग हा काहीतरी वेगळा अनुभव आहे. आणि म्हणून समुपदेशकाची भूमिका महत्वाची वाटते, कारण घरातल्याचं तर पटत नाही ना. मग निदान बाहेरच्यानी कोणीतरी सांगितलेलं, हा बाबा त्याच्याकडे आहे, सांगतात व्यवस्थित, असं ऐकून ऐकून मग ते समुपदेशकाची भूमिका लोकांना पटायला लागतो. असा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि गरज आहे, आणि दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, प्रमाण वाढतच जाणार आहे.
1: मॅडम, तुम्ही समुपदेशन करता, तुम्ही प्रोफेसर आहात, त्याचबरोबर तुम्ही देखील एक आई आहात, एक हाऊस वाईफ आहात, घरचं सगळं एक गृहिणी देखील आहात. तर मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता आणि तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करता?
0: आता समजून घेत असताना एक भूमिका म्हणजे प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपण आई आहेत बाबा, की आईच्या याच्यामधून त्या नजरेतून बघितलं पाहिजे. आणि एक महिलेवर पूर्ण कुटुंबाचा एक प्रेशर असतो. म्हणजे आपण जर समजा मी माझ्या मुलाच्या बाबतीत काही बोलायचंय, मला आवडते त्या मुलाची एक गोष्ट आवडते बाबा, पण माझ्या डोक्यात क्षणात काय विचार येतो, तो माझाच मुलगा आहे तरी मला येतो त्याचा बाप काय म्हणेल, त्याच्या बापाला आवडेल काय मी जर असं काही म्हणलं तर. मुलीच्या बाबतीत मला जर असं वाटलं की मुलीने हे करावं किंवा हे फील्ड निवडावं, करू शकते ती, माझं आतलं मन मला म्हणतंय बरं का, ती करू शकते. पण माझ्या मनात लगेच तिचा चुलता काय म्हणेन, तिचे वडील काय म्हणतेन, की बाबा बाकीच्या यांनी हे केलं मग यांनी हे का करायचं. साधी गोष्ट आहे की घरामध्ये पार्लरचं एक म्हणजे उदाहरण असं आहे की पार्लरचा कोर्स वगैरे काही करायचं तर घरामधले काय म्हणजे हे आपल्या लोकांनी असे नाव्याचा धंदा करायचा का महिला, म्हणजे तिथंच ते वाक्य. म्हणजे मला वाटतंय तसं की करावं, चालू शकतं बाबा. जसं माझं मुलांच्या बाबतीत किंवा घरात होतं ना कुटुंबात, तसंच विद्यार्थ्याच्या बाबतीतही माझं तसंच होतं. म्हणजे मला असं जाणवतं की अरे हा मुलगा 2 वर्ष झाले माझ्या हाताखाली आणि मला वाटतंय की बाबा हा याला हे क्षेत्र सुट होईल किंवा हा बिझनेसही करू शकतो, हा नोकरी किंवा याला याने इकडे नाही जावं बाबा असं मला वाटतं. पण लगेच माझ्या मनात येतं की अरे मी जरी त्याची मॅडम असले तरी त्याचा पहिला हक्क त्याच्यावर त्याच्या आई वडिलांचा आहे. मला नाही ना त्याला असं लगेच म्हणता येणार असं की आई वडील कसे समजून घेतील ना. त्यांनी उद्या मला म्हणायचं की मॅडम तुम्हीच जर असं म्हणला तर आम्ही तर तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय आणि तुम्हीच जर आमच्या विद्यार्थ्याला असं म्हटलं तर कसं होईल हे प्रश्न. आणि काय होतं, आपण थोडेसे शिकवतो किंवा काही वाचन वगैरे असतं आपलं, आपल्याला कळतं, एका शिक्षकाला लगेच कळतं की याची कुवत काय आहे बाबा, याची क्षमता काय, कुठं जाऊ शकतो. पण मग पालकांना समजून सांगताना खूप कष्ट, म्हणजे विचार येतात मनात पटेन का बाबा. आणि मी मला हा अनुभव खूप यायला लागलाय आता. असे याच्या अगोदरचे माझे बरेच विद्यार्थी माझे जे पास आउट होऊन गेलेले त्यांच्या बाबतीतही अनुभव आलेले आहेत मला. आणि मग मुलं मला विचारतात मॅडम, मग असं कधी कधी मला एक अनुभव असा आलाय बरं का की खरंच मुलांनी मुलांचं निवडलं ना ते यशस्वी होऊन दाखवतात. त्याने त्याच्या मनासारखं जर क्षेत्र निवडलं यशस्वी होऊन दाखवतं. पण बर्डन खाली एखादी गोष्ट केली ना की मग त्याचा इम्पॅक्ट थोडासा वेगळा होतो. आणि मग असंही नाही म्हणायचं की पालक काहीतरी चुकीचं सांगतात, पण मला एक असं वाटतं की पालकांनी त्याची क्षमता ओळखून, त्याचा त्याची आवड ओळखून, त्याच्यामध्ये असणाऱ्या कुवती ओळखून जर प्रेमाने जर केलं ना तर त्यांच्याही मनासारखं होईन आणि त्याच्याही मनासारखं होईन, म्हणजे दोन्ही घटक समाधानी राहते. आणि महिलांचं तुम्ही जे म्हणतात ना घरामध्ये ही ओढाताण होते, तिची इच्छा असूनही तिला बाकीच्यांचा विचार करावा लागतो, तिची इच्छा आहे. कधी कधी असं होतं मुलाची पण इच्छा आहे, मम्मीचा सपोर्ट आहे, बाबा मम्मी हे करू शकते, पण मग मम्मीला पण अडचणी येतात. बऱ्याच वेळा आपण अनेक व्हिडिओ बघत असतो ना, त्या पद्धतीने साधं गोष्ट आहे की मुलाला जर 100 रुपये काहीतरी लागले तर तो आधी आजकालची परिस्थिती आहे तो आईला आधी म्हणतो की मम्मी मला असं आहे, त्याला पटकन पप्पाला म्हणता येत नाही आणि ती आई समजून घेते की अहो हे मग ही तर छोटी गोष्ट झाली, मग करिअर तर किती मोठी गोष्ट आहे आयुष्याची. मग इथे मात्र आहे ना ओढाताण त्या महिलांची घरामध्ये होतेच. तिला सपोर्ट करायची इच्छा असून कधी कधी सपोर्ट करता येत नाही आणि मग तिला म्हणावं लागतं नाही रे दादा ठीक आहे माझ्या आहे बरं का मनात पण आधी तो पप्पाला विचार त्यांना पटलं तर ठीक आहे. म्हणजे त्याला सहलीला जाऊ म्हणायचं असलं तरी तेच, त्याला कुठे मित्रांबरोबर जायचं असलं तरी तेच, त्याला एखादी वस्तू घेतानाही तेच. काही गोष्टी महिलांची ओढाताण मात्र मग मुलीची बाजू घेऊ का मुलाची घेऊ, इथेही ओढाताण असते तिची नवऱ्याची घेऊ का बाकीच्याची घेऊ, मग तिला एक भीती असते की अरे मी जर याला असं सपोर्ट केलं आणि जर नाही यशस्वी झाला तर सगळे मलाच ना ब्लेम करणार ना. म्हणजे खूप वेळा झालंय असं माझ्या बाबतीत म्हणा, माझ्या बरोबर ज्या मैत्रिणी आहेत सर्कलमध्ये त्यांच्या बाबतीत म्हणा. मग त्या म्हणतात की आता एक असाच किस्सा माझ्याजवळची मैत्रीण आहे, तिच्या मुलीला मेडिकल करायचं होतं आणि मग याचा तिचं माझा असा विचार झाला का, पण ती म्हणती जर मी हिला सपोर्ट केला तर घरचे काय म्हणतील, समजा ती नाहीच यशस्वी झाली किंवा काही जण अनफॉर्च्युनेटली घडलं तर मग सगळा ब्लेम, म्हणजे ती लगेच तिथं काय करते मागचं पाय म्हणजे पाय मागे टाकते लगेच. मग तिला इच्छा असून सुद्धा करता येते. महिलांच्या बाबतीत हे होतं, मग तुम्ही म्हणता हाऊस वाईफ असू द्या किंवा ती स्वतःच्या पायावर उभी, म्हणजे मिळवती जरी महिला असेल ना तरी तुम्ही अगोदर बाकीच्यांचाच तिला विचार करावा लागतो, इच्छा असून सुद्धा तिला ते करता येत नाही. आणि कितीही आपण 21वा काही गेला ना तरी घरात मात्र महिलांना आधी पुरुषाचाच विचार करावा लागतो की काय म्हणतील. इथे मात्र तिची आडके त्याच सुपारी जी म्हणतो ना आपण ती नक्कीच होते, इच्छा असून तिला काही करता येत नाही कारण पुरुष लगेच म्हणतात तुला काय कळतंय तुला काय समजतंय काय आहे तिकडं आणि नाही झालं मग आणि मग आपण तिथे घाबरतो मग म्हणजे आपलाही कॉन्फिडन्स लगेच कमी होतो आणि मग आपल्याला जे मेन माणसं असतील त्यांचाच विचार करून वागावं. महिलांची बाबत इथं गळचेपी होते, तिला इच्छा असून म्हणजे तिला स्वतःच्या बाबतीतही काही निर्णय तर नाहीच घेता येत पण तिचीच मुलं असून तिच्या मुलांच्या बाबतीतही कधी कधी घेता येत नाही तिला निर्णय. ही मोठी चोकांतिका कुटुंबामध्ये आहे, नाही करताय. मुलीच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा हाच विषय होतो, बाकीचे काय म्हणतील काय नाही ह्या करता करताच तिला तिथे एखादं स्थळ आवडतं, समजा साधारणतः स्थळ आले तर तिला कधी कधी तिचं आतलं मन सांगतं तिला माझ्या मुलीच्या बाबतीत नाहीये हे योग्य, पण मग बाकीचे म्हणतात नाही बाकीच्या गोष्टी बघितल्या का एकच गोष्ट काय बघायची. पण एक आतलं मन असतं ना महिलांच्या बाबतीत, सिक्स सेन्स हा जो पॉइंट आहे ना तो खूप महत्वाचा आहे, तिला तिचा सिक्स सेन्स सांगत असतो पण मग तिला तिथेही पुन्हा परत स्वतःच्या याला मुरड घालावी लागते आणि हे जाणवतं पदोपदी जाणवतं महिलांच्या बाबतीत.
1: मॅडम तुमच्यासोबत झालंय असं की तुम्हाला पण तुमच्या काही इच्छा आकांक्षा काही आवडीनिवडी या सगळ्या कारणांमुळे बाजूला ठेवाव्या लागल्या?
0: हो, म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला ज्या करायच्या होत्या किंवा मला असं वाटत होतं, मला प्रवासाची खूप आवड आहे, मला फिरायला खूप आवडतं, पण नेहमी सोबतीचा प्रश्न आला की मला त्याला मुरड घालावी लागते एकटी कशी जाऊ. बरं मग एकटी नाही मग सोबत कुणाला यायचं, घरातल्या मेंबरला तेवढा आपल्यासाठी वेळ पाहिजे ना. म्हणजे ही साधी गोष्ट आहे, याच्या बाबतीतही होतं बऱ्याच गोष्टी महिलांच्या म्हणजे माझ्याही बाबतीत तशा झालेल्याच आहेत. मग करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा राहणीमानाच्या बाबतीत जरी म्हटलं किंवा मित्रमैत्रिणीच्या चॉईसच्या बाबतीत जरी म्हटलं, ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला मुरड घालावीच लागते, इच्छा आपल्याला माराव्याच लागतात. काही गोष्टी सगळ्याच नाही होत, सगळ्याच नाही म्हणण्यापेक्षा ना बऱ्याच गोष्टी होतच, म्हणजे आपल्याला आपली काही गोष्टीला काय म्हणतात ना फाटा हे देऊन आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. वाहनांच्या खरेदीच्या बाबतीत म्हणा किंवा एखादी ड्रायव्हिंगच्या बाबतीत म्हणा, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला मुरड घालावी. आज मला वाटलं आणि मी लगेच केलं असं होत नाही आणि महिलांना मात्र नाहीच होत. आता नशिबवान म्हणेन मी ज्या महिला खरं स्वतःच्या याने, पण मग ज्या वेळेस ती स्वतःच्या सगळंच मनासारखी वागायला लागते ना त्यावेळेस पुन्हा समाज त्याच्यासाठी खूप भक्कम व्हायला पाहिजे. मग इट्स ओके, जे हो द्या काय हो द्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल ते मी माझं बघून घेईन असा विचार केला तरच, मग नाहीतर मग सगळ्याचा विचार करत गेला तर नाही होऊ शकत. आणि हे मुरड घालावीच लागते. जास्त करून प्रवासाच्या बाबतीत मला आलेला अनुभव की प्रवासाला मला वाटतं खूप प्रवास करावा किंवा जावा, पण घरच्यांची साथ नसल्यामुळे पुन्हा परत मग रिवर्स, मग त्यांच्या पद्धतीने आपल्याला सगळं शेड्यूल ठरवावं लागतो किंवा मला जर असं वाटलं की मला निवांत राहायचंय किंवा मला निवांत थांबायचं, नाही थांबू शकत आपण. सगळ्या गोष्टी महिलांच्या बाबतीत मला आता हे नाही करायचं नंतर करू. साधं खाण्याची सुद्धा वस्तूच तेच होतं, मला कित्येक वेळा आपण ऐकतो अशा खूप कमी महिला आहेत की ते मला आवडते म्हणून मी केले, तसं होतच नाही, घरातल्यांना आवडते म्हणून केलं जात. त्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला हे त्याग म्हणजे करावाच लागतो. तसं माझ्याही बाबतीत झालेलं आहे, मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा काही निर्णय घेताना म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तिथेही आपल्याला थोडीशी माग खबरदार घ्यावीच लागते आणि समोरच्या मनाप्रमाणे चालावं लागतं. होतं ते कितीही पायावर उभे आहेत म्हणा किंवा काही म्हणा, पण नाही होत ते. अगोदर सगळ्यांचं बघायचं मग आप. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे महिलांच्या बाबतीत. हे होतच.
1: तुमच्यासोबत बोलण्यासारखं एवढं काही आहे ना अजून, अजून काहीच बोललो नाहीये आपण. खूप काही बोलायचं राहिलंय पण आता वेळोअभावी आपण थांबूयात आणि तुम्हाला देखील जायचंय पुन्हा पाथडीला, उशीर होतोय. पण त्याचबरोबर शेवटी जाता जाता एवढंच सांगा की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकाला मन मारावंच लागतं कुठे ना कुठे, पण त्याचबरोबर स्वतःसाठी जगणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर काय सांगाल महिलांना?
0: हा मग तुम्ही खूप छान जाताना मला हे विचारलंय, कारण ह्याच याच्यामध्ये प्रवास करत करत मी इथे आलेली आहे. पण महिलांना मी आवर्जून सांगू इच्छिते की दिवसाचे 12 तास आणि पूर्णतः रात्रीचे मिळून 24 तास असतात. या 24 तासामध्ये सगळ्यांचा विचार करता करता असा काही वेळ स्वतःला द्या की ज्याच्यामध्ये माझं काय राहिलंय, मला काय करायचं होतं, किंवा कुठे माझं काही हुकलंय का, ते राहिलंय ते करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळ आपल्याला असं वाटतं की ते शक्य नाहीये, पण स्वतःला कशात तरी. आणि महिलांना एक गोष्ट मी आवर्जून सांगते की गुंतून घ्या, वाचनात गुंतवा, एखाद्या छंदामध्ये गुंतवा, काही जे आवड असेल ना ते स्वतःमध्ये कशात तरी जर स्वतःला गुंतून घेतलं तर ते नाही तर हे कोणतं तरी आपल्याला पूर्ण होईल. काही चांगल्या मूवीज बघा, त्याच्यातून काही शिकायला मिळते, चांगली चांगली पुस्तकं वाचा, छान मैत्रिणी करा. मैत्रिणीचा एक सगळा एक कमी असू द्या, पण एक असं पाहिजे की हक्काचं ठिकाण बनवा स्वतःचं. महिलांना तर आवर्जून मी सांगते की फॅमिली हा वेगळा समूह, म्हणजे फॅमिली हे बॅकग्राऊंड वेगळं आपलं, पण एक मैत्रिणीचं एक असू द्या, हा एक समूह असू द्या आपला, की जिथे मला तिथे काही नाही बोलता आलं ना ते मला इथे बोलता येईल. आणि मी जर तिथं न बोललेली इथं जर मी उकळी झाले ना तर मी खूप फ्री राहीन. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या सुंदर मैत्रिणी करा जेणेकरून आपल्या ज्या फिरण्याच्या गोष्टी असतात त्या मैत्रिणीमुळे आपल्याला फिरता येतं. मैत्रिणी शिवाय माणसाचं म्हणजे महिलांचं आयुष्य नाही. जे हाऊस वाईफ आहेत ना त्यांच्या बाबतीत सुद्धा मी सांगते की तिला असं वाटतं की अरे मला कुठं मैत्रिणी आहे, पण करा, 4 मैत्रिणी होईना करा, जेणेकरून आपल्याला व्यक्त होण्याचा हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी असेल की जे आपण कुठेच बोलू शकत नाही ते तिथे बोलू शकतो. मैत्रिणीचं हे जग असतं ते खूप वेगळं असतं, खूप छान शिकायलाही मिळतं आणि व्यक्त पण त्या ठिकाणी होता येतं. त्यामुळं जाता जाता एकच सांगेन की स्वतःला गुंतवून आणि एक चांगला मैत्रिणीचा सर्कल बनवा, जेणेकरून तुम्हाला छानपैकी व्यक्त व्हायला संधी मिळेल.
1: मॅडम तुम्हाला फिरायला आवडतं याचा अर्थ नक्कीच तुम्हाला गाणी देखील ऐकायला आवडत असतील. तर आज रेडिओ नगरवर कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: रेडिओ नगरमध्ये ऐकायला तर मला पूर्वीपासूनच, म्हणजे आजही मी ज्यावेळेस काम करते ना घरात, तर माझ्या कानामध्ये हेडफोन असतात आणि हेडफोन लावूनच मी काम करते. आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणीही तसंच म्हणतात की आम्ही गाणे लावूनच काम करत असतो. आणि हे काम करत असताना वेगवेगळी गाणी ऐकतो. तर आज मला या प्रसंगी एक मराठी गाणं आहे, पाहिले न मी तुला, ते गाणं आहे. ती म्हणजे त्याच्यामधला जो व्ह्यू आहे ना की न पाहताही किती माणूस स्वतःला हे होतो, माइंड किती कॅप्चर करू शकतो की नजरेपेक्षाही माइंड किती भारी आहे आपला. आणि तुझी काही त्या गाण्यामध्ये कल्पना केलेली आहे ती कल्पना मला खूप आवडते. मराठीत मधलं जुनं गाणं आहे ते, पण मला ते आजही ऐकलं तरी मला ते असं वाटतं की आजही ते नवीनच आहे, कारण त्याच्यामध्ये मनाची ताकद खूप दाखवण्यात आली आहे. म्हणून मला ते गाणं खूप आवडतं, पाहिले न मी तुला.
1: मस्तच, मलाही प्रचंड आवडतं हे गाणं. मी पण जेव्हा डिस्टर्ब असेल ना तेव्हा ते गाणं ऐकत बसते, शांत वाटतं,
0: रिलॅक्स वाटतं. आणि गाणी ही माणसाला रिलॅक्स करण्यासाठीच असतात. गाणी ऐकावी माणसाने, जुनी नवी कोणतीही गाणी ऐकावी. म्हणजे साधारणतः डीजे सुद्धा ऐकला ना तर एक एनर्जी येते आणि तेही छान वाटतात. जुने हिंदी गाणे पण भारी वाटतात, मराठी गाणी सुद्धा छान वाटतात, कारण त्या गाण्यामधल्या भावना माणसाच्या मनाला टच करतात आणि टचिंग खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण त्या वातावरण जातो. ते एक गाणं होतं बघा, लिखे जो खत तुझे, ते गाणंही असं वाटतं की अरे बाबा त्यावेळेस कल्पना कशी येते अशा वेगळ्या भावनेमध्ये. आता आपण व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे करतो पण ती भावना आणि ती भावना खरं तर आजही ऐको की समजा आपण एखाद्याला मेसेज केला जोपर्यंत ब्ल्यू येत नाही तोपर्यंत मनाची जी उलगल होते ते त्यावेळेसही त्या गाण्यामध्ये आहे. आणि असं सगळं काही आहे त्याच्यामध्ये. म्हणून गाणी ऐकत राहिलं की माणूस आनंदी राहत.
1: नक्कीच मॅडम, खरं म्हणजे तुम्हाला पण बोलून खूप आनंद झालाय. मला
0: मलाही खूप वेगळं वाटलं, कारण माझाही पहिलाच अनुभव
1: असं वाटलंच नाही पहिला. तुम्ही एकदम छान बोललात आणि असं वाटलं की
0: फील्ड मध्ये असल्यामुळे होत असे ना असं, पण मला खूप छान वाटलं. इमेजिंग नव्हतं केलं हे
1: असं कनेक्ट वाटलं की असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा असं वाटलं. दिवसापासून
0: आपली ओळख आहे आणि आपण करत आलेलो आहे बाबा असं वाटतं मला.
1: पण मॅडम खरं म्हणजे वेळात वेळ काढून आला तेवढ्या लांबून, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद तुमचे सुद्धा सहकार्य आणि खूप छान वातावरण वाटलं मला या ठिकाणी. आणि माझी जी इच्छा होती ती माझी आज कम्प्लीट. झाली त्याच्यामुळे मलाही खूप मनस्वी आनंद वाटतो. त्यामुळे तुमच्याही सर्व टीमचेही खूप मनपूर्वक धन्यवाद.
1: मैत्रिणींना आज आपण पाथर्डी येथील प्राध्यापक डॉक्टर आशा पालवे यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांनी देखील खूप छान गप्पा आपल्यासोबत मारल्यात. मात्र आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. आणि आज आहे घटस्थापना, म्हणजे नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता ऐकूयात मॅडमचं हे आवडतं गाणं. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका सखी सोबत, ज्यांची सगळी कथा आपण ऐकणार आहोत. त्यामुळे तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: जगदंबे।
1: नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, RJ आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि आज आपल्या सोबत आहे एक अतिशय खास मित्र, एक अतिशय खास व्यक्तिमत्व. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत एक दमदार युवा ॲथलेटिक म्हणजे शुभम अरुण. रनिंग क्षेत्रामध्ये राज्यस्तरापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत मजल मारणाऱ्या शुभम यांनी 200 मीटर स्पर्धेमध्ये अनेक मेडल्स मिळवले आहेत आणि आता इंटरनॅशनल सिरीजसाठी सुद्धा त्यांची निवड झाली आहे. तर मंडळी, आज आपण भरपूर अशा गप्पा त्यांच्यासोबत मारणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर शुभम, तुझं सगळ्यात आधी आपल्या रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला तुझ्या प्रवासाबद्दल थोडं सांगशील का?
1: हो मॅडम, मी जामखेड तालुक्यातील हळगाव गावचा आहे, म्हणजे आमचं गाव ग्रामीण भागातलं आहे. तर मी सुरुवात केली होती 2019 पासनं रनिंगची. तर मग 19 पासनं सुरुवात केली, नंतर मग तिथं तर काही झालं नव्हतं. मग नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं जामखेड महाविद्यालयाला. तर आम्हाला तिथं मधुकर आबा गाळीभात हे सर होते स्पोर्ट टीचर म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं ह्या फील्डमध्ये आल्यानंतर चांगलं करिअर होऊ शकतं, माझा गेम पाहिला त्यांनी. मग त्यानंतर मग त्यांनी तसं तसं मग कॉलेजच्या स्पर्धा असतील तिथं घेऊन जायचे. मग 1 वर्षानंतर सर रिटायर झाले. मग सर रिटायर झाल्यानंतर मग दुसरे सर आले अण्णा मोहिते म्हणून, मग त्यांनीही मार्गदर्शन केलं. मग त्यामुळं परत ह्या क्षेत्रात.
0: आता तू इतकी सारी मेडल्स जिंकलेले आहेस आणि लोक तुला ओळखायला पण लागले असणारच. ऑब्विसली गावातले पण असतील, तुझ्या कॉलेजचे पण असतील. मग ती फिलिंग कशी असते जेव्हा आपण जिंकतो काहीतरी आणि आपल्याला

0: भेटलं नेमकं
1: मनात एकच इच्छा होती की कोणतं तरी मेडल घेऊन जायचं नाही का म्हणजे तिन्ही पैकी एक का तर आपली घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळं आई वडील उस्तोड कामगार आहेत मग त्यांना काहीतरी देण्यासाठी आपण काहीतरी हितहित केला जर आलो तर आपण काहीतरी घेऊन गेलो पाहिजेत मग तिथं मग जर आनंद झाला डोळ्यातून अश्रू पण आले का तर आपण जिंकलोत ना ह्याच आनंद बी झालं दुःख पण होतच
0: दुःख कशाचं झालं
1: आपण एवढ्या परिस्थितीतून आलेलो असतो पण आपण जिंकलो हे सगळ्यात मोठा आनंद असतो पण असं म्हणजे दुःख पण वाटतं आतून
0: ओके आणि लहानपणापासूनच तुला स्पोर्ट्स मध्ये यायचं असं काही ठरवलं होतंस तू
1: नाही तसं ठरवलेलं काहीच नव्हतं पण आवड जशी जशी निर्माण होत गेली तशी तशी मग रनिंग मध्ये आता प्रत्येकाच्या एक निसर्गाने दिलेलं कौशल्य असतं
0: प्रत्येकाला कला दिलेली असते काही ना काहीतरी
1: त्यांनी त्या कलेचं सोनं करायचं का काय करायचं त्यांनी ठरवायचं असतं
0: नक्कीच आणि स्पोर्ट्स कडे वळायला तुला कॉलेजच्या शिक्षकांनी मदत केली वगैरे असं तू म्हणालास पण शाळेत असताना सुद्धा तू अशा ऍक्टिव्हिटीज करत होतास का
1: हो पहिलीपासूनच म्हणजे कॉलेजच्या पण कॉलेजला कसं तालुका लेवल पर्यंतच खेळ होते ना शाळेत पहिली ते दहावी पर्यंत मग तिथंच खेळायचो मग तिथं कधी नंबर यायचे कधी नव्हते जास्त मुलं पार्टिसिपेट पण करत नव्हते
0: आणि मग त्याच्यानंतर तुला स्कोप मिळाला पुढे जाऊन नक्कीच आणि जेव्हा तू सुरुवातीला प्रॅक्टिस करायचं तेव्हा सगळ्यात जास्त तुला कठीण काय वाटायचं
1: कठीण हेच की आपलं टायमिंग कव्हर होईल का नाही परत आपण प्रॅक्टिस करतो पण आपल्याला काय भेटन का नाही असे म्हणजे हे पण वाटायचं ना का तर बाकीचे जे खेळाडू होते त्यांचं हाय स्कोर असायचा आपला स्कोर कमी यायचा का तर आपण आत्ता सुरुवात केलेली होती ना पण ज्यावेळेस आपण मग सुरुवात करतो त्यावेळेस मग हळूहळू हळूहळू स्कोर कमी होत चालला मग व्यवस्थित वाटायचं
0: आणि लहानपणी तुला कधी असं वाटलं होतं का की एक ना एक दिवस मी इंटरनॅशनल पर्यंत पोहोचणार
1: लहानपणी तर नव्हतं वाटलं कधी पण ज्यावेळेस फर्स्ट इयरला कॉलेजला आलो त्यावेळेस तिथून पुढे मग वाटायला आलं नाही का तर एक योग्य ट्रॅक भेटला योग्य मार्गदर्शन भेटलं
0: आणि तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तुझ्या या स्पोर्टच्या फील्डमध्ये असेल करिअरमध्ये असेल तुझ्या मित्रांची भूमिका काय होती कारण मुलांचं मोस्टली असं असतं की बाबा मित्र परिवार छानपैकी टिकतो तर ते कसं होतं
1: मित्र पण सगळे चांगले होते आणि मित्र पण सगळे भरती करणारेच होते का तर रोज सोबत प्रॅक्टिस करायचो आम्ही त्यामुळे मग मित्रांनी पण खूप सपोर्ट केला आर्थिक परिस्थिती असेल कुठली पण सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला मित्रांनी पण
0: ओके आणि जेव्हा तुझा हा रनिंगचा प्रवास सुरू झाला तर तुझ्या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबाची भूमिका काय होती तुझ्या आई वडिलांना काय वाटलं
1: आई वडिलांना आधी वाटायचं काय होतंय का नाही का आता सुरुवातीला तर कोणच काय भेटत नसतं लगेच एक दीड वर्ष तर लागतो मग परत परत घरच्यांचा विश्वास बसला की काहीतरी म्हणजे एक मेडल आल्यानंतर घरच्यांचा विश्वास भेटला की हा काहीतरी करू शकतो पुढे जाऊन मग तसं तसं घरच्यांचा विश्वास बसत गेला माझ्यावर
0: आणि आता तसं पाहिलं तर तुझ्या बहिणीचं फील्ड पूर्ण वेगळं आहे ती रोप मल्लखांब मध्ये एक्सपर्ट आहे आणि तिने सुद्धा अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये तिने मेडल्स मिळवलेत मग तुमच्या दोघांच्या करिअरमध्ये म्हणजे कसं ठरवलं तुम्ही हे सगळं की तिला रोप मल्लखांब मध्ये जायचं आहे आणि तू इकडे आलास
1: ती 3 वर्षाची होती तेव्हापासून करते ती मग तिचं आधीच फील्ड होती ती
0: आणि तू मग कधी शाळेपासून आलास ह्याच्यामध्ये प्रॉपरली कोचिंग तुला कोणी केली
1: अण्णा मोहिते सर जामखेड महाविद्यालयचे क्रीडा शिक्षक
0: आणि मग त्यांच्याकडून अशी कोणती विशेष स्किल शिकलास की बाबा माझ्या कोच कडून मला ही गोष्ट मिळाली आणि ही आयुष्यभर माझ्या सोबत राहणार
1: सरांनी मला नाही का सगळ्या गोष्टी पहिल्यापासून प्रॉपरली डाएट पासून ते पार संध्याकाळ झोपेपर्यंत सगळं शेड्यूल दिलेलं होतं आणि सर स्वतः वैयक्तिक प्रॅक्टिस घ्यायची माझी कॉलेजमध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम अवेलेबल असायचे आणि अजून पण जे विद्यार्थी प्रॅक्टिस करते त्यांच्यासाठी सर कंटिन्यू तिथे असतात आणि त्यांना कधीही कॉल केला ना रात्री तरी पण ती मदत करतात आणि त्याचबरोबर मी एनसीसी पण केलेली
0: अरे वा
1: हा मग त्यानंतर मग आमचे कॅप्टन गौतम केळकर सर होते त्यांनी पण खूप मदत केली मला
0: म्हणजे तुला शिक्षकांची साथ फार चांगल्या पद्धतीने मिळाली आणि आता जेव्हा तू इतक्या पुढे आलायस आता तू बरंच काही अचीव केलं आणि पुढे सुद्धा तुला अचीव करायचं असणार आहे पण जेव्हा तू आता मागे वळून पाहतोस तर आधीचा शुभम लहानपणाचा आणि आत्ताचा शुभम काय फरक वाटतो
1: आता खूप फरक झालेला आहे नाही का म्हणजे पहिले कोण ओळखत नव्हतं जास्त कोण बोलत नव्हतं जरी ओळखीचे असले तरी पण असं बघून नाही बघितल्यासारखे करायचे तर आता आपण जरी गावात गेलो तरी सगळे स्वतः येऊन बोलतात
0: एक तुझं नाव झालं त्याच्यामध्ये असं कधी मोस्टली ग्रामीण भागातल्या मुलांना असं कधी प्रॉब्लेम येतो का स्पोर्ट्स मध्ये वगैरे जायला
1: ग्रामीण भागातल्या मुलांना मॅडम शक्यतो काय असतं की माहिती नसती योग्य ट्रॅकची आणि मुलांचं घरी पण काम असते जास्त त्याच्या

0: त्याच्यामुळे ती जास्त करून इकडे फोकस करू शकत नाही. का तर ती घरचे काम म्हणतील त्यातच दिवसभर वैतकलेले असतात.
1: बरोबर. आणि आता 200 मीटरची जी रेस आहे त्याच्यामध्ये स्पीड मेंटेन करणं किती टफ असतं, म्हणजे काय प्रोसेस असते तू सांगशील?
0: आता हे जी प्रोसेस मॅडम, आता असं आहे की एक एक सेकंद महत्वाचा असतो. का तर 200 मीटर शॉर्ट रनर आहे, तर मोस्टली 21-22 सेकंदात जर आलं तर फर्स्ट येण्याचे चान्सेस आहेत. काही वीस पण असतात, 20 सेकंद 22-21 सेकंदापर्यंत पण येतात. असं म्हणजे प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळा असतो आणि त्यांचं काय असं मोस्टली टायमिंग नसतं की ह्याच वेळेत आलं पाहिजे, पण जो पहिला येईल त्याचं टायमिंग काउंट करतात.
1: जेव्हा तू या फील्डमध्ये आलास, रनिंग मध्ये ऍथलेटिक्स मध्ये, सुरुवातीला काय अडचणी आल्या तुला?
0: सुरुवातीला अडचणी प्रॅक्टिस करायचं व्यवस्थित माहित नव्हतं. आम्ही कधी रोडवर पळायचो तर रोडवर पळल्यानंतर पायजाम होते हे माहीत नव्हतं. मग ती पुढे पुढे गेल्यानंतर मग सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. डाएट प्रॉपर घ्यायचं माहीत नव्हतं, रेस्ट महत्वाची होती ते पण माहीत नव्हतं, कुठलीच गोष्ट महत्वाची ती माहीत नव्हतं. मग ती जसं जसं आम्ही प्रॅक्टिस करीत गेलो तसे तसे ती गोष्टी माहीत होत चालल्या गेल्या.
1: आणि तू डाएट म्हणालास की डाएट फार महत्वाचं आहे, मग ऍक्च्युली तू डाएट मध्ये काय काय घ्यायचं, कसं मेंटेन करायचं?
0: डाएट मध्ये संध्याकाळी हरभरे, मूग, मटकी, उडदाची डाळ हे सगळं भिजू घालायचे, सकाळच्याला त्याचाच नाश्ता करायचा, अंडे ते त्यात.
1: आणि जेव्हा तुला गोल्ड मेडल मिळालं तेव्हा सगळ्यात आधी तुला कोण आठवलं?
0: आई वडील. सगळ्यात आधी आईला सांगितलं फोन करून घरी.
1: आता तू आपण तुझ्या या फील्ड बद्दल बोललोच आहे, स्पोर्ट बद्दल वगैरे, पण शाळेमध्ये तू स्टडी कोणता केलास?
0: शाळेत स्टडी म्हणजे 12वीपर्यंत तर सायन्स होतं आणि परत मग BA ला ऍडमिशन घेतलं. मग BA ला ऍडमिशन घेतल्यानंतर मग आमचे मराठी विषय होता माझा स्पेशल सेकंड इयरपासून. मग तुकाराम घोगरदरे सर म्हणून होते, मग त्यांनी मला त्यानंतर MSW घे म्हणले.
1: अच्छा.
0: मग मी आता सध्या CSRDला MSW करतोय.
1: आता मग MSW च्या थ्रू तुला काय करायचं सोशल मध्ये?
0: म्हणजे आता मग MSW आणि स्पोर्ट असल्यामुळे सोशल जस्टिस डिपार्टमेंट असं आदिवासी विकास भवन आहे त्याच्यात पोस्ट असतात, त्यात स्पर्धा परीक्षा करून.
1: जेव्हा तुझी गोवाची स्पर्धा होती, सोलापूरची स्पर्धा होती, तर तो अनुभव कसा होता, त्याची तयारी तू कशी केलीस?
0: त्याची तयारी मॅडम मी हितच करत होतो नाही का, नगरला वाड्या पार्कला. तर समाज कल्याणचे जे आयुक्त आहेत त्यांनी तिथं सांगितलं होतं, प्रवीण कोरगंटीवर सर आहेत, तर त्यांनी तिथं क्रीडा अधिकारी खोरंगी सर म्हणून आहेत, तर त्यांना सांगितलं होतं की आमच्या मुलांना तुम्ही फ्री सोडा ग्राउंड साठी, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेऊ नका. मग तिथं कोचिंग ती केली, मग तिथंच ग्राउंड चांगलं केलं वाड्या पार्कला सकाळ संध्याकाळ 2 टाइम.
1: तर कॉलेजमध्ये जेव्हा तू पहिल्यांदा गेलास, जेव्हा शाळा संपली तुझी 10वी झाली, तर तेव्हा तुला काय वाटत होत की काय काय
0: कॉलेजमध्ये कसं असन, कॉलेज आपल्या ओळखीचं कोण नसतं, मग काय नाही का. मग एकदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर हळूहळू मित्र बनले, मग चांगली मैत्री झाली, मग ते आपल्यासोबत प्रॅक्टिस करायला लागले. काही मुलं असे होते ते प्रॅक्टिस नव्हते करत, काय करायचे, काही जण असे सहज ग्राउंडला यायचे चक्कर मारायला आमच्यासोबत यायचे म्हणून यायचे असंच.
1: अच्छा. आणि तर स्पोर्ट्स मध्ये म्हटलं तर बाकीचे पण ऑप्शन होते. आता रनिंग तर तू निवडलंय, पण अनेक होते, क्रिकेट असेल तुमचं, आता रोप मल्लखांब असेल, कबड्डी असेल, अशा अनेक गोष्टी होत्या, सायकलिंग वगैरे. मग तू रनिंग मध्येच मला करायचंय हे तू स्वतः ठरवलंस की इतर कोणत्या शिक्षकांनी तुला मार्गदर्शन केलं?
0: स्वतः ठरवलं होतं, इंडिविजुअल काहीतरी करायचं नाही का, वैयक्तिक आपल्याला स्वतःच काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मग रनिंग पहिल्यापासून रनिंग केल्यामुळे सरांनी पण पाहिलं होतं, सर पण म्हणले चांगली रनिंग तुझी तर तू त्यातच करिअर कर.
1: अच्छा. आणि मग जेव्हा तू कॉलेजमध्ये होतास, कॉलेज लाईफ मध्ये, तर कॉलेज लाईफ ची अशी कोणती आठवण आहे की ती आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आहे आणि ती मजेशीर आहे आणि तुला ती विसरता म्हटलं तरी विसरता येणार नाही?
0: कॉलेज लाईफ मधली अशी की नाही का, सगळे मित्र एकदम चांगले होते, कुणीही व्यसन करत नव्हतं, सर्व निर्व्यसनी होते आणि आम्ही राहायचो पण सोबत, कंटिन्यू सोबत असायचो प्रॅक्टिसला. जे कुणी भरती करत नव्हतं ती मुलं सुद्धा आमच्यासोबत ग्राउंडला यायचे की फक्त आमच्यासाठी यायचे नाही का. सकाळी पण लवकर उठवायचे काही मुलं की सकाळी प्रॅक्टिसला जायचे तर 4 वाजता उठायचं असायचं, तर ते आधी उठायचे, माझ्या आधी ती उठवायचे, मग आम्ही सगळे सोबत चलत चलत ग्राउंडला, मग तिथं जाऊन प्रॅक्टिस करायचो. कधीतरी कॉलेजला असं जास्त जात नव्हतो, का तर प्रॅक्टिस करायचो, दुपारी रेस्ट घ्यायचो, मग कधीतरी कॉलेजला पेपरला ह्याला जायचो कॉलेजला. जास्त काय असं कॉलेज नाही मनापासून केलेलं नाही,
1: म्हणजे कॉलेज बंक मारायचा असतो स्पोर्ट्स मुळे. आता प्रत्येकाच्या आयुष्यात कसं असतं की आपला एक तरी असा मित्र असतो किंवा जो एकदम तो त्या लेवलचा असतो की भाई त्याला सगळं माहित आहे, तो इच अँड एव्हरी सिच्युएशन मध्ये माझ्या सोबत आहे. तर तुझ्या लाईफ मध्ये असे कोणते मित्र आहेत?
0: माझा एकच मित्र आहे नाही का, बालपणीपासून आता पर्यंत अजून पण सोबत आहे, राम वाघमोडे म्हणून.
1: अच्छा. आणि मग तुमची फ्रेंडशिप कशी झाली आणि आता कसं कव्हर करताय तुम्ही?
0: फ्रेंडशिप आमची लहानपणापासूनच होती, अजून पण आम्ही सोबतच आहे नाही का, फक्त राहत नाहीत आता सोबत, तो वेगळ्या साईडला राहतो, मी वेगळ्या साईडला राहतो, तो पण स्पर्धा परीक्षाच करतो.
1: अच्छा. म्हणजे लहानपणापासून तुला मित्र सगळे सिन्सिअर मिळाले प्रॉपरली, म्हणून कसं आहे आपण आता म्हणतोच की संगत गुण आपल्यामध्ये येतोच थोडाफार कमीना, पण तुला मित्र खूप चांगले मिळाले आणि तुझे शिक्षकही सपोर्टिव्ह होते, आई वडीलही सपोर्टिव्ह होते, त्यामुळे तू अनेक गोष्टी पार करू शकलास. त्याचसोबत आता तुला इंडियासाठी खेळायचं आहे कारण इंटरनॅशनलला तुझी निवड झाली आहे. आता एक इंडियाला रिप्रेझेंट करताना तुला काय वाटतंय?
0: इंडियाला रिप्रेझेंट करताना आता असं वाटतंय की आपण कुठलं तरी एक मेडल घेऊन यायलाच पाहिजे, नाही का? तर आपल्याकडे बऱ्याच जणांची अपेक्षा आहे आता
1: माझ्याकडून.
0: आता सगळे लोक ओळखते, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून काही ना काही अपेक्षा आहे, तर त्यामुळे आता प्रॅक्टिस पण चालू जोरात.
1: आणि आता तुझी थायलंड सिरीज साठी निवड झाली, त्याबद्दल तू काय सांगशील, काय आहे नेमकं ते?
0: म्हणजे थायलंड सिरीज म्हणजे मॅडम इंडिया आणि थायलंड ह्या दोनच देशाची चॅम्पियनशिप आहे, म्हणजे फक्त दोन कंट्रीतलेच मुलं एकत्र प्रॅक्टिस, म्हणजे गेम होणार त्यांच्यातले, त्यांच्यात कॉम्पिटिशन होणार असे.
1: थायलंड इंटरनॅशनल सिरीज तर आहेच. आता सध्या तुझं रुटीन काय, तू कशा पद्धतीने तयारी करतोस त्याची?
0: आता सध्या सकाळ संध्याकाळ दोन टाइम प्रॅक्टिस, मग आता वेळ आहे म्हणजे जास्त प्रॅक्टिस करायला.
1: अच्छा.
0: ऊन पण जास्त असल्यामुळे दोन टाइम प्रॅक्टिस करतो.
1: कोणत्या मंथ मध्ये आहे
0: ते अजून त्यांनी नाही सांगितलं का, तर मे मध्येच होणार होत्या पण ते आपले युद्ध चालू असल्यामुळे पुढे केलं.
1: अच्छा, ओके. आणि आता अनेक ग्रामीण भागातले खेळाडू आहेत की त्यांना इच्छा तर आहे की मला स्पोर्ट्स मध्ये यायचंय, ऍथलेटिक्स मध्ये असेल किंवा इतर कोणत्याही खेळात असेल त्यांना यायचंय, पण काही कारणास्तव त्यांना येता येत नाही. मग तू त्यांना योग्य मार्गदर्शन कसं करशील की त्यांनी कसं आलं पाहिजे इथे?
0: त्यांनी पहिल्यांदा तर एकतर कॉलेजला ऍडमिशन घेतलं पाहिजे, ज्यावेळेस युनिव्हर्सिटीचा गेम चालू होता तर त्यावेळेस त्यांनी त्या गेम कडे लक्ष दिलं पाहिजे. जे आपले क्रीडा शिक्षक आहे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले पाहिजे. जर आपण क्रीडा शिक्षकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो, त्यांना जर आपण बोललो की आम्हाला खेळायचंय, मला मदत करा, तर सर स्वतः फोन लावतात. पण जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असून पण जर आपण त्या करत नसतो तर मग आपण मागच राहणार आहेत, का तर आपल्याला घरी कोण सांगायला येणार नाही. ज्यावेळेस आपण कॉलेजला जातो त्यावेळेस सरांसोबत कम्युनिकेशन झालं पाहिजे, चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट झालं तर सर सांगतात.
1: आई वडिलांचा चेहरा येतो आता समोर तुझ्या, आणि आता तू एवढ्या पुढे जातोयस आणि आता तू इंटरनॅशनलला खेळतोयस, ते पाहून आई वडिलांची रिॲक्शन काय होती?
0: आता आई वडिलांची रिॲक्शन एवढीच आहे की इंटरनॅशनलला कोणतं तरी मेडल भेटलं पाहिजे आणि नोकरी मिळवली पाहिजे कोणती.
1: नक्कीच. आणि त्याचसोबत आत्ताचं असं आहे की आत्ताचंही असेल आणि आपल्या लहानपणी पण असेल की शिक्षणावरती बाबा तू फोकस कर, खेळ वगैरे काय जास्त नको हे करूस असं आपल्याला सांगितलं जायचं. घरून रिस्ट्रिक्शन्स असायची की बाबा तू शिक्षण कर, परीक्षेत पास हो, मार्क्स मिळव वगैरे. आत्ताच्या काळात तुला काय वाटतंय की फक्त शिक्षणानेच सक्सेस होत आहे की ह्या बाकीच्या गोष्टींमुळे सुद्धा आपण होऊ शकतो?
0: शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे आणि स्पोर्ट पण तेवढंच महत्वाचं आहे, जर दोन्ही गोष्टी आपण दोन्हीपैकी एक कुठले पण बॅलन्स करता येते. पण आपण जर योग्य म्हणजे वेळोवेळी अभ्यास पण केला आणि गेम पण चालू ठेवली तर आपले सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.
1: नक्की.
0: का तर आपण जर एकाच गोष्टीच्या मागे राहिलो तर ती गोष्ट आपल्याला मिळेल का नाही हे सांगता येत नाही. जर आपल्याकडे काहीतरी ऑप्शनल असन, स्पोर्ट असन, तर ह्याचा बॅकअप असं आहे की आपण जरी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तरी पण आपलं हे असल्यामुळं फायदा होतो. आता माझं जसं की मी ज्यावेळेस अहिल्यानगरमध्ये आलो त्यावेळेस मला राहण्याची ह्याची सोय नव्हती, मग मी गव्हर्नमेंट हॉस्टेलला गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथं गृहपाल संदीप इंगळे सर इथं, तर त्यांच्याकडे गेलो, त्यांना सरांना मी सांगितलं की सर मी नॅशनल प्लेअर आहे असं. सरांना आधी विश्वास नाही बसला माझ्याकडे पाहून, पण ज्यावेळेस सरांना सर्टिफिकेट दाखवले त्यावेळेस मग सरांनी मला म्हणजे लगेच ऍडमिशन दिलं 2 दिवसात.
1: अच्छा.
0: म्हणजे स्पोर्टचा खूप फायदा आहे आपल्याला, नाही का? सर्टिफिकेटवर आपण नोकरी पण करू शकतो
1: आणि पुढचं भविष्य पण आपलं डिसाइड होऊ शकतं. आणि आता त्यासोबत कसं असतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदा तरी असं होतं की त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो किंवा तो डिप्रेस होतो. असं कधी झालंय का की तेव्हा वाटलं की नाही आता सगळं सोडून द्यावं, मी खचलोय पूर्णतः आणि मला नाही करायचंय. मग ती सिच्युएशन कशी होती आणि तू कसं सावरलं त्यातून?
0: म्हणजे अशी सिच्युएशन खूप वेळेस येते नाही का, की आपली आर्थिक परिस्थिती झालं, हे झालं, सगळ्या गोष्टी येतात. आपण जर बाहेर राहणं खाणं म्हणलं तर आपल्याला परवडे
1: नाही का,
0: आता नगर मध्ये राहायचं म्हणलं तरी 6-7 हजार रुपये मंथली जाते.
1: बरोबर.
0: मला हॉस्टेलचा एक आधार भेटला नाही का, की आणि माझे आई वडील पण असे आहेत की ते कधी म्हणले नाहीत नाही का की करू नको म्हणून. मग ती म्हणले आम्ही आहेत तुझ्यासाठी, काही पण करायला तयार आहेत, फक्त तू तुझं ध्येय सोडू नको. आणि इथं आल्यानंतर हॉस्टेल भेटल्यामुळे माझा अजून खर्च कमी झाला. तर त्यानंतर आयुक्त आहेत, त्यांनी पण मदत केली मला आर्थिक दृष्ट्या.
1: आणि आता त्याच सोबत पुढचं विजन तुझं काय आहे? आता पुढील 5 वर्षात असेल आणि आता थायलंड सिरीज आहे त्यामध्ये असेल, तू स्वतःला काय पाहतोस, काय विजन आहे
0: काय? आता जर आपण थायलंडला ह्याला जर इंटरनॅशनल मेडल भेटलं तर आपल्याला गव्हर्नमेंट कोणती तरी एक पोस्ट देईनच,
1: देणार 100% देणार.
0: पण आपण ते आधी मेडल आणणं गरजेचं आहे नाही का? सध्या तर आता मेडल आणण्याचं चालू आहे, पुढचं तर स्वप्न काय बघत नाहीये सध्या. का तर मेन ती गोष्ट आहे, जर मेडल आणलं तरच आपल्याला पोस्ट भेटणार आहे, नाही तर नाही.
1: पण तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा फार गरजेचं आहे. आता तू त्या लेवल पर्यंत पोहोचलायस, अनेकांचं स्वप्न असतं आणि अनेक जण सोडून देतात मध्येच, ते नाही यार माझ्याच्याने नाही होते. पण तू आर्थिक अडचणी असतील, बाकीच्या गोष्टी असतील, यांना पार करत करत तू एवढ्या पुढेपर्यंत पोहोचलायस म्हटल्यानंतर 100% ही तुझी खूप मोठी अचीवमेंट आहे. पुढे मेडल मिळो न मिळो तो अगदी पुढचा भाग झाला, पण तिथपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे आणि तू तिथपर्यंत पोहोचलायस एवढं नक्की. आता लास्ट क्वेश्चन, की आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना, त्याच सोबत आता जे जी मुलं स्पोर्ट्सची तयारी करतायत किंवा त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, विशेषतः मुली पण असतील आणि मुलं पण, तर तू त्यांना तुझा संदेश काय देशील?
0: संदेश असा की आपण सगळ्या परिस्थितीवर मात करत कुठलं पण एक डिसिजन घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या निर्णयावर ठाम पाहिजे. जरी दुसरं कुणी काही बोललं नाही का, म्हणजे कुणी टोमने मारले, तरी पण आपण आपले वैयक्तिक ती सिद्ध करून दाखवलं पाहिजे त्यांना. स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच. शुभम, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू असंच महाराष्ट्राचं, आपल्या नगरचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कर, हीच सदिच्छा आहे, हीच शुभेच्छा आहे आणि खूप खूप पुढे जा. तर मंडळी, तुम्हालाही असं जर काही आयुष्यात मोठं करायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा, कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात ही एका छोट्या पावलापासूनच होत असते. आजचा हा खास संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: सागर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपर फाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: आम्ही विळद या ठिकाणी राहते आणि शेतीमध्ये गेले 4-5 वर्ष झाले. नवनवीन प्रयोग करत असते.
1: बर, शेती किती आहे तुमची?
0: आम्हाला 2 एकर शेती
1: बर, आणि कुठं आहे?
0: विळद या ठिकाणी.
1: बर, विळदमध्ये आहे. बरं, शेतीत कोणत्या प्रकारची पिकं घेता तुम्ही?
0: शेतीमध्ये आम्ही खरीप हंगामामध्ये ना सोयाबीन आणि तूर, तर तूर हे मुख्य पीक असतं आणि
1: बर
0: सोयाबीन हे आंतरपीक, अशा प्रकारे आम्ही लागवड करतो. आणि बऱ्यापैकी आम्ही 2 एकरामध्ये सोयाबीन आणि तूर अशी लागवड करतो. आम्ही दुसरे शक्यतो पिकं घेणं टाळतो, कारण हे पीक म्हणजे परवडणारं पीक आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, म्हणून आम्ही हे पीक घेतो.
1: आणि मागणी पण वाढलेली आहे.
0: हा, मागणी पण वाढली.
1: आता सोयाबीन तर अनेक ठिकाणी वापरतात.
0: हो,
1: आपण त्या पिझ्झा मध्ये किंवा इतर ज्या फास्ट फूड मध्ये पण सोयाबीनचा वापर करतात.
0: पनीर सुद्धा सोयाबीन
1: पनीर पासून. बरोबर आहे. त्यानंतर तेल आहे,
0: तेल आहे,
1: त्याला आपण तेल बियाचा पण सारखा वापर करू शकतो. तर तुम्ही सोयाबीन आणि तूर हे 2 पिकच घेतात, मग त्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती सांगा मग.
0: हो, सोयाबीन आणि तूर हे पीक असं आहे. तूर खूप दाट पेरून जमत नाही, ती 4.5-5 फुटावर पेरावं लागती. तर मग मध्ये जे रिकामं हे राहतं त्याच्यामध्ये आम्ही 3 ओळी सोयाबीन आणि 2 ओळी तुरीच्या अशा पद्धतीने बीबीएफ यंत्राने पेरतो.
1: बर, अरे.
0: तर मग त्याच्यामध्ये काय होतं, बीबीएफ यंत्राने पेरल्यामुळे बी पण कमी लागतं, सगळ्यात महत्वाचं.
1: बर बर.
0: आणि पीक पण चांगलं येतं कारण ते बेडवर असतं त्याच्यामुळं. आणि जास्त पाऊस जरी झाला तरी ते पीक वाचतं, आणि कमी पाऊस जरी झाला तरी पण ते पीक वाचतं. म्हणून बीबीएफ यंत्र बेस्ट आहे, त्यामुळे आम्ही बीबीएफ यंत्राने पेरणी करतो.
1: अच्छा, मग ते यंत्र कसं आहे?
0: ते यंत्र पेरणी यंत्रासारखंच असतं बऱ्यापैकी, पण त्याला थोडस हे राहते, थोड्या साईडनी दंड पाडले जाते आणि मध्ये बेड तयार केला जातो. जास्त पाऊस आला तर पाणी दंडा साचून राहत, पिकाला त्रास होत नाही
1: त्याच्यापासून.
0: गेल्या वर्षी ओला दुष्काळ होता, यंदा कोरडा दुष्काळ
1: आहे.
0: तरी हे आमचं पीक चांगलं आहे. आणि गेल्या वर्षी ओल्या दुष्काळातही सोयाबीनला जास्त पाणी जमत नाही, तर ते दंडात पाणी साचून राहतं, बेडवर सोयाबीन राहतं.
1: अच्छा अच्छा.
0: हा, तर मग ओल्या दुष्काळातही पीक वायाला गेलं नाही. आणि कोरड्या दुष्काळात असं झालं, पाऊस कमी, पण मग ते बेडवर पीक जे आमचं पीक आहे म्हणजे तूर असन सोयाबीन असन, तर ते पाणी धरून राहतं. थोडा पाऊस झाला तरी ते 15-20 दिवस, एकदा पाऊस येऊन गेला जरी खंड पडला पाऊस, तरी ते पीक टिकून राहतं.
1: अरे वा,
0: ह्या बीबीएफ यंत्राचा असा फायदा आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे अजून आपल्या नगर तालुक्यातील जे शेतकरी त्यांना सांगेल, तुम्ही जर साध्या पद्धतीने पेरणी करत असाल तर 1 वर्ष का वायना बीबीएफ यंत्राने पेरणी करून घ्या. आणि मला तर गेले 4-5 वर्षापासून मी बीबीएफ यंत्राने पेरणी करते ना, तर मला असं जाणवलंय का शेजाऱ्याच्या पिकात आणि आपल्या पिकात खूप बदल आहे. आणि माझं बघून आमच्या गावामध्ये खूप शेतकरी बीबीएफ यंत्राने पेरणी करायला लागले. ज्यावेळेस नाही का आम्ही पहिल्यांदा गेली त्यावेळेस कदाचित 15-20 दिवस बीबीएफ यंत्राचं पीक मनातच बसत नाही, महिनाभर तरी.
1: बर.
0: तर लोक हसायचे आम्हाला, नाही हे काहीतरी चुकीचं आहे. ज्यावेळेस आता गेल्या वर्षी ओला दुष्काळ झाला आणि यंदा कोरडा दुष्काळ झाला, तिथं पावत कळी शेतकऱ्यांना आणि त्याचा फायदाही जाणवलाय. त्याच्यामुळे बाकीच्या आपल्या तालुक्यातील जे शेतकरी त्यांना सांगेल का तुम्ही नक्की बीबीएफ यंत्राने पेरणी करून घ्या,
1: कारण की पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं.
0: नुकसान होऊ शकतं. याच्यात 2 फायदे वाटतात बीबीएफ मुळे. एक तर बियाणं कमी लागतं, आणि दुसरी गोष्ट कोणत्याही अवस्थेत असू द्या, म्हणजे दुष्काळाची जरी स्थिती निर्माण झाली तरी पीक वाचतं, आणि जास्त पाऊस जरी आला तरीही पीक वाचतं.
1: बरोबर आहे. म्हणजे दोन्ही समस्या
0: आल्या
1: तरी त्या आपण त्याच्यामध्ये आपलं पीक वाचवू शकतो. आता तुम्ही जे बीबीएफ यंत्र सांगितलेलं आहे, मग ते यंत्राची म्हणजे कॉस्ट वगैरे कशी असते? महाग असतं खूप का कसं असतं?
0: नाही, आपलं जे यंत्र आहे ना त्या यंत्रा इतकीच त्याची प्राइस असते. खूप खूप 1-5 हजार रुपये ज्यादा लागत असतील कदाचित, ते एवढं नाही सांगता यायचं. आम्ही पण शेजारच्या गावातून आणायचो.
1: बरोबर. ते तुम्ही एकदा आणल्याच्या नंतर कंटिन्यू
0: यायला लागलं ते आमच्याकडं. आम्ही त्यांना कंटिन्यू फोन करायला लागलो का, मग माझं पाहून अजून गावातले आम्ही गट तयार केला होता. मग गटातल्या सगळ्या महिला म्हणायच्या आपण सगळेच पेरू दे. मग आम्ही सगळे एकत्रित पेरायला लागलो त्याच यंत्राने.
1: हा, एकत्रित शेती हे सुद्धा संकल्पना आता नवीन आली. जे छोटे छोटे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली कल्पना आहे. अच्छा, तुम्ही पण तो प्रयोग केलेला आहे म्हणजे करतायत? छान. मग आता साधारण शेतीमध्ये आता सोयाबीनच सांगितलं तुम्ही, आणि तूर जे आहे तूर कशा पद्धतीने करता मग?
0: ज्यावेळेस आम्ही सोयाबीनच्या 3 ओळी पेरतो ना त्यावेळेस 2 ओळी तुरीच्या असतात. सोयाबीनच्या 2 ओळीमध्ये 1 फुटाचं अंतर असतं आणि तुरीच्या पण नाही ना.

0: दोन ओळीमध्ये म्हणजे मध्ये जर 3 फुटावर समजा 3 फूट सोयाबीन मध्ये गेले तरी पण 2 फूट शिल्लक राहते, म्हणजे जवळजवळ 5 फुटाच्या अंतरावर तुरीचं झाड असतं. आणि 2 रोपांमधलं अंतर जर म्हणतात तर 1 फूट असतं.
1: अच्छा,
0: अशा पद्धतीने त्याची पेरणी असते.
1: बरं बरं. आणि मग आता हे उत्पन्न जे आहे हे दोन्ही सोबत येतात का, कसं मागे पुढे होतं?
0: नाही, तुरीचा कालावधी जवळजवळ 160 दिवसाचा असतो.
1: बरं.
0: आणि सोयाबीन 100 ते 105 दिवसात काढायला येतं.
1: बरं बरं.
0: तर मग ज्यावेळेस तुरीला फुलं लागण्याच्या आधीच 90-95 दिवसात किंवा 100 दिवसात, यंदा थोडा पाऊस कमी असल्यामुळे तरी 95 ते 100 दिवसात सोयाबीन काढायला येण्याची शक्यता आहे. तरी पण मग ते म्हणतात ना पाऊस नसला ते ओढून येतं पीक, तशी अवस्था आहे थोडीशी. पण बऱ्यापैकी तोपर्यंत तुरीला फुलंही लागत नाही, काहीच नाही, तोपर्यंत सोयाबीन निघून जात.
1: अच्छा, छान.
0: आणि मग तूर तिथून पुढे जास्त ढपळती, मग ती जागा परत तूर कव्हर करते ना.
1: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करून, त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही तो छान प्रयोग सुरू केलेला आहे, तूर आणि सोयाबीन एकत्रित. तर खूप छान. आणि त्याच्यातून तुम्हाला आता उत्पन्न किती मिळतं, आणि आतापर्यंत तुम्ही किती म्हणजे उत्पन्न घेतलेलं आहे?
0: याच्या आधी आम्ही ना ऊस पिकावर जास्त भर देत होतो.
1: बर.
0: तर ऊस पिकामध्ये आम्हाला 9 महिने जर ऊस ठेवला तर आम्हाला 40-45 हजार रुपये 1 एकरामध्ये मिळायचे.
1: बर.
0: तर तुरीचं असं झालं, आम्ही ज्यावेळेस हे करायला सुरुवात केली आंतरपीक पण घ्यायला लागलो आणि मुख्य पीक तूर असायचं, म्हणजे ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस असं जाणवलं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्न जर मिळून, आम्हाला 8 ते 9 क्विंटल सोयाबीन होतं. सोयाबीनला इथून माग एवढा भाव नसायचा, पण यंदा बरा आहे, तरी पण 4.5-5 हजारांनी जरी गेलं तर आम्ही काय करायचं, एकत्रित विक्री करायचं त्याची. तर मग आणि त्यातली त्यात आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिला, रासायनिक खताचा वापर नाही केला. रासायनिक खताचा वापर नसल्यामुळे एक असं जाणवलं का, मग व्यापारी पण नाही हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, आम्ही शेतीशाळेची मदत घ्यायचो. शेतीशाळेच्या मदतीमुळे म्हणा शास्त्रज्ञ आमचे प्रश्न सोडवायचे, त्याच्यामुळे आमचा खर्च कमी व्हायचा त्या सोयाबीनवर तुरीवर. खर्च कमी झाल्यामुळे काय व्हायचं, आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतल्यामुळे काय व्हायचं, आमचं पीक चांगलं यायचं. जसं तुम्हाला सांगितलं बीबी पद्धतीचा काय फायदा, प्रत्येक गोष्टीवर आम्ही त्याच्यावर म्हणजे शास्त्रज्ञांच्या मदतीने म्हणा किंवा कृषी विभागाच्या मदतीने म्हणा, तर तसं करत गेल्यामुळे पीक चांगलं यायचं. पीक चांगलं असल्यामुळं कोणतेही व्यापारी घरी येऊन आम्हाला ती पिकाची मागणी करायची, काम ह्या या भावानी द्या, तुम्ही मार्केटला नेऊ नका, आम्ही चांगल्या भावाने तुमचं खरेदी करतो. आणि शासनाला पण द्यायची, म्हणजे ज्यावेळेस शासनाचा पण भाव वाढूनच राहायचा एकत्रित ज्यावेळेस आपण विक्री करतो, तर मग आम्हाला 4.5-5 हजार रुपये सोयाबीनला जागेवर भाव भेटायचा. मग आम्ही एकत्रित 15-16 जणींचा आमचा महिलांचा जो गट आहे तर आम्ही एकत्रित विक्री करायचं त्याची. तर मग त्याच्यापासून पण आम्हाला जरी समजा 8 क्विंटल झालं, 5 हजारांनी जरी सोयाबीन गेलं तर 40 हजार रुपये व्हायचे, 30-35-40 असे व्हायचे, 7 क्विंटल 8 क्विंटल
1: असं.
0: आणि त्याच्यानंतर तुरीचं म्हणतात तर तुरीचंही ह्याच पद्धतीने करायचं, आम्ही एकत्रित विक्री करायचो. आणि बऱ्यापैकी जर आपल्याला व्यापाऱ्यांनी जागेवर चांगला भाव दिला तर व्यापाऱ्याला द्यायचो, नाही तर मग शासनाला विकायचं. शासनाचा भाव तसाही मार्केटपेक्षा किंवा व्यापाऱ्यापेक्षा वाढूनच असतो.
1: बर बर बर.
0: तूर आणि सोयाबीन मिळून आमचं उत्पन्न 1.5 लाखाच्या घरात गेलं जवळजवळ. तर मग असं आम्हाला म्हणायचं, एवढं उत्पन्न आम्हाला ऊसात मिळत नव्हतं आणि वरून त्याचा ताण पण भरपूर राहायचा. हे तसं तुरीला काय पाणी द्यायचा ताण नसायचा, पावसावरलं पीक राहायचं, कधीतरी समजा लईच ताण पडला तर एखादं पाणी फुलावर अवस्थेत एखादं पाणी, आणि दाणा भरण्याच्या अवस्थेत एखादं पाणी जर दिलं तर 2 पाण्यावर ते येऊन जायचं. तसं ऊस पिकाला सगळा कष्ट घेऊन पण पाणी द्यायचं म्हणा, खत व्यवस्थापन पण रासायनिक खताचा पण खूप वापर करावा लागतो ऊसाला, त्यामध्ये ऊस येतं. तसं तुरीला काय आम्हाला कोणतं रासायनिक खताची एवढी काही गरज पडायची नाही, त्याच्यामुळे आम्हाला ऊसापेक्षा तूर आणि सोयाबीनचं पीक चांगलं. आणि 8 ते 8 महिन्यामध्ये आम्हाला काही नाही म्हटलं तरी 1 एकरामध्ये 1.5 लाख रुपये नफा राहायचा. 20-1 हजार खर्च जरी वाजा केला तरी पण 1,30,000 रुपये नफा आम्हाला राहायचा.
1: छान. मग आता हे शेतीशी खूप तूर आणि सोयाबीन, मग आता याच्यासोबत शेतीशी निगडीत एखादा मग जोड व्यवसाय वगैरे करता का तुम्ही?
0: हो, बऱ्यापैकी ना आम्ही काय केलंय, म्हणजे ठरवलंय सगळ्या महिलांनी, जेवढ्यांना समजत का नाही आपण सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे, तर त्या महिलांना मी एकत्रित करून सेंद्रिय निर्विष्ट घरच्या घरी तयार करणं. मग त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क असल, जीवामृत असल, अंडा अर्क असल, मग याचा प्रयोग आम्ही आमच्या शेतावरही करतोय आणि आमचं पुढे म्हणजे भविष्यात आम्हाला गाव पातळीवर जेवढं विकता येईल तेवढं आम्ही विकतोय, पण आम्हाला सेंद्रिय निर्विष्ट केंद्र एक चालू करायचं सगळं.
1: अच्छा, म्हणजे रासायनिक पेक्षा तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जास्त.
0: दुसरी एक गोष्ट अशी आहे, आपण हे पिकवतोय पण शेवटी व्यापाऱ्यांनी ज्या भावाला मागितलं आपल्याला त्याच भावाला द्यावं लागतंय. भाव ते ठरवतात, जरी आपला माल असला तरी आपल्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाहीये. तर मग आम्हाला याच्यावर प्रक्रिया उद्योग करून मग ते आम्हाला विकायचे, म्हणजे तेलगाणं असेल सोयाबीन पासून आपण तेल काढणार,
1: तेल करतो बरोबर,
0: त्याच्यानंतर दाळ मिल असेल असं आम्हाला खरेदी करायचं असं आमचा प्लॅन आहे सगळ्या महिलांनी, गटातील महिलांनी ठरवून ते एक आम्ही हे करणार आहे. दुसरा जोडधंदा म्हणजे मग आमच्याकडं शेळी पालन आहे, शेळी पालन, कुकुट पालन, गाई पालन हे सगळं आहे. गाया पण आहेत आमच्याकडे, शेळ्या पण आहेत आणि कोंबड्या पण आहेत.
1: बरं बरं बरं, छान. म्हणजे शेतीला पूरक असे जे आहेत हे पशुपालन समजा तुमचं एक चांगला व्यवसाय.
0: खत मिळतं तर मग आम्ही गांडूळ खताचा पण प्रकल्प उभारलेला आहे.
1: बरं बरं, अरे वा, म्हणजे नवनवीन प्रयोग देखील तुम्ही करता
0: करता. आणि मग ते डायरेक्टली शेतात तसं खत टाकण्यापेक्षा मग गांडूळ खत तयार करूनच टाकतो.
1: बरं बरं, आणि मग आता खत किंवा बी बियाणं कीटकनाशक हे तुम्हाला मग कसं वापरता तुम्ही?
0: खतांचं जर म्हणताल तर मग आम्ही काय करतो, गांडूळ खत तयार करून ते म्हणजे नांगरणी झाली का नांगरटीमध्ये टाकून पेरणीच्या आधी माती ऍड करतो, त्याच्यामुळे गांडूळ खताचा वापर आमच्याकडे जास्त आहे. कोंबडी खताचा वापर जास्त आहे, रासायनिकवर आम्ही थोडं प्रमाण कमी केलंय. गरजच असेल तर जमिनीच्या आवश्यकतेनुसार एखादा बेसल रोज देतो, नाहीतर रासायनिक खताचा आम्ही देतच नाही. आम्ही तूर आणि सोयाबीन गेल्या वर्षी पुण्याला पाठवलं होतं तपासणीला, तर आमच्या तुरीचा पण आणि सोयाबीनचा पण विषमुक्त रिपोर्ट. त्याच्यामुळं थोडस खताकड रासायनिक खताकड दुर्लक्ष, सेंद्रिय निर्विष्ट म्हणजे मग जीवामृत असेल हे आम्ही घरी बनवतो, ते आम्ही शेतीला सोडतो. तुरीला असल, सोयाबीनला असल किंवा कांदा गहू सगळ्या पिकांना आम्ही हे करतो, ते एक टॉनिकच आहे शेतीसाठी. अंडार्क असेल याचा पण वापर आम्ही करतो. आणि अजून म्हणजे नाही का ते ह्युमिक ऍसिड हे पण आम्ही घरी बनवतो.
1: बरोबर, छान. आणि मग बी बियाणांची काही अडचण येते का?
0: हो, बी बियाण्याची अडचण येते ना.
1: अच्छा,
0: मग बी बियाणं आम्ही काय करतो, शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार आमच्या जमिनीनुसार मग आम्ही कोणतं बियाणं घ्यायचं, विद्यापीठच्या शास्त्रज्ञ आमच्या बरेच वेळा आपल्या प्लॉटला व्हिजिट करून गेलेले, त्यांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही 2-3 वर्षापासून आहे ना तुरीची गोदावरी जातीचं बियाणं निवडले. मग ते घेतो, त्याला आवरेज पण चांगले आणि तूर पण चांगली. तर मग ते बियाणं मग आम्ही एकत्रित खरेदी करतो, मग आम्हाला विद्यापीठ मधून पण भेटत, नाही तर मग गावातली कृषी सेवा केंद्रावाले पण आम्ही एकत्रित असल्यामुळे ते पण आम्हाला बी बियाणं घरपोच म्हटलं तरी देतात, कारण मग एकत्रित खरेदी असते 15-16 लोकांची.
1: बरोबर, पूर्ण लॉटच्या लॉट तुम्ही खरेदी करता तिथे. बर, आणि मग कीटकनाशकांचा वापर करावा लागतो का?
0: हो,
1: कोणते रोग वगैरे पडले तर?
0: हा, कीटकनाशकांचा वापर पण करावा लागतो. तर आम्ही काय करतोय सध्या, म्हणजे निंबोळी आर्क आणि दशपर्णी आर्क, ज्यावेळेस आपण पीक म्हणजे कोणतंही पीक पेरलंय आपण म्हटलं ठीक आहे रोग पडल्यावरच त्याला औषध देऊ म्हटलं, तर ते काय जैविक आहे नी,
1: खरंय,
0: म्हणजे ह्या जैविक कीटकनाशकांनी रोग आगत नाही, मग त्याच्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. पण आम्ही सुरुवातीपासून 7 दिवसाचं पीक झालं का तसं मग आम्ही त्याला हे करतो, पहिली फवारणी दशपर्णी आर्कची घेतली का 14व्या दिवशी निंबोळी आर्कची घ्यायची, अशा पद्धतीने आम्ही त्याला 2 महिने सांभाळतो. मग लगेच ते एक रोगप्रतिकारक्षम होतं, जसं बाळाला लसीकरण केलं त्याप्रमाणे. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला पेरायच्या आधी आम्ही बीज प्रक्रिया करतो, ते मुळातच सुदृढ होतं.
1: बरोबर,
0: ज्यावेळेस म्हणजे ते बियाण्याचं पहिलं लसीकरण,
1: बरोबर,
0: आपण जसं बाळाला बीसीजीचा डोस दिला जातो झाल्याबरोबर तसं बियाण्याचं पहिलं लसीकरण आम्ही बीज प्रक्रिया करूनच ते बियाणं पेरलं जातं, म्हणजे मुळातच रोग प्रतिकारक्षम असतं. मग तसं रोगाचं प्रमाणही आम्ही म्हणजे पहिल्या वर्षी कदाचित आमच्याकडे जास्त होतं जसं आम्ही हे करायला लागलो सेंद्रिय शेती, पण नंतर थोडं थोडं कमी होत गेले आणि बऱ्यापैकी आम्ही म्हणजे रासायनिक कीटकनाशकावर मातच केली. आणि जर गरजच पडली तर मग आमच्या शुक्रवारी तुरीची शेती शाळा असती, मंगळवारी सोयाबीनची शेती शाळा असती, त्याच्या लिंक आम्हाला कृषी विभागाकडून, उमेद कोण आणि पाणी फाउंडेशन कोण मिळतात गट असल्यामुळे मग आम्ही त्या जॉईन करतो, शास्त्रज्ञांना प्रश्न विचारतो, मग शास्त्रज्ञ आम्हाला त्यांच्या याच्यानुसार आम्ही पिकाचा फोटो टाकतो, त्यानुसार आम्हाला माहिती देतात, मग आम्ही ती फवारणी करतो.
1: छान छान, खूप छान तुमचं नियोजन पण असतं, म्हणजे बी बियाणं असो, खतं असो, कीटकनाशक असो.
0: आणि त्याच्या व्यतिरिक्त परभणी विद्यापीठाने गेल्या 2-3 वर्षापासून बायोमिक्स कीटकनाशक म्हणून किंवा टॉनिक म्हणून एक औषध उपलब्ध केले. ते इतकं प्रभावी काम करतं ना, म्हणजे कोणताही रोग असो किंवा त्या पिकाची वाढ होत नसेल तरी ते बायोमिक्सची जर फवारणी केली ना तर म्हणजे एक स्वस्त आहे ते, अगदी 200 रुपये किलो, पण अगदी स्वस्तातलं औषध आहे. 1 एकराची 1 किलो मध्ये फवारणी होती, पण कोणताही रोग असो किंवा काही त्या पिकाला अडचण असो ती दूर होती. आणि आपल्या रावरी कृषी विद्यापीठामध्ये ते आता उपलब्ध झालेलं आहे, तर मग आम्ही तिथून एकत्रित खरेदी केलंय. गरज पडेल तसं आम्ही त्याचाही वापर करतो.
1: अरे वा, छान. आणि कुटुंबातले जे तुमचे सदस्य आहेत त्यांचा हातभार लागतो का शेतीमध्ये?
0: हो लागतो ना.
1: अच्छा.
0: शेतीमध्ये म्हणजे नाही का आता जे पुरुषांचे काम आहेत ते तर करतात, आणि त्या व्यतिरिक्त जरी नाही करता आले तर आम्ही महिला मिळून गट असल्यामुळे एकत्रित येऊन आवड सावड पद्धतीने म्हणा हिजकीने म्हणा एकमेकीचे काम करतो, आणि ते सगळ्यांना सहकार्य करून आम्ही ते काम कोणतंही काम असू त्याच्यावर मात करतो. महिला ट्रॅक्टर चालवण्यापासून म्हणणार तर कोळपणी यंत्र आहे आमच्याकडं पेट्रोलवर, ते चालवण्यापर्यंत पेट्रोल पंप चालवण्यापर्यंत सुद्धा महिला काम करतात.
1: कारण मजुराची समस्या आहे ना,
0: मजुराची खूप मोठी समस्या आहे. तर मजुरासाठी आम्ही पाणी फाउंडेशनच्या 2023 ला आम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस भेटलं होतं गटाला, तर मग आम्ही त्या माध्यमातून एक कोळपणी यंत्र खरेदी केलं त्या पैशाच्या माध्यमातून. कारण म्हटलं पैसे काय आपल्याकडून उडून जाते, पण ते कोळपणी यंत्र आम्हाला आमचा थोडा पाण्याचा भाग असल्यामुळे गवत खूप राहतं, तर म्हटलं मग आपल्याला मजूर भेटत नाही ऐन टायमाला, आणि तर त्याच्यासाठी आम्ही कोळपणी यंत्र खरेदी केले. तर आमच्या महिला ते कोळपणी यंत्र खूप चांगल्या पद्धतीने चालवतात. एका दिवसात 2-3 एकर कोळपताही येतं, आणि त्याच्यामुळे मग महिलाही चालवतात पुरुषही चालवतात, त्याच्यामुळे म्हणजे मजुरांचं थोडं समस्या आमची हलकी झाली त्याच्यामुळे. छान झाले ते.
1: छान छान. म्हणजे तुम्ही यंत्र सामुग्री आता सांगितलीच आहे कोळपणी वगैरे, आणि आधुनिक यंत्र सामुग्रीचा पण वापर करता का तुम्ही? मग
0: हो, आधुनिक यंत्र सामुग्रीचा पण वापर करतोय. आता पंप आणि फवारणी मारित होतो, तर समजा आता तूर वाढली, आता बिबट्यांचं प्रमाण तूर वाढली, म्हणजे हे आहेच ऊस आहे आमच्या इकडे शेजारी पाजारी असल्यामुळे बिबट्यांचं प्रमाण खूप आहे, पण त्या तुरीत घुसता येत नाही फुलोऱ्या अवस्थेत, शेंगा आलेल्या अवस्थेत, तर मग आम्ही ड्रोनचा पण उपयोग करतो फवारणीसाठी शेवटच्या.
1: बर बर, छान. मग ते ड्रोन कसं एकत्र एक सर्व मिळून एकत्र घेतात का?
0: नाही, आमच्याकडे सध्या नाहीये ते, पण मग शेजारी गावात एक जणाकडे आहे किंवा शेजारच्या गावात पण आहे, त्यांना बोलून घेतो, मग सगळ्यांची एकत्रित फवारणी करतो. मग ते समजा तसं 800 रुपये एकर जर फवारणी करत असेल तर सगळ्यांनी एकत्र केलं तर आम्हाला तिथं पण डिस्काउंट मिळून जातो, 650-700 रुपये करून जातात.
1: शेतीमध्ये पण सहकार्य हे तत्व तुम्ही अवलंबत. तर आपण आता एक महिला शेतकरी आहात, तर आपल्याला शेती करताना आणखीन कोणकोणत्या समस्या आहेत किंवा अडचणी येतात?
0: अडचणी खूप येतात. आता यंदा पाऊस नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे ना. मग शेतीला पाणी द्यायची गरज पडली, आता पाणी होतं म्हणून पाणी दिलं, ज्या महिलांना पाणी नव्हतं तर आम्ही एकमेकींना पाणी शेअर केलं, मग ते पीक वाचवलं. सगळ्यात महत्वाचं काय होतं? पीक वाचवणं. पीक वाचवलं, त्याच्याही पुढे जाऊन दुसरी समस्या अशी बिबट्यांचा खूप त्रास वाढलाय, ती एक समस्या आहे. एकटी लेडीज शेतात जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर रानडुक्कर हे पण खूप त्रास देतात शेतकऱ्याला. अशा खूप समस्या आहेत शेतकऱ्यांपुढे, पण आता त्याच्यावर मात करावाच लागते.
1: बरोबर आहे, त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना करावाच लागते.
0: उपाययोजना करा.
1: बरोबर आहे. बरं, यावर्षीचा जो आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल?
0: यंदा जे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केलंय तर कृषी विभागानं
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष
0: महाराष्ट्र शासनाने देशात पुढाकार घेऊन यंदा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलंय, आणि त्याच महिला शेतकऱ्यांना त्यांचं एक अधिकृत ओळखपत्र देण्याचं ठरवलंय, म्हणजे प्रमाणपत्र. हे शासनाचा खूप छान असा निर्णय आहे, त्यामुळे ज्या महिला ज्या नावावर शेती नाही तिला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. मग ती शेतमंजूर असू किंवा समजा भाड्याने शेती करती वाटे अशी असू, पण तिला शेतीचा अनुभव आहे अशा त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळणार आहे, आणि त्यापासून तिला सगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं शासनाने खूप छान असं केलंय, तर सगळ्या महिलांना त्याचा फायदा होईल, कारण प्रत्येक महिला शेतात काम करते, पण म्हणजे घरच्यांनाही त्याचं काही एवढं हे नाहीये, पण शासनाने ते महिलाला अधिकृत ओळखपत्र द्यायचं ठरवलंय. आनंदाची गोष्ट आहे आमच्या महिलांसाठी.
1: आणि महिलांना प्राधान्य देणं किंवा महिलांना पण पुढाकार देणं हेच या बहुतेक शासनाचं धोरण असणार आहे.
0: हो,
1: की महिलांनी पण याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
0: हो,
1: कारण महिलांच्या सहकार्याशिवाय शेती जी आहे ही आता आधुनिक पद्धतीने जास्त करू शकत
0: नाही. त्याच्यामुळे शासनाने ठरवलं असावं असं.
1: हा बरोबर आहे. आता आणखीन काय महिलांसाठी शासनाच्या कोणकोणत्या समस्या योजना आहेत किंवा शासनाकडे आणखीन काय काय तुम्हाला सांगता येईल की महिलांसाठी काय काय आणखीन शासन करते? जे पीक विमा वगैरे आहे त्याच्यामध्ये महिलांना वेगळी सवलत आहे का?
0: नाही, त्याच्यामध्ये नाही महिलांना वेगळी.
1: तुम्ही पीक विमा वगैरे काढता का?
0: हो काढतो ना, पीक विमा काढतो.
1: बरं,
0: पण त्यात असं काही नाही का महिलांनी जरी काढला तर त्यांना काही वेगळी सवलत आहे असं काही नाही. पण एक असं आहे, जर महिलेच्या नावावर 7-12 असेल, तिच्या नावावर जर आपण एखादा समजा आपल्याला कांदा चाळ घ्यायची आहे, मग आपण त्याच्यासाठी अर्ज केलाय, तर ज्यावेळेस लकी ड्रॉ काढला जातो त्यावेळेस महिलेला प्राधान्य दिलं जातं.
1: अच्छा,
0: ही एक शासनाची योजना छान आहे. पण मग तिच्या नावावर 7-12 असणं गरजेचं होतं इथून मागं. आता इथून पुढे काय असेल आता हे प्रमाणपत्र मिळेल ते नाही सांगता येणार काय शासनाचं धोरण आहे, पण इथून मागं असं होतं ज्या महिलेच्या नाव 7-12 असेल ना तर तिला ते प्राधान्य दिलं जायचं. कोणती म्हणजे कृषी विभागाची योजना असू, समजा बीवीएफ यंत्र जरी महिलेच्या नावावर घ्यायचं ठरलं आपल्याला, तरी पण मग लकी ड्रॉ काढताना महिलेच्या नावाचा पटकन निघायचा, पुरुषाच्या नावाचा नोंदणी करायची.
1: अच्छा बरं बरं. आता वैशाली ताई तुम्ही आहे ना, कोणकोणते पुरस्कार किंवा बक्षीस सन्मान मिळवलेले आहेत किंवा ते शेतीमध्ये तुम्हाला काय काय बक्षीस आहेत?
0: गेल्या 2023 मध्ये ना पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा 2023 सत्यमेव जयते आमिर खान सरांची, त्यामध्ये आमचा खोपेश्वर महिला शेतकरी गट आहे त्या गटाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस भेटलं होतं बालेवाडी या ठिकाणी पुण्याला. हा, त्याच्यानंतर तर त्या गटाचे मी अध्यक्ष होते आणि अजून पण आहे. त्याच्यानंतर 2024 उत्कृष्ट संमित्र शेतकरी संमित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून त्या कंपनीने दिला होता उत्कृष्ट संमित्र शेतकरी पुरस्कार, तो 2024 भेटला. आणि आता 2026 यंदा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित झालंय, तर तो तालुक्यातला आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार तो पण मलाच भेटला आपल्या नगर
1: तालुक्याचा. आणखीन एक मला असं विचारावं असं वाटतंय की जे अभ्यास दौरे असतात तर त्या अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्ही कुठे सहभागी झाला होतात का?
0: नाही, अभ्यास दौऱ्यामध्ये तसे खूप अभ्यास दौरे केले मी पाणी फाउंडेशनच्या गटांतर्गत म्हणा खूप केले, पण कृषी विभागाचा नाही अजून कोणते मी सहभागी झाले. म्हणजे ते असतात दरवर्षी, परदेशात पण असतात, पण त्याच्यामध्ये नाही झाले. पण पाणी फाउंडेशनचे मी आपल्या रावरी कृषी विद्यापीठाला 2-3 वेळा अभ्यास दौरा केला. त्याच्यानंतर सह्याद्री म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक जिल्हा दिंडोरी तालुका मोवाडी या ठिकाणी, तर त्या कंपनीलाही अभ्यास दौरा आम्ही संपूर्ण गटासोबत केला होता.
1: अरे वा, छान.
0: 2024
1: बरं. आता आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे, त्या कृषी विद्यापीठाचा तुम्हाला काही फायदा वाटतो का?
0: नक्कीच.
1: बरं, कशा प्रकारे फायदा झालाय?
0: कृषी विद्यापीठामध्ये कोणतेही आपण बायोमिक्स असं ट्रायकोडार्मा असेल, आता बुरशीनाशक ट्रायकोडार्मा आपल्याला नेहमीच लागतं. आपण दुकानात जर घ्यायला गेलो तर ते आपल्याला तरी बी 200-250 रुपये किलो प्रमाणे मिळतं. तसं कृषी विद्यापीठामध्ये बायोमिक्स पण म्हणजे कमी पैशामध्ये भेटतं आपल्याला शेतकऱ्यांना.
1: दर्जेदार असेल?
0: हा, दर्जेदार. हा, 180-150 रुपयामध्ये ट्रायकोडार्मा, 150 रुपये किलोने, 180 रुपये किलोने बायोमिक्स अशा पद्धतीने. आणि दुसरे कोणतेही औषधं घ्या तिथं आपल्याला ते शेतकऱ्यांना 5-10% डिस्काउंट देतात. म्हणजे कृषी सेवा केंद्रापेक्षा.
1: बर, शिवाय आपल्या
0: आणि जवळ असल्यामुळे शास्त्रज्ञांनी खूप वेळा विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी खूप वेळा म्हणजे नाही का 2-3 वेळा आमच्या क्षेत्राला व्हिजिट केलेली आहे आणि आता पण पुढच्या 8 दिवसात ते येणार आहेत.
1: बरोबर आहे. म्हणजे कृषी विद्यापीठामध्ये हे बी बियाणं वगैरे आहेत, कीटकनाशक आहेत, त्याबरोबरच तुम्हाला त्यांचं गायडन्स मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे.
0: स्वतः बांधावर येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. याचे तूर शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर चांगदेवा. म्हणजे आता जे पहिल्या वर्षी ज्यावेळेस ते आले होते ना 2022 ला, तर त्या वर्षीपेक्षा आणि आजची आमची परिस्थिती पूर्ण बदलवली त्यांनी गेले 5 वर्षात. त्यांच्या म्हणजे सल्ल्यानुसारच आम्ही पिकांमध्ये बदल केला. त्याआधी आम्हालाही माहित नव्हतं शेती कशी करायची. आम्ही अगदी आपली पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, आता स्मार्ट शेती करतोय.
1: खरंय खरंय, माणूस स्मार्ट झाला, मोबाईल स्मार्ट झाला, मग शेती देखील स्मार्ट व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही?
0: आणि त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं. ते म्हणत असते विद्यापीठा शेजारचा गट आहे, विद्यापीठा शेजारचं गाव आहे, शेतकऱ्यांना नेहमी ते मार्गदर्शन करतात. आणि आपण कधी त्यांना फोन करा, ते आमच्या प्रश्नाचं निरसन.
1: बरं, तुम्हाला किती अंतरावर आहे विद्यापीठ? कृषी विद्यापीठ
0: 20 किलोमीटर असं.
1: अच्छा, खूपच जवळ आहे.
0: हा
1: अच्छा, आपण महिला शेतकरी आहात, तर महिला शेतकऱ्यांना तुम्ही आता काय संदेश द्याल की आधुनिक काळामध्ये शेतीकडे फारसं कोणी वळत नाही, पण तुम्ही मात्र एकदम इंटरेस्ट ते शेतीचं काम करता?
0: हो, महिला शेतकऱ्यांना मी हे सांगेल, कुठेही खाजगी नोकरी करण्यापेक्षा जर आपली स्वतःची शेती असेल ना, एक एकर का असाना, पण तुम्ही शेतीत काम करा आणि आधुनिक पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करा, तंत्रशुद्ध. आता हे पाणी फाउंडेशन पूर्ण जग म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करते. नाही आपल्याला गट तयार करता आला तरी चालेल, पण त्याच्या शेती शाळा असतील त्यांच्याकडून जे नॉलेज घेता येईल ते घ्या. मी असं म्हणेल तुम्ही गटानेच काम करा. समजा नाही शक्य झालं, कधी कधी नाही होत ते शक्य, तर मग तुम्ही ते नॉलेज घेऊन शेती करा. नक्कीच आपल्या शेतीमध्ये सुधारणा होईल आणि गटानं जर केलं तर अतिउत्तम. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या संकटाला तोंड देणं देतो त्यावेळेस ते शक्य नसतं. ज्यावेळेस आपण 10-15 जण एकत्र असेल ना, कोणतंही संकट येऊ द्या, आपण त्याच्यावर मात करतो. त्याच्यामुळे गटानं शेती केलेली कधी उत्तम राहती. पण तरी बी नाही आपल्याला शक्य झालं तर ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्या शेती शाळा सगळ्या पिकांवर असतात, म्हणजे जे आपल्याकडे मूग तूर सोयाबीन उडीद जे आपल्याकडे पिकं घेतले जातात खरीप हंगामात रब्बी हंगामात कांदा गहू ह्या सगळ्या पिकांवर शेती शाळा असतात. शेती शाळा ऐका किंवा शास्त्रज्ञांना विचारा आपले प्रश्न. किंवा आपल्या कृषी सहाय्यक असतील, उमेद अभियानही त्यांच्याबरोबर काम करतंय आणि पाणी फाउंडेशन ती एकत्र काम करतात. त्याच्यामुळे कोणी आपल्या गावचे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी सखी असतील यांना विचारून तुम्ही त्या पाणी फाउंडेशनची शेती शाळेची लिंक घ्या, ते ऐका आणि त्या ज्ञानाबरोबर आपण आपली शेती सुधारा. आणि खरोखर शेती ही काही वाईट नाही किंवा तोट्यात कधीच नसती शेती. शेती फायद्यात असती, फक्त ती मनापासून केली पाहिजे,
1: नियोजनबद्ध केली
0: पाहिजे.
1: कष्ट त्यामध्ये पण घ्यावेच लागतात.
0: हो
1: बरोबर आहे.
0: सगळ्यात महत्वाचं आम्ही सेंद्रिय शेती केली, पण याच्यामध्ये खर्च कमी करून उत्पादन वाढवलं. म्हणजे सेंद्रिय निर्वेष्टांचा वापर, रासायनिक खताचा अगदी कमी, तंत्रशुद्ध शेती म्हणजे यंत्राच्या साह्याने कुरपणी असेल, शेंडा खुडणी असेल, या अशा गोष्टी यंत्राच्या साह्याने केल्या. म्हणजे इथं खर्च कमी केलाय, बीज प्रक्रिया केल्यामुळं उगवण क्षमता चांगली झाली. ह्या अशा सगळ्या गोष्टी कमी करून म्हणजे खर्च कमी करून उत्पन्न वाढवलंय. तर अशा पद्धतीने तुम्ही शेती करा का खर्च कमी कसा होईल. म्हणजे अगदी रासायनिक फवारणी देऊनच पीक चांगले येतं असं काही नसतं. त्यातलं सेंद्रिय खतांचा वापर म्हणजे गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल ह्या, किंवा आपलं शेण खत असेल याचा वापर करा. रासायनिक खतांच्या मागं काही लय पळू नका, ते खूप टाकले आणि शेती चांगली होती असं काही नाही. आणि खूप आजार वाढलेत त्याच्यामुळे मी इतर महिलांना म्हणा हे सांगेल, कारण महिला ही रोज स्वयंपाक करत असते घरामध्ये, त्याच्यामुळे तिला माहिती आहे आपण काय खातोय, आपण हे सगळं विष खातोय. त्याच्यामुळे सेंद्रिय शेती करा.
1: बरोबर.
0: आणि सेंद्रिय शेतीकडे महिलांनी वाढा, आपला खर्चही कमी होतो, उत्पादनही वाढतं आणि थोडं नियोजनबद्ध करा.
1: बरोबर आहे. आत्ताच बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी देखील त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये ते ह्याच सांगतात की सेंद्रिय शेती करा, रासायनिक शेतीकडे अजिबात वळू नका, कारण ते खरोखरच विष आहे.
0: हो.
1: आणि ते आपल्यासोबत इतर समाजातल्या सर्व मानवांनाच ते हानिकारक आहे.
0: हो. आणि आपल्या स्वतःपुरती एक परसबाग लावा, भाजीपाला त्यात लावा, बाहेरून भाजीपाला आणू नका. घरच्या पुरता का वायना, विषमुक्त का, थोडा येईल पण चांगला येईल. आणि सगळं महिलांनी तरी मला तरी असं वाटतंय सर्व महिलांना मी हाच संदेश देईल का विषमुक्त भाजीपाला खा.
1: खरंय खरंय. तर वैशाली दिलीप वाळके या महिला शेतकरी भगिनी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिली. तर वैशालीताई आपण या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल रेडिओ नगरतर्फे मी आपला खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला भविष्यात आपल्या शेतीतलं उत्पन्न वाढो आणि आपल्यासोबत जे गट शेती करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांचं पण उत्पन्न वाढो अशाच शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, एक महत्त्वाची खबर. शेतामधील तण मारणारे पॅराक्वाट आता भारतात बाद झाले. मानवी आरोग्य आणि जनावरांच्या जीवाला अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या पॅराक्वाट डायक्लोराईड या कीटकनाशकावर केंद्र सरकारनं अखेर पूर्णपणे बंदी घातली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं या संदर्भात अधिकृत राजपत्र देखील जारी केले. शेतीतील तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅराक्वाट डायक्लोराईड या अत्यंत विषारी तणनाशकाच्या वापराला आता भारतात मोठा धक्का बसलाय. केंद्र सरकारनं अधिसूचना काढून पॅराक्वाट डायक्लोराईडच्या नव्या नोंदणीवर बंदी घातली असून या रसायनासाठी यापूर्वी देण्यात आलेली नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केली आहेत. हा निर्णय कीटकनाशक अधिनियम 1968 अंतर्गत घेण्यात आलाय. केंद्राच्या निर्णयामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्याला असलेला धोका. पॅराक्वाटच्या वापराबाबत तज्ज्ञ समितीनं अभ्यास करून अहवाल दिला आहे. पॅराक्वाटचा वापर करणाऱ्या शेतकरी, कृषी मजूर, विक्रेते आणि कंपन्यांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. केंद्राच्या आदेशानंतर राज्य पातळीवर अंमलबजावणीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं उपलब्ध साठा, विक्री आणि प्रत्यक्ष वापराबाबत राज्यांकडून होणारी कार्यवाहीही लक्षवेधी असेल. पॅराक्वाटचे उत्पादन, आयात, वाहतूक, वितरण, विक्री आणि वापर रोखण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्यावर नागरिकांकडून आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या. प्राप्त सूचना आणि आक्षेपानंतर विचार केल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी असे आदेश जारी करण्यात आला आहे. तेव्हा शेतकरी मित्र हो, अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या पॅराक्वाट डायक्लोराईड या कीटकनाशकाचा आपणही आता वापर बंद करावा. श्रोते मित्र हो, आता शेतमालाच्या संभाव्य किमतीचा अंदाज या ठिकाणी ऐकूया. मका 1885 ते 2415 रुपये, सोयाबीन 6000 ते 6690 रुपये, कापूस 8165 ते 8810 रुपये. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षांतर्गत शेतमालाच्या किमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किमतीचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. तो असा आहे, मका 1885 ते 2415 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 6000 ते 6690 रुपये प्रति क्विंटल आणि कापूस 8165 ते 8810 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हळदीच्या बाजारात सध्याचा स्पॉट भाव रुपये 19,038 प्रति क्विंटल असताना NCDEX वरील फ्युचर्स करारांमध्ये 16 ऑक्टोबर 2026 रुपये 21,490 प्रति क्विंटल आणि 18 डिसेंबर 2026 21,760 रुपये प्रति क्विंटल फ्युचर्स बाजारातील हे भाव आगामी कालावधीतील बाजाराच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी महत्त्वाचे संकेत आहेत. हळदीच्या बाजारातील किंमत, हालचाली, उत्पादन, मागणी आणि जागतिक बाजारातील घडामोडी समजून घेण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या जोखीम निवारण कक्षाचा हळदीच्या फ्युचर्स किमतीचा अहवाल अवश्य वाचा. श्रोते हो, आता एक महत्त्वाची शेतीच्या बाबतीत बातमी आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ झाली आहे आणि पाण्याचा वापर 30% घटला आहे. बारामती या ठिकाणची ही बातमी आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढवण्यासोबतच पाणी आणि खतांची बचतही करता येतं हे बारामतीतील प्रयोगातून समोर आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026 कार्यक्रमात बारामतीतील या प्रयोगाची माहिती दिली. या प्रयोगात सॅटेलाईट डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्स सेन्सर, हवामानाची माहिती आणि शेतातील आकडेवारीचा एकत्रित वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ झाल्यानं निदर्शनास आले. याशिवाय मजुरीच्या खर्चात सुमारे 20-40% घट तर पाणी आणि खतांच्या वापरात 30% कपात झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळ अनुदान सामायिक खातेदारांपैकी एका खातेदारांकडून घ्या स्वयं घोषणापत्र हे द्यायचं आहे. संबंधित कृषी विभागाला आपण संपर्क करावा. आता हिंगोली जिल्ह्यातली ही एक बातमी आहे. हळदीच्या बाजारात सध्या दरवाढ दिसून येत आहे, मात्र या वाढीचा अपेक्षित फायदा अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं चित्र आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे हळद विक्रीसाठी उपलब्ध होती त्यावेळी प्रति क्विंटल 12-13 हजार रुपये भाव मिळत होता. आर्थिक गरजांमुळे अनेक शेतकऱ्यांनी कमी दरातच हळद विकली. आता मात्र हळदीचे दर 19-22 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान पावसानं दीर्घकाळ दडी मारल्यामुळं उभ्या हळदीच्या पिकाला पाणी टंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळं आगामी हंगामातील उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हळदीच्या दरात क्विंटलमागे 1.5-2 हजार रुपयांची वाढ. हिंगोली जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा हळद उत्पादक भाग आहे. येथील बाजारपेठेतील दरांवर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. गेल्या आठवड्याभरापासून हळदीच्या दरात तेजी दिसत आहे. साधारणपणे प्रति क्विंटल 16 हजार रुपयांच्या आसपास असलेला भाव वाढून हिंगोलीत 19,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वसमतच्या बाजारपेठेत हळदीचा कमाल दर 22 हजार रुपयांवर गेलाय. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल 17,000-19,500 रुपये दर मिळत असून दररोज सुमारे 1.5 हजार क्विंटल आवक होत आहे. दुसरीकडं 8 ऑक्टोबर रोजी वसमत मोंढ्यात सुमारे 2 हजार क्विंटल हळदीची आवक नोंदवण्यात आली आहे. बाजारातील आवक, आगामी उत्पादनाबाबतची चिंता आणि उपलब्ध मालाच्या तुलनेत असलेली मागणी यामुळे दरांना आधार मिळत असल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांकडील हळद संपली. वाढत्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना हळदीच्या दरातील वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकली असती, मात्र कर्जफेड, घरखर्च आणि पुढील शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असल्यानं अनेक शेतकऱ्यांना हळद साठवून ठेवता आली नाही. त्यामुळे दर वाढण्याची वाट पाहण्याऐवजी त्यांना उपलब्ध भावातच माल विकावा लागला. आता तर वाढल्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी हळद शिल्लक नाही. याउलट आधी हळद खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना वाढलेल्या दरांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे हळद होती तेव्हा सरासरी 12-13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. शेतकऱ्यांकडील हळद संपल्यानंतर दरात तेजी आली. सध्याच्या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामराव थोरात यांनी व्यक्त केली. 2 महिन्यांपासून पावसाची दडी, उभ्या हळदीला फटका. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळं तलावांमधील पाणीसाठा घटला आहे. विहिरी आणि बोरवेलची पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे कठीण होत असून शेतातील उभी हळद करपण्याची भीती निर्माण झाली आहे. हळद हे तुलनेनं दीर्घ कालावधीचं पीक असल्यानं त्याला वेळेवर पाणी मिळणं महत्त्वाचं असतं. पिकाच्या वाढीच्या टप्प्यात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास वाढ आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यंदा पावसानं दीर्घकाळ दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी हंगामातील उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती आहे. सध्याच्या पाणी टंचाईचा परिणाम आगामी हळद उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे. पिकांना आवश्यक पाणी मिळालं नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते. काही शेतकऱ्यांना आगामी हंगामातील उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती आहे. मात्र प्रत्यक्ष उत्पादनातील घट किती असेल हे पीकस्थिती आणि पुढील पावसावर अवलंबून राहणार आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि बाजारातील आवक मंदावणे या दोन्ही घटकांचा हळदीच्या दरांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बाजारात तेजी असली तरी शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. एका बाजूला पाण्याअभावी उत्पादनाची चिंता आहे तर दुसऱ्या बाजूला वाढलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी विक्रीयोग्य मालक शिल्लक नसल्याची अडचण आहे. यंदा हळदीचं उत्पादन चांगलं होईल आणि त्यातून कर्जाचा बोजा कमी करता येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र पावसाच्या खंडामुळं ही आशा धूसर होत आहे. यंदा हळदीचं उत्पादन समाधानकारक होईल आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा फिटेल अशी आशा होती. मात्र हळद ऐन जोमात असताना 2 महिन्यांपासून पावसानं दडी मारली. विहिरी आणि बोअरमध्येही पाणी नसल्यानं हळदीला मोठा फटका बसला असून लागवड खर्च निघण्याची शक्यताही कमी आहे अशी व्यथा जामठी खुर्द येथील शेतकरी संजय भवर यांनी मांडली. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा शेतशिवार कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. राम राम.

दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनुजा. स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व श्रोत्यांना, सर्व नगरकरांना, सर्व आदिशक्तींना मी नवरात्राच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आज अशा स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत आपल्या अहिल्यानगरमधील श्री रेणुका भजनी मंडळाच्या अशा अनेक सख्यांशी. आज आपण त्यांच्यासोबत संवादही साधणार आहोत आणि स्त्री शक्तीचा जागर अर्थात देवीची भजनं गीतासुद्धा आपण ऐकणार आहोत. तर ऐकूयात स्त्री जाणीवा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. आणि श्रोते हो, आज नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत अशा अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांच्याशी मी आज दिलखुलासपणे संवाद साधणार आहे. नवरात्रोत्सवाला सुरुवात होती आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशा या सगळ्या शक्तींसोबत, मी म्हणेन या सगळ्या सख्यांसोबत आज मी संवाद साधणार आहे. तर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये रेडिओ नगरच्या हेमा पडोळे, त्याचबरोबर मंगल काळे, शोभा निलाखे, रेखा कुलकर्णी आणि सविता खरात या सगळ्या मैत्रिणी आत्ता माझ्यासोबत आहेत. आणि या सगळ्या एकत्र मिळून रेणुका भजनी मंडळ, जे टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी आहे, तर हे चालवतात. आणि या रेणुका भजनी मंडळाच्या माध्यमातून अनेक पारंपरिक जी काही गीतं आहेत, मग ती देवीची गाणी असतील, वेगवेगळे सण उत्सव समारंभ ज्यासाठी पारंपरिक गीतं आजही वापरली जातात, ती त्या अनेक वेगवेगळ्या घरांपर्यंत पोहोचवत आहेत, त्याचं प्रबोधन करतात आणि आजही ही पारंपरिक गाणी त्यांनी जिवंत ठेवली आहेत. तर आज आपण या सगळ्यांसोबत संवाद साधणार आहोत. तर तुमचं सगळ्यांचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात आधी मी हेमा पडोळे तुमच्याकडे येते. जसं मी आत्ता म्हणाले की आज आपण भरपूर गप्पा तर मारणार आहोतच आणि त्याचबरोबर काही पारंपरिक गीतंसुद्धा ऐकणार आहोत. आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये, कारण आता आपण सगळ्या महिलाच आहोत आणि आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये सासर माहेर हे दोन टप्पे आहेत आणि लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं किंवा प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं, तर तुमचंही बदललं का? तुमचं माहेर कुठलं आणि सासर कुठलं?
2: माझं माहेर नाशिक आहे आणि सासर अहिल्यानगर. तर इथे येऊन मला 31 वर्ष झाले. 31 वर्षापूर्वी मी नाशिकला होते आणि आता इथे आहे. तर खूप छान वाटतं, नगर मधलं वातावरण खूप छान आहे आणि सगळ्या इथे खूप जास्त मैत्रिणी आहे आणि गॉसिपला विषयाला वेळ असतो, अशा खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या आहेत.
1: नक्कीच. नगर शहर कसं वाटलं तुलनेनं नाशिक पेक्षा?
2: नाशिकची लाईफ खूप फास्ट आहे, त्या मानाने नगरचं आहे, म्हणजे मिडियम आहे, खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही असं आपण म्हणू शकतो.

0: मला विचारलं तुम्ही येतान का, तुम्हाला आवडतो? म्हणलं मला खूपच आवड आहे. मग मी तर लगेच जॉईन झाले, मला काही तिथं आडीबिडी घ्यायला काही
1: नक्कीच.
0: त्याच्यामुळे मग मला मग हेमताईनी मला लगेच ऍड करून घेतलं आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला चांगलं वाटलं, मला प्रेमाने हाताळलं त्यांनी. त्याच्यामुळे मला सगळं काही त्यांच्या थोडं थोडं म्हणजे बरोबर व्यवस्थित लाईन बसली.
1: नक्कीच नक्कीच. आणि मी आता येते शोभाताई तुमच्याकडे. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं माहेर कुठलं आणि सासर कुठलं?
2: माझं माहेर शेवगाव आहे, अहिल्यानगर मधलंच, आणि सासर अहमदनगरच आहे, आपलं अहिल्यानगरच आहे.
1: नक्कीच नक्कीच. किती वर्ष झाली तुमच्या संसाराला?
2: 40 वर्ष झाली.
1: बापरे, 40 वर्षांमध्ये एकाच जिल्ह्यातल्या तुम्ही आहात, पण तरी सुद्धा शेवगाव हा तालुका स्तरावरचं आणि शहर, नगर शहर हे सिटीमध्ये येतं, तर तुलनेनं हे शहर सुद्धा कसं वाटलं, किंवा जसं जिल्ह्यानं आपलंसं केलं तसं शहरांनी सुद्धा केलं का तुम्हाला?
2: हो हो, नक्कीच केलं. कारण खेड्यामध्ये असल्यामुळे, तालुका असल्यामुळे तिथे काही एवढ्या सगळ्या सोयी वगैरे नव्हत्या ना. तसं नगरमध्ये आल्यानंतर मला सगळं छानच वाटलं एकदम. शहरात असल्यामुळे म्हणा किंवा आणखीन सगळ्या गोष्टी दृष्टीने नगर छानच वाटलं.
1: नक्कीच. रेखा ताई मी तुमच्याकडे येते, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं माहेर कुठलं?
3: मी बीड जिल्ह्यातली, पाटोदा तालुक्यातली.
1: आणि बीडहून थेट नगर,
3: नगरला आलेले.
1: हा प्रवास कधी सुरू झाला किंवा कधी तुमचं लग्न झालं?
3: माझं लग्न 2000 साली झालं. 2 वर्ष आम्ही पाटोद्याला राहिलो आणि त्यानंतर मिस्टरांचे जॉईन इथं झाले, क्लासेस घेत होते नगरला, मग नगरला आलो होतो आम्ही 2004 साली.
1: नक्कीच. तुलनेनं नगर शहर कसं वाटलं किंवा शहरानं तुम्हाला किती जुळवून घेतलं?
3: नगर तर एकदम छान. पाठवत मी तालुक्याचं तिथे ठिकाणी राहिलेले आणि नगरला म्हणजे सगळी सोय, मैत्रिणी सगळ्या भेटणं आणि वातावरण सासरचं पण तसंच होतं, माहेरचं पण मला त्या वातावरणात सगळी सोय, भजन हे आजी आमचे गाणे म्हणायचे, त्यामुळे सासरी पण तसंच होतं वातावरण. आणि इथं मैत्रिणी भेटल्या, ग्रुप भेटला आणि नगरमध्ये सगळं छान वाटलं.
1: नक्कीच. सविता ताई मी तुमच्याकडे येते की तुमचं माहेर कुठलं?
4: सोलापूर जिल्ह्यात मंगळवाडा तालुक्यात आहे.
1: आणि सासरला तुम्ही कधी आलात किंवा नगरमध्ये?
4: सासर नगर नाही,
1: दोन्ही तिथे.
4: हा, सोलापूर जिल्ह्यात.
1: आणि मग तुम्ही नगरमध्ये कधी आलात?
4: 2000 ला, 2001 मध्ये.
1: कुठल्या निमित्तानं नगरमध्ये आलात?
4: मिस्टर सर्व्हिसला, कलेक्टर ऑफिसला.
1: ओके. नगर कसं वाटलं तुम्हाला?
4: छान वाटतं, आवडतं नगरमध्ये राहायला मला.
1: इथे तुमच्या मैत्रिणी कशा गोळ्या झाल्या?
4: मैत्रिणी ग्रुपमुळे असंच भजनात आल्यामुळे, बाकीच्या पण इतर पण मैत्रिणी आहेत माझ्या भरपूर, माझा स्वभाव जरा बोल काय त्यामुळं खूप मैत्रिणी मला.
1: नक्कीच. मी पुन्हा एकदा हेमाताई तुमच्याकडे येते की जसं भजनी मंडळाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या जणी एकत्र आला आहात, पण भजनाची म्हणा, गाणी म्हणायची म्हणा, ही आवड आधीपासूनच होती का घरातूनच हा वारसा मिळाला होता?
5: नाही, भजनाची म्हणजे गाण्याची आवड मला पूर्वीपासून होती. अगदी शाळेत असल्यापासून आहे ना, मी स्टेजवर जाऊन गाणं म्हणायचं, आमचे सर सांगायचे की जा तुम्ही जाऊन गाणं म्हणा. म्हणजे माझं अण्णा माहेरचं भालेराव आहे, ते मला सांगायचे भालेराव जाऊन गाणं म्हण बरं, वंदे मातरमला चाल, तुझ्या चालीत छान वाटतं, तुझ्या आवाजात छान वाटतं, ते म्हणून ये बरं. दररोजच्या प्रेयरला मी तिथे हजर असायची, माझ्या आवाजामध्ये वंदे मातरम हे गीत व्हायचं तिथे तेव्हापासून. आणि माझ्या आई वडिलांना खूप गाण्याची आवड होती, विशेष करून माझ्या वडिलांना, त्यांना गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे तो कदाचित वारसा माझ्याकडे आलेला
1: आहे. मंगलताई मी तुमच्याकडे येते की तुम्हाला सुद्धा हा वारसा मिळाला किंवा घरात तसं लहानपणी वातावरण होतं का?
0: वातावरण पण होतं, माझ्या सासूबाई भजनी मंडळासातलं होत्या आणि मला पण आवडच होती. मी म्हणजे पहिल्यापासून पिक्चरचे गाणे, दादा कोंडकेचे गाणे म्हणायची, मला लय आवड होती. आणि मग ते म्हणता म्हणता मी सासर घरी धुनत होत असताना, भांडे घास असताना आमच्या घरचे माझे ही सारखी बडबड करती, पण मला आवड होती गाणे म्हणायची. आणि मग नंतर स्वाध्याय परिवार भेटला मला, त्याच्यात पण भावगीत वगैरे मला यायची, ते मलाच म्हणायला लावायची, म्हणजे मग त्याच्यातून मला आवडच होती. म्हणजे
1: आणि पूर्वी फारसं मनोरंजनाचं काही साधनही नव्हतं. नक्कीच नक्कीच. शोभाताई मी तुमच्याकडे पुन्हा येते, तुम्हालाही घरातून वारसा होता किंवा घरामधलं असं वातावरण होतं का, अध्यात्माच्या दृष्टीनं होतं का?
2: हो हो, बाहेर एवढं नव्हतं, पण सासरी आल्यानंतर मिस्टरांना पण माझ्या खूप आवड होती गाण्यांची आणि सासूबाईंना पण होती, त्यामुळे आमच्या घरात असं नवरात्रात वगैरे भरपूर कार्यक्रम व्हायचे, त्यामुळे ती सवय लागली.
1: नक्कीच.
2: त्यामुळे आवड पण निर्माण झाली सगळं ऐकून ऐकून. आणि आता ह्या भजनी मंडळात असल्यामुळे तर मग जास्तच आता प्रमाण.
1: रेखाताई मी तुमच्याकडे येते की तुमच्याही घरामध्ये असं वातावरण होतं का?
3: हा, लहानपणापासूनच आम्ही आमच्या आजीचं भजनी मंडळ होतं. आमची आजी पोथी वाचायची आमच्या घरी, सगळ्या आमच्या गल्लीतल्या बायका यायच्या पोथी ऐकायला. अजून पोथीचे म्हणजे याचे आध्यात्मिक

0: गाणे, पंचपदी, सोमवारी महादेवाची पंचपदी, देवीची पंचपदी, मंगळवारी, हे कंटिन्यू चालू असायचं. कधीच खंड नाही. आजी बरोबर आम्ही नेहमी महादेवाला जाणं, आजी बरोबर गाणे म्हणणं, हे लहानपणापासूनच 15वा अध्याय गीता जयंतीला गीतेचा अध्याय म्हणणं, आध्यात्मिक आवड मला लहानपणापासूनच आहे आणि अजून पण ते जास्ती रुजले आता भजनावर.
1: नक्कीच नक्कीच. सविता ताई, तुमच्याही घरी असं वातावरण होतं का?
2: नाही, आमच्या घरी नव्हतं, पण जात्यावरचे गाणे आहेत ना, कोणी म्हणले ना मग झाडून घेताना असं मला सवय ते म्हणायची. लहानपणापासून येते मला, चौथी पाचवी पासून जात्यावरचे गाणे म्हणता येते.
1: नक्कीच नक्कीच. ही सगळी पारंपरिक गीतं आहेत आणि ती कुठेतरी हळूहळू आता फक्त व्हॉट्सअपवर ऐकू येतात किंवा शेअर जर झाली तर कळतात, पण आता रोजच्या रुटीन मध्ये मात्र या कोणाच्याच राहिलेली नाहीये तशी फारशी. आता मी हेमाताई तुमच्याकडे येते की या भजनी मंडळाची सुरुवात झाली पण तुम्ही एकत्र कशा भेटल्यात?
0: भजनी मंडळाची सुरुवात आमची 2016 पासून झाली. ऍक्च्युली आमचे दोन वेगवेगळे भजनी मंडळ होते, पण त्यांच्याही भजनी मंडळाला काही प्रॉब्लेम झाला. आमच्या याच्यातल्या 5-6 जणी गेल्यात, म्हणजे वगळल्या गेल्यात काही कारणास्तव, प्रत्येकीच्या वैयक्तिक कारणामुळे. मग आम्ही दोन भजनी मंडळ मिळून एकत्र आलो आणि मग आमचा 12 जणींचा छानसा ग्रुप तयार झाला.
1: नक्कीच नक्कीच. वेगवेगळे अनुभव असतील तुमचे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायचे, तर भजनी मंडळामध्ये तुम्ही सगळ्या एकत्र आलात, पण ही जी काही पारंपरिक गीतं आहेत ती कशी एकत्र आली?
0: एकत्र आली म्हणजे प्रत्येकीकडे वेगळं आहे आमच्यातल्या, म्हणजे कोणाला जात्यावर शोभा येतात, कोणाला मंगळागौरीचे खेळ येतात, कोणाला गाणी येतात, असं मिळून आम्ही प्रत्येकाकडनं थोडं थोडं घेऊन प्रत्येक. आणि ते जसा कार्यक्रम असेल, आता समजा आपला मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, तर मग त्यावेळेस मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी काय लागतं, मग आम्ही ते गाणे तयार केले, ते खेळ बसवलेत, असे प्रत्येक वेळेसचे आम्ही बसवलेत. मग मंगळागौर झालं, जात्यांवरची गाणी असतील तर मग त्या पारंपरिक ओव्या आम्ही माझ्या सासूबाईंच्या जवळजवळ 2 वह्या भरून माझ्याकडे ओव्या आहेत, त्यांचा तो साठ मी जपून ठेवलेला आहे. मग त्यांच्या त्या ओव्या आहेत ना, मग आम्ही त्या पाठ केल्या सगळ्यांनी मिळून. आणि मग जसे जात्यावरचे कार्यक्रम आले, मुहूर्ताची गाणी, की मग आम्ही तिथे जाऊन तसे तसे कार्यक्रम करतो. आणि नवरात्रात पण मग देवीचा सगळा जागर असतो, पोत, भारुड, गवळण वगैरे जेवढं काही आहे ते सगळं आम्ही त्या त्या पद्धतीने सादर करतो.
1: नक्कीच. या सगळ्यासाठी तुमच्या प्रत्येकीच्या रोजच्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही वेळ कसा काढता?
0: वेळ काढणं म्हणजे आम्ही काय करतो, आठवड्याचे 2 दिवस ठरवून घेतो आणि त्या दिवशी मग प्रत्येकीकडे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा सगळ्या मिळून माझ्याकडे येतात. आता तशा राहिल्या तर सगळ्या लांब लांब आहेत, एक विराज चौक, डीएसपी चौक, अगदी
3: आरणगाववरून
0: पण येतात माझ्याकडे क्लाससाठी. मग त्यावेळेस आम्ही टायमिंग देतो, मग त्या टाइमला मिळून आम्ही सगळे एकत्र येतो आणि त्या त्याची प्रॅक्टिस करतो. आता सध्या तर रेग्युलर रोजच प्रॅक्टिस चालू आहे नवरात्राची.
1: नक्कीच नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं, नवरात्राची तयारी प्रत्येक गृहिणीची आता सध्या घराघरांमध्ये सुरू आहे, तर तुमची नवरात्राची तयारी कशी सुरू आहे?
0: नवरात्रीची तयारी तर रोज आता प्रॅक्टिस तर आहेच, मग त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे बसवतोय. आम्ही गोंधळ झाला त्याच्यामध्ये पोत, म्हणजे ते डान्स नुसार आम्ही बसवतोय, गाणे म्हणून घेतोय, पाठ करतोय, टिपऱ्या बसवल्या आहेत, असे आम्ही पारंपरिक खेळ पण त्याच्यामध्ये दाखवतो.
1: नक्कीच. या सगळ्या मोबाईलच्या जमान्यामध्ये या सगळ्यातून मानसिक स्वास्थ्य किती मिळतं किंवा समाधान किती मिळतं?
0: महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणी एकत्र आला किती हसी मजाक झाली की घरातलं पूर्ण टेन्शन स्ट्रेस टोटल विसरून जातो. आणि मग देवाचं म्हणता म्हणता आपलं गाणे म्हणण्याच्या नादात आपली डान्स पण होतो, त्याच्यावरच ते बसवलं जातं, त्याच्या पूर्णपणे रिलॅक्स होऊन जातो, घरी जाताना हसत हसत जातो.
1: नक्कीच नक्कीच.
0: टेन्शन विसरून जातो.
1: नक्कीच नक्कीच. आज नवरात्रानिमित्त तुम्ही सगळ्याजणी एकत्र आहात आणि नवरात्राच्या निमित्तानं आज तुम्ही कुठल्या कुठल्या गाण्यांचं सादरीकरण आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये करणार आहात?
0: आम्ही देवीचं आगमन करणार आहोत, गोंधळाचं गाणं घेणार आहे, पोत घेणार आहे, कुंकू आणि ध्यास घेणार आहोत.
1: आता तुम्ही असे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, जसं कुंकू, ध्यास किंवा गोंधळ, या प्रत्येकाला काय काय अर्थ आहे किंवा हे काय काय सांगतं आपल्याला?
0: म्हणजे आता ध्यास घेतो आपण की तर देवाला आपण आवाहन करतो की तुझं आम्ही ध्यास घेतला आहे की तू ये आमच्या, म्हणजे नाही का, जे काही पारंपरिक आपल्या ज्या अडचणी आहेत सांसारिक त्या तू आमच्या दूर सार, आम्हाला सुख दे, शांती दे, म्हणून आपण देवाचं करतो. आणि सुरुवातीला आपण देवीला बोलवतो, तिचं आवाहन करतो, मग त्या आवाहनात त्या देवीला बोलवण्याची ती आर्तता असते, आपण तिला आर्ततेने साथ घालतो, ती आपल्यापाशी येते ना, आपण तिचं आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात आल्या, कोणी पाहुणा आले की आपल्याला खूप आनंद होतो. तशी ती पाहुणी 9 दिवसासाठी आपल्याकडे येते आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद करून जाते.
1: नक्कीच गोंधळ पारंपरिक अति प्राचीन वर्षापासून जो आहे तो सुरू आहे, किंवा देवीचा गोंधळ हा प्रसिद्ध आहे. अनेक कुलदेवतेची ठिकाणं सुद्धा आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा गोंधळ होतो. तो गोंधळामध्ये काय असतं नेमके?
0: गोंधळामध्ये देवीचा माहिती सांगितलेली असती, जागर सांगितलेला असतो आणि कुठे काय आहे.
3: पारंपरिक वाद्य वाजवले जातात,
0: पारंपरिक संबळ वगैरे असतं ना, पारंपरिक वाद्य त्याच्यामध्ये वाजवलेले असतात.
1: नक्कीच. त्याचबरोबर कुंकू हे नाव तुम्ही घेतलं होतं, तर यामध्ये काय महत्व सांगितलं जातंय किंवा यामध्ये काय आहे?
0: देवीचं सौभाग्याचा अलंकार आहे कुंकू म्हणजे, देवीच्या रूपाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये असतं. आणि मग आपल्या याच्यामध्ये तर कुंकूवाला सगळ्यात जास्त सुवासिनीला मान असतो, मग त्याच्यामुळे आपण ते त्या पद्धतीत कुंकू लावतो प्रत्येक वेळेस आणि देवीचं हे करतो असं.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, आत्ताच आपण श्री रेणुका भजनी मंडळाच्या सख्यांशी संवाद साधला आणि आता त्यांच्याच आवाजामध्ये आपण देवीची जी पारंपरिक गीतं म्हटली जातात या काळामध्ये नवरात्रोत्सवामध्ये, ती आपण आता त्यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.

श्रोते हो, आजच्या स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या श्री रेणुका बहिणी मंडळाच्या सर्व सदस्या, महिला सदस्या. आणि आज आपण शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात केलेली आहे. आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि सर्व श्रोत्यांना, सर्व नगरकरांना पुन्हा एकदा या शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आदि माया आदि शक्ती या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित आदि माया आदि शक्ती हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। सादरकर्ते आहेत किरण डहाळे। आजच्या आदि माया आदि शक्ती या भागामध्ये आपण ऐकणार आहोत कोल्हापूरच्या देवी अंबाबाई विषयी।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
3: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे।
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
1: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे।

नमस्कार, आदि माया आदि शक्ती या मालिकेला सुरुवात करूया कोल्हापूरच्या देवी अंबाबाईच्या दर्शनानं. साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना ही ओंकाराच्या साडेतीन मात्रांशी निगडित आहे. या पीठांना औटपीठ असंही म्हटलं जातं. याच औटपीठातलं एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर. ही देवी अंबाबाई या नावानंही ओळखली जाते आणि मूळ प्रकृती आदिमाया भगवती मानली जाते. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर वा करवीर या क्षेत्रामध्ये वसलेलं अंबाबाईचं मंदिर अतिशय प्राचीन आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. कोल्हापूरमध्ये या देवीची स्थापना कशी झाली याबाबतची एक आख्यायिका सांगण्यात येते. ती अशी, ब्रह्मदेवाला गय, लवण आणि कोल्हासूर नावाचे तीन पुत्र होते. यातल्या कोल्हासुराला रक्षालय म्हणजेच आजचं कोल्हापूर इथं असलेल्या केशी या राक्षसाचं पारिपत्य करण्यासाठी ब्रह्मदेवानं पाठवलं. त्यानं इथं येऊन केशीचा पराभव केला आणि तो इथला राजा बनला. कोल्हासुराच्या पत्नीचं नाव कदंबा असं होतं. त्यांना करवीर, विशाल, कुलंधक आणि लज्जासूर ही चार मुलं होती. कोल्हासुरानं या चौघांमध्ये राज्याचं वाटप केलं आणि तो तपस्येसाठी जंगलात गेला. त्याच्या चारही मुलांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी त्या चौघांचाही वध केला. हे समजताच कोल्हासूर क्रोधित झाला. त्यानं देवी महालक्ष्मीची पूजा केली आणि तिला 100 वर्षांसाठी

रक्तभोज आणि दक्षिणेला रक्तबीज या राक्षसांची नियुक्ती केली होती. देवीनं त्या क्षेत्रावर आक्रमण करून या राक्षसांचा वध केला. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी देवीनं कोल्हासुराचा वध केला. त्यावेळी कोल्हासुरानं देवीकडे अशी याचना केली की या क्षेत्राला माझं नाव द्यावं, हे तीर्थ गया क्षेत्राप्रमाणेच पवित्र व्हावं आणि दरवर्षी इथं कोहळा फोडला जावा. अशा प्रकारे या क्षेत्राला कोल्हापूर हे नाव प्राप्त झालं. महालक्ष्मीचं मंदिर कोणी बांधलं याचा निश्चित इतिहास अजूनही माहीत नाही. मात्र बहुतेक इतिहासकारांच्या मते मंदिराच्या बांधकामाला चालुक्य राजाच्या काळात सुरुवात झाली. पराक्रमी चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात इसवी सन 624 मध्ये त्याच्या कर्णदेव नावाच्या सुभेदारानं मंदिराचं गर्भागार बांधलं. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांच्या अभ्यासानुसार कांचीच्या चोल राजानं कल्याणीच्या चालुक्यांवर आक्रमण केलं. त्यावेळी चोल राजानं कोल्हापूर मधल्या महालक्ष्मीचं मंदिर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 11व्या शतकात घडली. हे मंदिर पेटवून देण्याचा प्रयत्न तेव्हा झाला. याचा अर्थ तोपर्यंत मंदिराचं बांधकाम लाकडातलं असावं असा कयास मांडण्यात आला आहे. यानंतर चालुक्यांनी सध्याचं दगडी देवालय बांधलं असावं. काही इतिहासकारांच्या मते चालुक्यांचे एकेकाळी मांडलिक असलेल्या सिंध राजांनी या देवालयाचं बांधकाम केलं. सिंध राजे हे कराड आणि कोल्हापूरच्या काही भागांवर राज्य करत होते. ते स्वतःला नागवंशीय म्हणत असत. त्यांच्या राजवटीत मुख्य मंदिराला महाकाली आणि महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली आणि हे मंदिर एककूट होतं, ते त्रिकूट झालं. महालक्ष्मी ही शिलाहारांची कुलदेवता होती. त्याचप्रमाणे चालुक्य, कदंब तसंच यादव राजांचीही महालक्ष्मीवर विशेष श्रद्धा होती. महालक्ष्मी मंदिराच्या आवारातल्या गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभावर यादव राजा सिंघणदेव याच्या आमदानीतला शिलालेख कोरलेला आहे. नागरी लिपी आणि संस्कृत भाषेत असलेला हा लेख शके 1140 बौद्धायन संवत्सर इसवी सन 1218 मधला आहे आणि त्यात तैलन नामक व्यक्तीनं महालक्ष्मी मंदिराच्या समोर तोरण बांधलं असं नमूद केलं आहे. कोल्हापूर शहरातल्या एका टेकाडावर महालक्ष्मीचं हे मंदिर उभं आहे. अर्थात शहर वस्तीमुळं हे टेकाड लक्षात येत नसलं तरी मंदिराच्या पश्चिमेकडचा उतार रंकाळा तलावापर्यंत जात असल्याचं दिसतं. 3 शिखरं असलेल्या मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीतली आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराचं प्रांगण पंचकोनी आणि प्रशस्त आहे. त्याला दगडी फरसबंदी आहे. या प्रांगणाला एकूण 4 महाद्वार आहेत. यातल्या पश्चिमेला असलेल्या मुख्य महाद्वारावर नगारखाना आहे. या महाद्वारातून देवीची मूर्ती दिसते. प्रांगणाच्या उत्तर महाद्वारावर एक मोठी घंटा होती, त्यामुळं त्याला घाटी दरवाजा असंही म्हणतात. ही घंटा राजर्षी शाहू महाराज यांनी बसवली होती. ही घंटा 1683 मध्ये गोव्यातल्या युद्धानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोल्हापुरात आणल्याचं मानलं जातं. याच घाटी दरवाजाजवळ नवग्रह मंदिर आहे. दक्षिणेकडचं महाद्वार विद्यापीठ दरवाजा तर पूर्वेकडचं पूर्वा दरवाजा म्हणून ओळखलं जातं. महालक्ष्मी मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. इथल्या सभामंडपाला मणिमंडप असंही म्हणतात. मंदिराच्या पश्चिम महाद्वारातून प्रांगणात प्रवेश केला की समोरच मुखमंडप आहे. गरुड मंडप हा त्याचाच एक भाग. 1844 ते 1867 या काळात त्याचं बांधकाम करण्यात आलं. या मंडपाच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांमध्ये कोरीव मूर्ती आहेत. या भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती असल्याचं सांगण्यात येतं. या मूर्ती जैन द्वारपालांच्या असल्याचं काहींचं मत आहे. अश्विन नवरात्रोत्सवात याच मंडपातल्या दगडी चौथऱ्यावर महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा प्रतिष्ठापित केली जाते. मुखमंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. समोरच सभा मंडप आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूला जय आणि विजय या द्वारपालांच्या कोरीव मूर्ती आहेत. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की या जय आणि विजय यांनी एका रात्रीत महालक्ष्मीचं मंदिर बांधलं. त्यामुळं या मूर्तीच्या बाजूला बांधकामाची अवजारं कोरलेली आहेत. सभामंडपाला दोन्ही बाजूंना 2 प्रवेशद्वारं आहेत. यातल्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वारातून महाकालीच्या मंदिरात तर दक्षिणेकडच्या प्रवेशद्वारातून महासरस्वतीच्या मंदिरात प्रवेश होतो. या मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथले रुंद आणि कोरीव काम केलेले अनेक पाषाण स्तंभ. इथं असलेल्या दर्शन रांगेतून सगळ्यात आधी महाकालीचं दर्शन होतं, त्यानंतर महासरस्वतीचं दर्शन होतं. मंदिराच्या अंतराळातही सभामंडपाप्रमाणेच रुंद आणि कोरीव स्तंभ आहेत.

0: हे सगळं बांधकाम वेसर स्थापत्य शैलीतलं आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाला कोरीव काम केलेली द्वार चौकट आहे. या चौकटीच्या ललाट बिंबस्थानी महाकालीची छोटी मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी श्रीयंत्र तसंच एका देवकोष्टकात गणेशाची मूर्तीही स्थापन केलेली आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती बेसॉल्ट म्हणजेच काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. 1.22 मीटर उंचीची ही मूर्ती उभी म्हणजेच स्थानक स्वरूपाची आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या मागच्या उजव्या हातात गदा आणि डाव्या हातात ढाल आहे. पुढच्या उजव्या हातात म्हाळुंग हे फळ आहे तर डाव्या हातात पानपत्र आहे. या मूर्तीसोबतच सिंहमूर्तीही आहे. त्यामुळं अंबाबाईला सिंहवाहिनी असंही म्हटलं जातं. मूर्तीच्या मस्तकावर 3.5 वेटोळे असलेला नाग आणि त्यामागं लिंग आहे. यावरून ही मूर्ती शैव परिवारातली असल्याचं स्पष्ट होतं. मंदिराच्या या गर्भगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात न्हाणीघर, कोठार आणि शेजघर अशी दालनं आहेत. याचप्रमाणे या गर्भगृहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते 2 मजली आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावरही मंदिर आहे. महालक्ष्मीच्या मंदिराच्या डावीकडे असलेल्या जिन्यानं तिथं जातात. या मंदिरात आद्यलिंग किंवा मातृलिंग प्रतिष्ठापित आहे. लिंगासमोर नंदीची मूर्ती विराजमान आहे. हे मातृ किंवा मातृलिंग 12व्या शतकात यादव राजवटीत प्रतिष्ठापित करण्यात आलं असं सांगण्यात येतं. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मस्तकावर असलेल्या शिवलिंगाचं दर्शन भाविकांना होत नसल्यानं इथं मातृलिंग स्थापन करण्यात आलं असं सांगण्यात येतं. काळ्या पाषाणात बांधलेल्या भिंतींमध्ये काही अंतरावर देवकोष्टकं आहेत. त्यात वादक आणि सुरसुंदरी, यक्ष, योद्धे यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. एका देवकोष्टकामध्ये श्रीकृष्णाची मूर्तीही आहे. मंदिराच्या प्रांगणात शेषशायी नारायण, दत्तात्रय, गणपती, नवग्रह, विठ्ठल, रखुमाई आदी अनेक देवतांची मंदिरं आहेत. यातल्या पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला असलेलं शेषशायी मंदिर तसंच घाटी दरवाजा नजीकचं नवग्रह मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेषशाही मंदिर हे अष्टकोनी आकाराचं आहे. त्याच्या अप्रतिम कोरीव कामानं सुशोभित अशा घुमटाच्या काठावर अनेक जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर तीर्थंकर नेमिनाथ यांचं असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे त्यात भगवान विष्णूंची शेषावर विराजमान मूर्ती आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा अंबाबाई ही संपूर्ण महाराष्ट्राचीच कुलदेवता असल्यानं तिच्या दर्शनासाठी इथं रोज हजारो भाविक येत असतात. दर शुक्रवारी चैत्रवद्य प्रतिपदेला तसंच अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि माघ या 4ही महिन्यांच्या पौर्णिमेला देवालयाच्या प्रांगणातून देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. इथं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. अश्विन पंचमीला कोल्हापूरपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंबलाईच्या मंदिरापर्यंत महालक्ष्मीची पालखी मिरवणुकीनं नेली जाते. या मंदिरातला आणखी एक महत्वाचा आणि मंदिर स्थापत्याचा चमत्कार म्हणून गणला गेलेला उत्सव म्हणजे किरणोत्सव होय. इथं दरवर्षी 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबरला सूर्याची किरणं महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. त्यानंतर 1 फेब्रुवारी आणि 10 नोव्हेंबरला ती देवीच्या मध्यभागी पोहोचतात. तर 2 फेब्रुवारी आणि 11 नोव्हेंबरला सूर्याची किरणं देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक इथं येत असतात. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 8208834377 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 8208834377. धन्यवाद.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदिशक्ती संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: अहो ऐकलं का, नवरात्र आले.
3: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आला.
2: अहो ऐका, नवरात्र आले आणि
3: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
2: अहो नवरात्र आले आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
5: श्रोते हो, आजच्या नवरात्र विशेष आदि माया आदिशक्ती या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकली कोल्हापूरची देवी अंबाबाईची महती. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकला. सादर करते होते किरण डहाळे. श्रोते हो, आजच्या आदी माया आदिशक्ती या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. दुर्गा

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिका हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई अच्छा क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत सायकलीवर अष्टविनायक रॅली पूर्ण करणारे सायकलपटू शरद डोंगरे बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांची मुलाखत त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मी अजय धोपावकर आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी नगर ते अष्टविनायक अशी सायकल रिले केलेली आहे असे तिघ जण आपल्याकडे दिग्गज आलेले आहेत शरद डोंगरे सर
3: नमस्कार
2: बाळासाहेब गायकर सर
4: नमस्ते
2: आणि सत्यनारायण पुरोहित सर
5: नमस्कार
2: तर यांनी तिघांनी नगर ते अष्टविनायक रन गेल्या सप्टेंबर महिन्यात केलेली होती तर त्याविषयी ते बोलणार आहेत त्याचबरोबरीने त्यांनी शिवनेरी रायगड अशा राईड्स जवळजवळ आणि पंढरपूर यात्रा अशी पण केलेली आहे तर त्यांनी याविषयी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर
4: धन्यवाद
2: सर मला शरद डोंगरे सर तुम्ही सुरुवातीला सांगा की अष्टविनायक यात्रा तुम्ही जी रिले केली सायकलची तुम्ही तिघांनी केली तर तुम्ही कशा पद्धतीने केली त्याविषयी अगोदर सांगा
3: खरं तर एक अष्टविनायक सायकल वारी आमच्या गेल्या 2 वर्षापासून म्हणत होत
2: बर
3: पण यंदा असं वाटतं की गणपती बाप्पाने आम्हाला बोलवलं त्यामुळे यंदा आमचं जाण्याचा योग आला
2: किती तारखेला गेला होता तुम्ही
3: आम्ही 9 चालू केली होती अष्टविनायक सायकल वारी अहिल्या नगर पासून 13 आम्ही
2: 9 सप्टेंबर
3: येस 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आम्ही अष्टविनायक सायकल वाली केली आम्ही 5 दिवसात पूर्ण केली 707 किलोमीटर
2: 707 किलोमीटर अरे वा
3: 5,286 मीटर आम्हाला घाट रस्ता लागला होता त्याच्यात
2: बर
3: आम्ही अहिल्यानगरवरून सकाळी 5:30 ते दरम्यान निघलो होतो पहिला आम्ही दौंड मार्गे शिद्धटेकला गेलो
2: बर इथून नगर जिल्ह्यातले
3: पहिला श्रीगोंद्यापासून आम्ही पहिला शिद्धटेकपासून चालू केलं आमचं अष्टविनायक सायकल
2: सकाळी सुरुवात केली का इथून नगर
3: येस आपले विशाल गणपती बाप्पांचे दर्शन घेतले
2: अरे वा
3: शिवराज छत्रपती महाराजांचं पण दर्शन घेतलं तिथून आम्ही जोशपूर्ण आम्ही
2: तिघ जणच
3: येस आम्ही तिघ जणच होतो
2: अरे वा
3: येस आम्ही सिद्धटेकला पोहोचलो पहिल्या गणपतीला मग पहिला गणपती झाल्यानंतर आम्ही दौंडला आलो दौंडवरून आम्ही मोरगावला निघलो
2: मोरगावच्या
3: मयुरेश्वरला
2: बर बर बर
3: तिथे आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचलो होतो मग तिथे आमचा पहिला मुक्काम झाला
2: बर बर बर
3: मुक्काम झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला निघलो आम्ही थेऊरला
2: बर थेऊरच्या गणपती
3: थेऊरच्या गणपती चिंतामणी गणपती बाप्पांचे आम्ही दर्शन घेतले मग वाघोली लोणावळा आणि खोपोली मार्गे आम्ही त्या दिवशी आम्ही लोणावळ्याला मुक्काम केला
2: बर
3: आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघलो आपल्या याला महड महड आणि पाली केला
2: दोन
3: पहिले पहिले पालीला पालीचं दर्शन घेतलं बल्लाळेश्वर आणि मग महडला आलो
2: वारविनायक
3: महड केल्यानंतर आम्ही कर्जतला त्या दिवशी तिसऱ्या दिवशी मुक्कामाला थांबलो आम्ही
2: बर
3: आणि म्हणजे आमची कसोटी वाढतच चालली होती
2: हो हो
3: 3 दिवस आम्ही एकदम उन्हाच्या आम्हाला वाटलं थोडासा वातावरण चेंज होईल थोडासा पावसाळा लागेल काहीतरी थंड वातावरण पण तसं नाही तिन्ही दिवस आम्हाला चांगला उन्हाचा एकदम चपाक बसतच होता आम्हाला आणि चौथ्या दिवशीचा आमचा प्रवास म्हणजे आम्ही माळशेज घाट आमच्या डोक्यात होतं की आम्हाला माळशेज घाट क्रॉस करायचंय माळशेज घाट ते थोडस आव्हानात्मक होतं म्हणजे माळशेज घाट 13 किलोमीटरचा पूर्ण एकदम एल्युएशन होतं माळशेज घाट आम्ही चढायला चालू केलं एक रिमझिम पावसाची सुरुवात झाली
2: बर
3: ती आल्यानंतर एकदम धुक्याचं वातावरण होतं म्हणजे
2: अक्षरशः
3: 2 फुटाची आम्हाला 3 फुटाची गाडी दिसत नव्हती एवढा लांब समोर येणारे पण तरीही देखील गणपती बाप्पाच्या ताकदीने आम्ही तो एकदम प्रवास सुंदरमय पार करीत आम्ही गणेश मग त्याच्यानंतर गणेश खिंड आणि गणेश खिंड नंतर आम्ही आलो लेण्याद्रीला मग त्या दिवशी तिथं मुक्काम केला

0: केली होती या अष्टविनायक यात्रेची?
1: अष्टविनायक यात्रेची तयारी करताना आधी तर प्रथमतः आम्ही मनात घेतलं की आपल्याला हे अष्टविनायक सायकलवारी करायची आहे, तर त्याच्या आधी आम्ही वेगवेगळ्या राईड्स करत होतो सायकलच्या. तर त्या राईड्स करता करता की आपण अष्टविनायक पण करूया. शिवनेरी करतोय, रायगड करतोय, तुळजापूर करतोय, काही ऑल इंडियाच्या पण राईड्स करतोय, तर अष्टविनायक आपण करूया. आणि मग आमची ती तयारी सुरू झाली. साधारण 3 दिवस आधी फक्त ठरवलं की 9 तारखेला आपण अष्टविनायकला निघूया.
0: अरे गणपतीच्या अगोदर?
1: हा, गणपतीच्या अगोदर. आणि मग तयारी असं विशेष रेग्युलर असतेच आमचे बाकीचं. तर त्यावेळेस 5 दिवस जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सामान घ्यायचंय, काही जर्सी घ्यायचं समजा, बरोबर हायड्रेशन घ्यायचं. तर त्याच्याकरता आम्ही एक कॅरियर मागवलं सायकलला, आणि त्याचबरोबर त्या कॅरियरला एक बॅग पण मागवली की पाठीवर ओझं नको म्हणून. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही 9 तारखेला निघालो. पण निघताना मग आम्ही सेफ्टी म्हणून आमचे हेल्मेट किंवा फ्रंट लाईट, बॅक लाईट हे मात्र बरोबर सगळं घेतलं. आणि सगळं तयारी झाली की नाही हे आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या तिघांचीच मीटिंग घेतली. प्रत्येकाला विचारलं एवढी तयारी झाली का, तर सगळ्यांनी जेव्हा हो म्हटलं तेव्हा सकाळी 9 तारखेला सकाळी आम्ही 5:30 वाजता निघालो.
0: मुक्कामाची हे ठेवली होती का तुम्ही? तुमची
1: मुक्कामाचं असं साधारण ठरवलं होतं की टेंटेटिव्ह 150 किलोमीटर झालं की आपण मुक्काम करायचा. तर संध्याकाळी साधारण अंधार पडायच्या आधी आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठायचं. तर साधारण त्याप्रमाणे आम्ही पहिला मुक्काम मोरगावला केला, तिथं संध्याकाळ झाली आणि मुक्काम केला. असं प्रत्येक वेळेला मुक्कामाच्या ठिकाणाच्या वेळेस म्हणजे संध्याकाळ झाली की मुक्काम करायचा हे आमचं ठरलेलं होतं.
0: मग कुठं मुक्कामाचं ठिकाण असं कुठलं ठेवलं होतं का, काय स्थळ असतं?
1: नाही, स्थळ वगैरे असं काही डिसाईड नव्हतं केलेलं. जे मिळेल ते, म्हणजे कुठल्याही कंडिशनला जसं असेल तसं मुक्काम करून घ्यायचं. असं काय डेस्टिनेशनला बुकिंग केलंय वगैरे असं काही नव्हतं आमचं.
0: बरं, सत्यनारायण सर तुम्ही सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काय इथल्या अडचणी आल्या का अष्टविनायक यात्रेमध्ये? त्याचबरोबर तुमचा सरावाची काय पद्धत होती ते सांगा ना.
2: अडचणी म्हटल्या तर अडचणी येतच असतात. कोणतीही राईड करताना अडचणी येणार, कोणाची तरी पंक्चर होणार, त्यासाठी सोबत पंक्चर किट घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एक टायर ट्यूब ठेवणं अपेक्षित आहे. मग ह्या वस्तू आम्ही पहिलेच ठेवलेल्या होत्या सोबत. मग तरी चेक करून घेतले, टायर ट्यूब, सायकलची दुरुस्ती करणं महत्वाचं म्हणजे सायकल. सायकलवर जायचं म्हणल्यावर सायकल कडे पाहणं अपेक्षित आहे. मग आम्ही सर्व्हिसिंग, सायकलची सर्व्हिसिंग करून घेतली आणि कॅरेज बसून घेतला, बॅगा लावून घेतल्या आणि आम्ही निघालो. आता निघताना अडचणी म्हणजे आम्ही साधारण मोरगावला जाणार होतो. मोरगाव सिद्धतेक आणि मोरगाव हे अंतर 160 किलोमीटर होत. मग त्या दिवशी एकदम एवढं चालवायला लागलं ना, दिवसभरात क्रॅम्प येणार, काही गोष्टी होणारच. मग त्यासाठी आम्ही पोटेशन म्हणून इरेटिकर पावडर घेतल्या होत्या आणि ट्यूब घेतल्या होत्या, काजू बदाम सोबत ठेवले होते. म्हणजे ताण भूक लागत असते म्हणून आम्ही घेऊन ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर क्रॅम्प आल्या तर आम्ही साखर, मीठ आणि लिंबू ठेवलं होतं सोबत. त्याचा पण आम्हाला उपयोग झाला. आणि राईड काढताना आणि घाट चढताना अडचणी येत असतात, क्रॅम्प येतो, हे होतं. मग आम्ही
0: आम्हाला कसं फेस केलं ते
2: धुकं? म्हणजे आम्ही माळशेज घाट चढतानाच आम्हाला हाईट वर गेलो की आम्हाला काही दिसत नव्हतं. मग आमच्याकडे लाईटी होत्या, लाईटी लावल्यामुळे आम्हाला समोरची गाडी निदान दिसायची. म्हणजे समोरून गाडी ती ही दिसत
0: नव्हती. माळशेजला
2: आम्ही तेव्हा साधारण 5-6
0: हो
2: संध्याकाळ 5-6 होतो. 6 आम्ही खाली आलो. मग 6:30 झाले होते. मग तिथंच मुक्काम करायचा मढ मध्ये. तिथंच मुक्काम करायचा निर्णय घेतला कारण त्याच्या पुढे आणखीन एक घाट होता, गणेश खिंड. त्यामुळे आम्ही म्हणलं गणेश खिंड केली की रेनाडीला पोहोचणार होतो. त्यामुळे आम्ही म्हटलं गणेश खिंड सकाळी करू.
0: अरे वा,
2: हा मग मुक्काम केला आणि सकाळी आम्ही गणेश खिंड करू.
3: सराव केला, त्याचा सराव केला म्हणजे 30-40 किलोमीटर रोज आम्ही ठरवलं होतं की एवढा लांब जायचंय. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या रोडला आपल्या

0: आपल्या पद्धतीने सराव करीत रा
1: बर
0: कसं
1: म्हणजे रोज तुमचं 30-40 किलोमीटर रेग्युलर सायकलिंग असतं, तुम्हाला 150-150 दरम्यान तुमचं टार्गेट होतं ना ते तुम्ही साध्य केलं बा?
0: येस साध्य केलं आणि त्याच हिशोबाने प्रॅक्टिस चालू होती की मसल्स पण आपल्याला ते स्ट्रेंथ भेटली पाहिजे आणि इंड्युरन्स भेटला पाहिजे आपल्याला, त्या हिशोबाने तिघांचेही सराव आपल्या आपल्या रोडला चालू होते. शनिवारी रविवारी आम्ही मोठी राईड करायचो 100-150 टायमाच्या प्रमाणे आम्ही, आणि त्यामुळे हे एवढा मोठा आम्हाला असं त्याच्यात आम्हाला सक्सेस भेटली. 707 किलोमीटर गाठ आहे,
1: 707 किलोमीटर 4 दिवसात तुम्ही पूर्ण केली
0: आणि गणपती बाप्पांनी कुठेही विघ्न येऊ नाही दिलं.
1: तुम्ची पंक्चर वगैरे काय झाली का गाडी?
0: संघ पंक्चर किट होतं सगळं होतं, साधा आम्हाला पंप काढायची गरज नाही
2: पडली.
0: गणपती बाप्पांनी एवढं म्हणजे हे केलं आम्हाला,
2: सरांनी सोबत तर पंप घेऊन ठेवला होता.
1: बर,
2: त्यामुळे
1: काय अडचण आली की लगेच हवा भरायची,
2: हवा कमी झाली की हवा
1: भरायची, अडचण आली. म्हणजे फार भाग्यवान आहात तुम्ही.
0: आमची काल नगर मध्ये पंक्चर झाली.
1: अरे बाबा,
0: सकाळी 50 किलोमीटरच्या राईडला पंक्चर झाली.
1: बर,
0: 25 किलोमीटर आम्हाला पायपाय जावं लागलं.
1: 707 किलोमीटरला
0: एकही
1: नाही झाली. वा,
0: म्हणजे साध असं वाटलं नाही की.
1: आणि तुम्ही बरोबर असायचे का तिघ जण? काय कसं म्हणजे
0: आम्ही ठरवलं होतं सर की आमची फ्रिक्वेन्सी आम्ही मॅच करायची स्पीडची.
1: बर,
0: ना कोणी जास्त फास्ट ना जास्त कोणी कमी, एका लाईन मध्ये चालायचं पाठोपाठ. म्हणजे येणाऱ्या गाड्यांना पण दिसायचं ज्या सायक्लिस्ट जाऊ राहिलेत, प्रत्येकाला बॅकलाईट होती दिसायला, आणि आम्ही व्हिजिबल जर्सी घातली होती फ्लोरेसंट कलरची, तर दिसायला व्हिजिबल होतं की यार नाही तिघ. आणि कसं असतं, एका मागे एक चालले तर आम्हाला फायदा झाला की समोर खड्डा आला काही आलं प्रिकॉशन्स आलं तर आम्ही मागे सांगायचो अरे पुढे खड्डा आहे बरं का, पुढे स्पीड ब्रेकर आहे बरं का.
1: आणि
0: मध्ये मध्ये आम्ही अगर असा घाट रस्ता लागला तर आम्ही मध्ये एकमेकाला हाका मारायचो, गायकर सर आहेत का? गायकर सर म्हणजे हाय आहे, आम्ही म्हणायचं सत्तू आहे का? मग म्हणायचं अरे आहे आम्ही. मग ते एक एन्जॉय करत चाललो आम्ही. फ्रिक्वेन्सी मॅच होती आमची, पाठोपाठ होतो लागोला, आणि एक आय साईट मध्ये होतो म्हणजे हार्डली आपण असं हाका पण मारली
1: अरे ऐकू जाईल
0: त्या स्वरूपात आम्ही फ्रिक्वेन्सी मॅच करून स्पीड तेवढी लिमिट ठेवली होती.
1: बर, बाळासाहेब सर तुम्ही सांगा की तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या राईड केलेल्या आहेत?
3: ह्याच्या अगोदर मी तसं खूप वर्षापासून ह्या सायकलच्या राईड करत असतो. सगळ्यात लांबची राईड सुरुवातीला जी केली ती स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये जे आहे सरदार वल्लभभाई पटेल, त्या तिथल्या स्टॅच्यूला आम्ही व्हिजिट केली. मोठा ग्रुप होता तेव्हा, जवळ 56-60 लोक होते तेव्हा. तर ते 550 किलोमीटर
1: बरोबर होतात काय?
3: आम्ही सगळे नाही, आम्ही सगळेच बरोबर होतो, पण तेव्हा 60 लोक होते.
1: बरोबर, नगरचे
3: नगरचे. तेव्हा आपल्याला कळलं की आपण 3 दिवसात 550 किलोमीटर करतो तर आपण हे 700-800 किलोमीटर करायला काहीच हरकत नाही. तर ते त्याच्यानंतर मग आम्ही रायगडच्या राईड केल्या, शिवनेरीच्या राईड केल्या, तुळजापूर केलं, पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर अशी पण सोलो राईड केल्या, अशा वेगवेगळ्या राईड केल्या मोठ्या मोठ्या. त्याच्या दरम्यान आम्ही काही पुणे कोल्हापूर लोणावळा पुणे असं ते ऑल इंडिया लेवलचे जे BRM असतात त्या राईड केल्या, किंवा पुणे तुळजापूर पुणे असे ते 600 किलोमीटरची राईड केली. इकडे अहिल्यानगर औरंगाबाद मांजरसुंबा पुन्हा औरंगाबाद आणि पुन्हा अहिल्यानगर असं हे 400 किलोमीटरचं राईड केलं. म्हणजे काही राईड ओव्हरनाईट पण केलेले आम्ही, तर मोठे मोठे राईड केलेले आम्ही, आणि त्याच्यावरून आमचा कॉन्फिडन्स वाढला की आपण 5 दिवसाची कंटिन्युअस राईड करू शकतो.
1: किती वर्षापासून तुम्ही याच्यात सायकल?
3: ह्याला एक साधारण 20-25 वर्ष झाले.
1: अरे बापरे, बर बर. रोज 40-30 किलोमीटर सराव व्हायचे?
3: सराव आहे.
1: बर बर.
3: आता सुरुवातीला खर तर सायकल नव्हती, मग सायकल कशी मिळवता येईल आपल्याला हा मोठा ध्यास होता. म्हणजे गाडीचं काय एवढं अट्रॅक्शन नव्हतं, पण सायकलचं फार अट्रॅक्शन होतं. म्हणजे सगळं एज्युकेशन झाल्यानंतर जेव्हा नोकरी लागलो आणि पहिलं पेमेंट झालं तेव्हा मी पहिली सायकल घेतली. ते उद्दिष्ट होतं माझं की सायकल आपली एक स्वतःची असावी, आणि तेव्हापासून मी सायकलिंग करतो. साधारण 1991 पासून मी ह्या सायकलिंग मध्ये आहे, पण तेव्हा छोट्या मोठ्या राईड करायचं. राईड त्याला म्हणतात असं माहितच नव्हतं, फक्त सायकल करायचं आपलं. सायकल कधी कॉलेजला जायचं घरी जायचं असं,
0: हॅपी रायडर म्हणून आपण राईड करायचो.
3: नंतर नंतर मात्र त्या मोठ्या राईड्स करायला लागलो.
1: सत्यनारायण सर तुम्ही सांगा, तुम्ही किती राईड केलेल्या आहेत आतापर्यंत, आणि तुमच्या तिघांचं मिळून किती राईड होती ही?
4: साधारण आमच्या या राईड 10-15 झालेल्या आहे सोबत
1: सोबत.
4: मोठ्या म्हणजे आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्यानुसार पण 100 किलोमीटर आम्ही साधारण कट करत असतो.
1: अरे बापरे,
2: शनिवार रविवार आम्ही 100 करायचंच या उद्देशाने.
1: शनिवार रविवारी तुमची 100 किलोमीटर पक्की असते. हा आणि इतर वेळेला तुम्ही 30-40 किलोमीटर असं तुमचं कॉम्बिनेशन आहे. आणि
2: साधारण मी तर सुरुवातीला साध्या सायकलवरच करत होतो.
1: मी आता कुठल्या सायकल आहेत तुमच्याकडे?
2: मी आता मी 2 वर्ष झाले रोड बाईक वापरतो.
3: आम्ही सगळ्यांनी रोड बाईक घेतली.
1: हो ते कधी
0: 2 वर्ष
1: फरक आहे का त्या तुमच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये?
3: त्याच्यामध्ये 3 टाईपचं सायकल आहे. एक ऑफ रोडला जी एक असते, नंतर हायब्रिड एक सायकल आहे आणि रोड बाईक आहे. म्हणजे माउंटेन बाईक, हायब्रिड बाईक आणि रोड बाईक. तर आमच्याकडे आता सध्या हायब्रिड आणि रोड बाईक अशा सायकली आहेत. पूर्वी मात्र एकदम साध्याच सायकली होती आपल्या. आता ह्या गिअरच्या सायकली आहेत. तर गिअरच्या सायकलनं तसा फार फरक पडतो. हायब्रिड सायकल ही ऑफ रोडला चालते आणि प्लेन रोडला पण चालते. तसं रोड बाईक मात्र त्याला शक्यतो प्लेन रोड असतो. कारण ती रोड बाईक मात्र हे असं खडबडीत जागेवर चालत नाही.
1: चालत नाही
3: म्हणजे चालते पण ती सूट होत नाही.
1: मग तुम्ही कुठली वापरता साधारणतः?
3: आता मी ह्याला अष्टविनायकला हायब्रिड सायकल वापरली.
1: तिघांनी तीच वापरली?
0: मी हायब्रिड होती.
2: माझी रोड बाईक होती.
1: तुमची रोड
3: बाईक? पण जेव्हा एक टाइम बाउंड मध्ये काही राईड करायचे असतात ना, त्याला मात्र रोड बाईक असतात. म्हणजे वेळेत पूर्ण करायचे असतात ना राईड, त्याला मात्र रोड बाईक चांगले असतात.
1: मग काय फरक असतो तरी?
3: फरक असा की रोड बाईक न स्पीड वाढतो, नंतर तुमचा जो हेडविंड असतं म्हणजे समोरून वारा येणारा वारा आहे तो कट होतो रोड बाईक मध्ये. तसं हायब्रिड मध्ये तो तेवढा कट होत नाही. कारण रोड बाईकला ड्रॉप हँडल असतो आणि ड्रॉप हँडल असल्यामुळे एरोडायनामिक म्हणजे बॉडी एरोडायनामिक होते आणि त्यामुळे त्याचं स्पीड वाढतं. आणि रोड बाईकचे टायर हे मात्र 725 म्हणजे छोटे टायर असतात. त्यामुळं रोडवर चालताना रोलिंग जास्त होत.
1: मग जास्ती करून रायडर्स कुठले वापरतात त्यातल्या त्यात?
3: मॅक्झिमम रोड बाईक वापरतात. आणि आता ही हायब्रिड म्हटलं ना, ही साधारण सिटी बाईकच आहे. पण तुम्हाला जेव्हा निवांत जायचे आणि खूप दिवस जायचे, मग त्यावेळेस हायब्रिड बाईक केव्हाही चांगली
1: राहते.
3: म्हणजे हा आमचा अनुभव.
1: तुमच्या किमती कशा असतात त्याच्या साधारणतः?
3: सायकल
0: घेताल तशी घेताल तशी
1: म्हणजे भारतीय बनावटीची पण आहे ना?
3: हो, भारतीय बनावटीची आहे.
1: बरं, आणि फॉरेनची पण?
0: फॉरेनची पण. पॉलिगॉन जसे आता मोठे मोठे ब्रँड्स आहेत, पॉलिगॉन, जायंट, ट्रॅक, स्कॉट, इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत.
1: जशा किमती तुम्ही घेताल तसं
0: तुम्हाला फीचर्स काय पाहिजे त्या फीचर्स वरती डिपेंड आहे. गिअर सेट जिथे तुम्हाला टीएग्रा पाहिजे, अल्टीग्रा पाहिजे, मग ते 2x9
3: गिअरची सायकल साधारण 10-11 हजारापासून तर ते साधारण 12 लाखापर्यंत.
1: बापरे
3: अशा सायकली आहेत त्या.
1: ती व्यायामासाठी योग्य कुठली असते त्यातलं?
3: हायब्रिड बाईक घेतली केव्हा चांगली
1: म्हणजे व्यायामासाठी एकदम योग्य?
0: हो, नॉर्मल गिअर.
1: बरं,
0: हायब्रिड बाईक घेतली कधी पण चांगलं.
1: हो ना,
0: एवढंच आम्ही असे म्हणजे जे सायकलिंग आम्ही केलेले आता आम्ही म्हणजे भरपूर इव्हेंट्स असे की आम्ही ते सायकलिंगनी साजरे केलेले आहेत. जसं नवीन वर्ष आलं तर नवीन वर्ष 1 तारखेला आम्ही हमकास 50-100 सायकलिंग करणार. म्हणजे वर्षभर तो पायंडा चालू राहणार. गुढीपाडवा आला, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही एक मोठी राईड करणार. दिवाळी आली तर आम्ही एक असं एक
1: दिवस असतो आणि
0: आम्ही एक छंद जोपासला की असं तुम्ही सायकलिंग हा छंद सांगा पण तुम्ही एक तुमचा फेस्टिव्ह सीझन
1: आनंद मिळवायचा.
0: आजच गोष्ट आहे, आज माझ्या भाचीचा बर्थडे आहे, उद्या माझ्या कन्याचा बर्थडे
1: आहे.
0: त्यांना आज जी राईड केली 50+ मी त्यांना स्टेटसवर ठेवलं की आजची राईड डेडिकेटेड टू माय भांजी. आमचा मित्र आहे, त्यांचा बर्थडे आहे, अजून एक आमचा छोटा भाऊ, त्यांचा बर्थडे. ही आजची राईड त्यांच्यासाठी डेडिकेट केली.
1: म्हणजे आज कुठे गेला होता?
0: आज आम्ही मी आज बायपासला गेलो, रुई 36 पर्यंत केलं. 52-53 किलोमीटर राईड झाली.
1: तुम्ही तिघ बरोबरच होतात?
3: नाही,
0: आज हे सर स्विमिंगला होते, सत्यनारायणनी त्यांच्या रोडला आपली राईड केली.
1: म्हणजे
0: आम्ही आता मध्ये हिंदी चादर होती, हिंदी चादरला आम्ही राईड केली. आंबेडकर जयंती होती, आंबेडकर जयंतीला आम्ही राईड केली. आता इंडिपेंडन्स डे होता तर त्या दिवशी आम्ही त्यावेळेस राईड केली.
1: 15 ऑगस्ट.
3: म्हणजे त्या राईड मोठ्या राईड
0: केल्या.
1: असं तुम्ही एक हे ठेवता?
0: हा, म्हणजे असं आता किती होता 15 ऑगस्ट आपला
2: 80
0: तर आम्ही 80 किलोमीटर त्या दिवशी राईड केली.
1: अरे,
0: म्हणजे एक थोडं सिम्बॉल पण होतं आम्हाला पण जरा बरं वाटतं.
1: तिघ बरोबरच
0: असतो आमचे फेलो रायडर अजून असं डॉक्टर धनंजय राजगुडे ते पण आमच्या संघ असतात प्रत्येक राईडला, म्हणजे बऱ्यापैकी राईडला ते संघ असतात. शिवाजी आबाळे सर आहेत ते असतात आमच्या संघ, म्हणजे असे भरपूर फेलो रायडर्स आहेत.
1: अरे वा, म्हणजे तुमच्या सपोर्टला असतात तुम्ही तिघा आणि अजून तुमचे
0: अजून 5-6 जण असतात.
1: बर बर.
0: नितीन पाठक सर आहेत, उमेश कोठाडे सर आहेत, तसे फेलो रायडर्स भरपूर आहेत. पण हे जे 5-6 लोक आहेत ते नगर अहिल्यानगर मध्ये न चुकता करतात.
1: सत्यनारायण सर, तुम्ही सुरुवात कशी केली, म्हणजे तुम्हाला आवड कशी निर्माण झाली याची?
4: 2023 मध्ये सायकोथॉन केली साध्या सायकलवर 20 किलोमीटर. तर मी रोज साधी सायकल वापरतो, ऑफिसला पण वापरतो.
1: म्हणजे तुम्ही रेग्युलर सायकल
4: वापरता?
1: घरगुती कामासाठी म्हणजे तुम्ही बाईक वगैरे वापरत?
4: नाही नाही.
1: अरे बापरे.
4: नाही, मी कुठेही जायचं तर सायकल रोडच जाणार.
1: अरे वा.
4: हो, नगर मध्ये कॉलेज पासून ते आतापर्यंत मी साधी सायकल वापरली.
1: अरे वा.
4: जॉबला पण साध्या सायकल ने जायचं,
1: घरून सायकलवरच जायचं. म्हणजे तुमचं सायकलवरच सगळं हे आहे. वा.
4: आणि साध्या सायकलवरून मी तर 200 किलोमीटर, 300-400 किलोमीटर या बीआरएम पण केलेले.
1: हो का?
4: हो.
1: अरे बापरे.
4: त्यामुळे साधी सायकल, खूप जण वाटत साधी सायकलने त्रास होतो, हे होत, तसं काही नाही. प्रॅक्टिसने सगळं करू शकतो आपण.
1: बरं. बाळासाहेब सर, तुम्ही कस काय सुरुवात केली तुम्ही अशी?
3: मी तसं कॉलेजलाच सायकलवर जात होतो सुरुवातीला.
1: तुम्ही नगर कॉलेजला आहात?
3: मी नगर कॉलेजला.
1: बर बर. तुम्ही
3: कॉलेजला 1991 पासून 2024 2024 पर्यंत मी तिथे नोकरीत होतो आणि उपप्राचार्य म्हणून रिटायर झालो.
1: बॉटनी विषय,
3: बॉटनी विषयात मी विभाग प्रमुख होतो.
1: अरे वा.
3: साधारण मी कॉलेजात जरी होतो तेव्हा वेळात वेळ काढून, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सायकल वापरायचं.
1: अरे वा.
3: नंतर नंतर सायकल मी कॉलेजला नेत नव्हतो, नंतर मात्र फक्त गाडीवर जायचं. पण सायकल मात्र मी केळगाव पासून सोलापूर रोड म्हणा किंवा कल्याण रोड म्हणा तिकडे मी राईड करायचं.
1: बर बर.
3: तर तेव्हाही असंच मी एक 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, मग नंतर नंतर 50 किलोमीटर करायला लागलो. आणि मग जेव्हा सायक्लोथॉन चालू झालं अहमदनगर मध्ये तेव्हा मात्र 100 किलोमीटर मी सुरुवात केली. सायक्लोथॉन मध्ये 100 किलोमीटर करायचं. नंतर नंतर मग मी ते पुन्हा कमी केलं, 50 किलोमीटर आलो रेग्युलर. मग मात्र 40 किलोमीटर, 50 किलोमीटर ह्या रेग्युलर राईड करायला लागलो, म्हणजे दररोजच्या.
1: बर बर. शरद सर, तुम्ही कस काय सुरुवात केली?
0: मी ऍक्च्युली पॅन्डेमिकच्या आधी चालू केली. कोरोना पॅन्डेमिकच्या आधी मी म्हणल्यावर काहीतरी एक्सरसाइज वर्कआउट, त्यावेळेस थोडस म्हणजे जमावबंदीचंही होतं, जिम्स वगैरे जायला थोडं हे व्हायला लागलं. मी म्हणलं काहीतरी वर्कआउट पाहिजे,
1: म्हणजे व्यायामाच्या दृष्टीने तुम्ही सायकल
0: चालू केली. आणि एक छंद म्हणून मी म्हणल्यावर सायकलिंगची आवड होती आणि मग पॅन्डेमिकच्या आधी चालू केली. आमचे सोलापूर रोडला वगैरे चांदबीबी महालाकर वगैरे चालू केलं. मी म्हणलो याच्यात हेल्थ पण चांगली राहते, स्वास्थ्य पण चांगलं राहते आणि आपला एक छंद पण जोपासतात. मग छंद म्हणून आम्ही ते सायकलिंग चालू केली आणि त्यानंतर मग सायक्लोथॉन्स वगैरे आले. मग सायक्लोथॉन मुळे ते बूस्ट भेटायला लागलं आम्हाला, म्हणजे वर्षातून एकदा मग त्या सायक्लोथॉनच्या हिशोबाने आमची प्रॅक्टिस व्हायला लागली. मग त्याच्यानंतर सायकल्स अपग्रेड केल्या, मग तो आवड वाढत गेली. आज असं आहे की आज एखाद दिवशी सायकल मिस झाली तर तो दिवस चुकल्या चुकल्या सारखा म्हणतो, म्हणजे काहीतरी असं वाटतं की आपलं काहीतरी आज विसरलो आपण. मोठी गोष्ट.
1: तुमचा बिझनेस आहे ना कसला?
0: माझा बिझनेस आहे आणि रिअल इस्टेट आहे.
1: हो का? बर बर. मला असं सांगा की तुम्ही एकमेक एकत्र कसे आलात?
3: सायकलिंगमुळे.
1: कसं काय घडलं म्हणजे?
3: असं म्हणजे की
1: कारण तुम्ही तर वेगवेगळे इंडिपेंडंट रायडिंग करत असाल, परंतु अशी एकत्र येण्याची कशी संधी मिळाली?
3: इंडिपेंडंट राईड करता करता काय झालं की सोलापूर रोडला एकदा असंच भेटी झाल्या. जो सायकलिस्ट आहे त्याला त्याची चौकशी आम्ही करतच असतो.
0: नवीन दिसतात, नवीन आलेले,
3: नवीन कोणी दिसला की त्यांची चौकशी करतो आणि चौकशी झाली की आम्ही ओळख वाढून घेतो. मग नंतर रेग्युलर भेटीगाठी होतात,
0: भेटीगाठी होतात. मग फ्रिक्वेन्सी मॅच झाली, मग असंच प्लॅनिंग जायचं घ्या बरं इकडे.
1: अरे
0: ते
1: गेट आणि तुम्ही शनिवार रविवार एकत्र येतात?
0: एकत्र येतो. त्या दिवशी आमची कॉफी वगैरे होती.
1: बर.
0: म्हणजे आमचे प्रत्येक रोडचे ठरलेले ठिकाण आहेत आमचे,
1: ठरलेलं
0: इथं कॉफी आपण घ्यायची. म्हणजे आम्ही कुठं मिसप्लेस झालो मागे पुढे असलो तरी त्या ठिकाणी
1: 4-5 वर्ष झाली एकत्र आलात तुम्ही.
0: येस येस. सायकलिंग मुळे 2019 पासून 2020 पासून.
1: अरे
4: आमच्या सोबत 18 वयापासून ते 70 वयापर्यंतचे पण रायडर असतात.
1: बर बर. कोण कोण आहेत काय सांगता?
3: आता माझ्या बरोबर पूर्वी केळगावचे सगळे डॉक्टर्स होते.
1: बर.
3: रेग्युलरली आम्ही कल्याण रोडला प्रॅक्टिस करायचे. मध्ये मांडोळी डॉक्टर असतील किंवा चोबे डॉक्टर असतील किंवा थोरा डॉक्टर असतील, हे आम्ही तिकडे राईड करायचं. आणि दोन डॉक्टर म्हणजे थोरा डॉक्टर बरोबर आम्ही बीआरएम केल्या. म्हणजे पुणे कोल्हापूर पुना तिकडे एक ग्रुप आहे. औरंगाबाद रोडला गेलं की वेगळा ग्रुप भेटतो, तिकडे मित्र होतात. सोलापूर रोडला गेलं की सोलापूरला सोलापूरकडचे वेगळे भेटतात. त्यामुळे असं वेगळ्या ग्रुपला आम्ही जॉईन करतो आणि मग सगळ्यांच्या ओळखी होतात, एकमेकांच्या सहवासाने सायकलिंग पण होते आणि प्रत्येकाला एक इन्स्पिरेशन मिळतं.
1: बरोबर.
0: कधी असे आमच्या संघ आता जसं 60+ असतात, आता गायकर सरच 60+ आहे, आम्हाला एक मोठे इन्स्पिरेशन भेटत ना यार, ह्या वयात एवढे म्हणजे
1: बरोबर
0: सुंदर करतात.
1: किती ज्येष्ठ आहेत अजून तुमच्या बरोबर असे किती जण?
0: ज्येष्ठ
1: आहेत आमच्या संघ. हो का?
3: 63. मी काही सायकल रायडर्स बघितले की त्यांचं वय 80
0: आता लेटेस्ट आम्हाला म्हणजे कळलं. 80
1: आहेत
0: पुणेचे सायकलिस्ट आहेत. ऍडव्होकेट मुकेश केंगानी.
1: बर बर बर. 80 वर्षाचे ते रेग्युलर रायडिंग करतात.
3: रेग्युलर रायडिंग.
1: अरे वा वा वा. आणि तुम्ही नगरच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत सर. बघ तुम्ही,
3: मी एकटाच नाही असं की माझ्यापेक्षाही काही ज्येष्ठ आहेत की जे रेग्युलर सायकलिंग करतात.
1: हो का?
3: आता कोठडिया म्हणून आपले इंडस्ट्रियलिस्ट आहेत, तर वय वर्ष साधारण 65-66 असेल त्यांचं. तर ते एव्हरीडे म्हणजे दररोज अगदी 42-50 एवढे किलोमीटर ते करणार म्हणजे करणार. 365 डेज मध्ये चुकून एखाद दुसरा खाडा होतो, बाकी ते दररोज रायडिंग करतात.
4: त्यांचं साधारण 50,000 वर झालेले.
1: 50,000 राईड. तुमची ही सर्वात मोठी 707 किलोमीटर ही पहिलीच होती का? याच्या अगोदर
4: याच्या अगोदर 600
0: सगळ्यात मोठी राईड होती.
1: बरोबर. 600 कुठली होती म्हणले?
3: 600 हे BRM होत्या.
1: बर.
3: म्हणजे पुणे तुळजापूर पुणे.
1: बर.
3: पुणे कोल्हापूर लोणावळा पुणे.
1: हा
3: हा. ह्या 600 किलोमीटरच्या होत्या. आणि गुजरातची 550 किलोमीटरची होती.
1: आणि अक्कलकोट केली ना तुम्ही काहीतरी?
4: 600 होती.
1: तुम्ही पंढरपूर नगर पंढरपूर किती वेळा केलेली
0: आहे? आमचं आता 8 वर्ष होते.
1: बर बर बर. आणि तुमचं विशेष म्हणजे तुम्ही नगरहून पंढरपूरला, पंढरपूरहून परत
4: सायकल
1: हे तुमचं वैशिष्ट्य.
0: सपोर्ट व्हेकल वगैरे काहीच नसतं. मग ते
1: जाणं येणं तुम्ही सायकलीवरच
4: करता?
0: वन डे स्टेचं जे सामान असतं ते आमच्या सायकलीवरच असतं. म्हणजे सपोर्ट वगैरे बॅकअप व्हेकल वगैरे काही नसतं. बाकी म्हणजे जे बाकी पंढरपूर राईड्स असतात ते विथ सपोर्ट व्हेकल्स असतात. आम्ही जातो पण सायकलून येतो पण सायकल.
1: अरे वा.
0: ते आम्हाला थोडस एक वेगळा आनंद येतो म्हणजे.
1: सायक्लोथॉनमुळे जरा एकत्रितपणा आल्यासारखं वाटतं.
3: अगदी अगदी. सायक्लोथॉनमुळे
1: सगळे एकमेकाला जोडले गेले.
3: जोडले
1: त्याच्यामुळे आणि एकमेकांच्या ओळखी झाल्या.
3: नगरचे सगळे सायक्लिस्ट एकमेकाला जोडले ते सायक्लोथॉन.
1: सायक्लोथॉन
3: त्यांनी फिरोदिया साहेबांनी जे चालू केलं सायक्लोथॉन ते अगदी म्हणजे
0: एकदम बडी आहे. गौरव फिरोदिया सरांना त्या गोष्टी
1: वर्षापासून सुरू झालंय त्यांचं.
0: 2018 पहिलं हे होतं, पहिलं इव्हेंट होता 2018.
1: येस. त्याच्यामुळे जोडले गेले आणि एकमेकांची ओळखी झाल्या.
0: ओळखी झाल्या.
3: नुसतं नगरचंच नाही तर
0: आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील.
3: महाराष्ट्र
0: म्हणलं तरी चालेल ना आता.
1: अरे
0: आता महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल.
3: इकडे नगरचं
0: सायक्लोथॉन म्हणलं की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी झालेली आणि त्यांना म्हणजे अरेंजमेंट म्हणा बाकी सगळं इतकं अप्रतिम असतं. इव्हन म्हणजे नंबर वन असतं सगळं म्हणजे अरेंजमेंट पासून तर शेवटच्या ऍक्टिव्हिटी डे पर्यंत म्हणजे एकदम बढिया माहोल.
3: त्यामुळं फिरोदिया साहेबांना आम्ही त्यांचं धन्यवाद.
0: धन्यवाद खरंच म्हणजे आम्ही पूर्ण अहमदनगर सायकलिंग टीमचा आणि गौरव फिरोदिया सरांचा आम्ही धन्यवाद.
4: त्यांचं सायकल थॉन बरोबर हिस्टोरिक रन
1: चांगलं. तुम्ही मॅरेथॉन केलेत ना?
4: हो. मी पहिले साधारण 4 किलोमीटर ते 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन केलेले.
1: फुल मॅरेथॉन केलेले. किती केलेत?
4: फुल 1 केलेली आहे.
1: बर.
4: हाफ 3-4 केले.
1: फुल मॅरेथॉन कुठे केली?
4: आपली हिस्टोरिक रन.
1: हिस्टोरिक यावर्षी केली का?
4: नाही, मागच्या वर्षी केली.
1: बर बर बर. यावर्षी
4: तेव्हा मी रायगड करून दुसऱ्या दिवशी हिस्टोरिक रन
1: सायकलिंग करून आले होते. आणि दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन.
4: 42 किलोमीटर केली.
1: किती वेळ लावला?
4: साधारण मला 7 तास लागले.
1: 7 तास लागले. अरे वा. मग तुम्ही ती प्रॅक्टिस कशी करता? सायकलिंगचं आणि मॅरेथॉनचं हे कसं बॅलन्स?
4: सायकलिंग 3 दिवस करायचे, 3 दिवस रन वाड्यापाक मध्ये. म्हणजे सायकल करायची 27 किलोमीटर आणि त्याच्यानंतर 10 राऊंड वाड्यापाकला करायचे. माझं 5 किलोमीटर होत.
1: बर बर बर.
4: रनचा.
1: तुम्ही सर अजून काही ऍक्टिव्हिटी? बाळासाहेब सर
3: बाकीच्या ऍक्टिव्हिटी माझ्या चालूच असतात. स्विमिंग असतं मला, म्हणजे आवड आहे मला स्विमिंगची. स्विमिंग करतो आणि महिन्यातून एखाद दुसरा ट्रेक पण करतो.
1: अरे
3: जवळपासचे किल्ले जे आहेत गड किल्ले तर ते गड किल्ले करतो.
1: अरे वा.
3: आता नुकतंच मी नाणेघाट केला, नाणेघाटचा ट्रेक केला. काल मी चांदबिबीच ट्रेक केला.
1: अरे
3: नंतर मी कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड हे गड मी वर्षातून एकदा करतोच. म्हणजे सह्याद्री घाटातले जे काही किल्ले आहेत ते ऑलमोस्ट माझे सगळे गड किल्ले हे ट्रेकिंग करून झालेले आणि नेहमी करतो मी. ट्रेकिंगचे वेगळे ग्रुप असतात.
1: बर बर बर.
3: तर त्यांच्या त्या ग्रुप बरोबर जात असतो मी.
1: शरद सर तुमचं काय कुठल्या ऍक्टिव्हिटीज?
0: सायकलिंग आहेच आपली आणि बाकी मग ट्रेकिंग असते.
1: बर.
0: आठवड्यातून एक दोन वेळा मग इव्हिनिंगला रनिंग असते.
1: अरे बाबरे. बर. तुम्ही मॅरेथॉन वगैरे केली?
0: मॅरेथॉन वगैरे
1: नाही, रनिंग करतात.
0: 10K पर्यंत करतो. 10 किलोमीटर मी 10 ते 12 वेळा रनिंग केलेली.
1: अरे
0: मॅरेथॉन मध्ये असतो पण 10 किलोमीटर पर्यंत. आणि मग बाकी जिम असते.
1: बर.
0: जिमला पण वर्कआउट असतं आणि कधीतरी स्विमिंगला जातो.
1: बर.
0: येस.
1: हा. अरे
0: काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची.
1: म्हणजे फिजिकली तुम्ही फिटनेस कडे लक्ष देत आहात जास्तीत जास्त.
0: बरोबर बरोबर.
1: आणि तुम्हाला सायकलिंग मुळे आणि एकूण ऍक्टिव्हिटीज मुळे काय साध्य झालं सर? तुम्हाला काय वाटत
3: लाईफ मध्ये स्ट्रेस लेस राहायचं असेल ह्या ऍक्टिव्हिटीचा छंद जोपासणं फार महत्वाचं आहे.
1: बरोबर.
3: सायकलिंग करता करता जेव्हा तुम्ही सायकलिंग करता तेव्हा तुमचा फोकस फक्त सायकलिंगवरच असतो. म्हणजे समोर काय आलं किंवा काय असं तर ते सेफ्टी साईड म्हणून तुमचा फोकस हा नेहमी सायकलिंग असतं. त्यामुळे सायकलिंग करताना तुमच्या डोक्यामध्ये वेगळे विषय काहीच येत नाहीये की आज सकाळी काय करायचं किंवा शेतात जाऊन काय करायचंय किंवा काय बँकेचं काय काम राहिलं का. तिथं सायकलिंग करताना हा विषय येतच नाहीये. तसंच दुसरी गोष्ट स्विमिंग करताना, स्विमिंग करताना जेव्हा ब्रिदिंग करतो तेव्हा कुठला बाकी डोक्यात विषय वेगळा यायचं काही कारणच नाही. कारण ब्रिदिंग फोकस नाही केलं तर तुम्ही तुमच्या तोंडात पाणी जाणार. म्हणून हे जे ऍक्टिव्हिटी सायकलिंग म्हणा स्विमिंग म्हणा तर ह्याच तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि त्याचा फायदा हा आपल्या लाईफ वर बॉडी वरती होतो.
0: आजच्या काळात आहे ना सर, एक तुम्हाला कोणता तरी छंद पाहिजे आणि मैदानी खेळ म्हणतो ना आपण. आजकालची मुलं काय याच्याकडे सगळे मोबाईल कडे वळले मग ते स्ट्रेसफुल लाईफ होत चाललेली. तर मैदानी खेळ म्हणा एक तुम्ही छंद जोपासा ज्याने तुमचं स्ट्रेस रिलीफ होईल. आणि एक गोष्ट फक्त सायकलिंग म्हणा स्पोर्ट्स म्हणा तुम्हाला जो एक स्पोर्ट्स आवडतो
1: तो खेळला
0: ते खेळला पाहिजे. त्यांनी तुमचं स्ट्रेस ह्या प्रमाणे रिलीज होत की म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश राहता. म्हणजे तुमच्या दिवसाची दिनचर्या ना एकदम फ्रेश मध्ये चालू होती सर. म्हणजे अक्षरशः तुम्ही त्या दिवशी अगर तुमचं मैदानी खेळलं नाही गेले तर तुमची चिडचिड होणार. पण हे इथं तुम्ही गेले तर स्ट्रेस पूर्ण रिलीफ होऊन तुम्ही एन्जॉय करता तुमची लाईफ म्हणा तुमचं एव्हरीथिंग यू एन्जॉयड.
1: सत्यनारायण सर तुम्हाला काय शिकवलं या सगळ्या यांनी काय वाटत?
4: साधारण ह्यामध्ये तर एवढा फायदा झालेला आहे माझ्या, मी आजपर्यंत एक पण मेडिसिन घेतलेली नाही.
1: अरे वा.
4: मेडिसिनला माझ्या माझं साधारण 46 आहे.
1: बर.
4: आता मी जिथं बसतो ना ऑफिस मध्ये तिथं मेडिसिनचा बॉक्स आहे. बाकीचे येऊन घेऊन जातात पण मी माझा हात लागत नाही.
1: अरे बापरे. म्हणजे एक महत्वाची गोष्ट झाली. मेडिसिन पासून दूर राहतो आणि स्वतःचा फिटनेस स्वतःच राखला जातो. तर मला तुम्ही मला एक एक प्रत्येकाने सांगा की तुम्ही जीवनात अपयश प्रत्येकाला आडी अडचणी येतात अपयश येत असतं परंतु तुम्ही त्याच्यातून मात केलेली आहे असा कुठला प्रसंग तुम्ही श्रोत्यांना सांगू इच्छिता का? शरद सर सांगा बरं तुम्ही.
0: अपयश म्हणजे कसं असतं हे विधीचं विधान आहे.
1: बरोबर.
0: अपयश तुम्हाला येणार आयुष्यात येणारच. फक्त त्या अपयशाला तुम्ही सामोरी जा आणि पॉझिटिव्हली घ्या. प्रत्येक गोष्टी तर असतं त्या अपयशाचं पण यश तुम्हाला भेटणार. फक्त त्या परिस्थितीला तुम्ही सामोरी जा त्याला. म्हणजे काही ना काही तुम्ही स्ट्रॉंगली राहा, मेंटली बी स्ट्रॉंग. आणि तुम्ही ज्याला तुम्हाला असं वाटतं की यांना मी सांगितल्यानंतर त्या अपयशातून मी बाहेर पडू शकतो असं कोणी ना कोणी तुम्हाला तुमचा एक सखा आपण म्हणतो मित्र म्हणू या घरचे म्हणा तुम्ही एक असे तुमच्या सराउंडिंगला ठेवा व्यक्तिमत्व की जे तुम्हाला त्या यशातून अपयशातून बाहेर काढतात. आणि ते अपयश कधी यशात बदलेल ते तुम्हाला पण समजायचं. त्याच्यामुळे तुम्ही बी पॉझिटिव्ह. त्याच्यात पण अगर अपयशात पण आहे तर ती कंडिशन पण तुम्ही एक जिंदा दिलीने त्याला सामोरे जा. तर मी तुम्हाला हेच सांगेन की कसलंही अपयश आणून द्या पण अगर वरचा अपयश देणार आहे तर यश पण तोच देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमची जिंदा दिली तुमचं पॉझिटिव्हनेस कायम बरकरार ठेवा तुम्हाला अपयशाला यश भेटणच.
1: बाळासाहेब सर
3: लाईफ मध्ये असं आहे तर नेहमी म्हणतो की मला असे खूप अनुभव आलेले की जे काही होतंय बऱ्यासाठीच होतं.
1: बरोबर.
3: कुठल्या गोष्टीत अपयश जर म्हटलं तर ते अपयश झालं. पण तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं की मला अमुक गोष्ट काही करता नाही आली तर त्याला मी अपयश मी म्हणत नाहीये तर ते माझ्यासाठी नव्हतंच. कारण ते मी पॉझिटिव्हली घेतो. असे बरेचसे उदाहरणं असतात की जिथं मला सक्सेस नाही मिळत पण आपण प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेस मी हेच म्हणतो की हे माझ्यासाठी नाहीच आहे, मग जे काय आहे म्हणजे व्हॉट आय हॅव माझ्याकडे जे काय आहे त्यात मी समाधान मानतो. आणि एखादी गोष्ट मला मिळालेली उद्या ती नाही मिळणार किंवा परवा मिळू शकते की लाईफमध्ये हे अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. लाईफच सोडा, नेचरमध्ये सुद्धा हे अप्स अँड डाऊन्स असतात. आता नुकतंच बघा की गेल्या वर्षी खूप पाऊस झाला, ह्या वर्षी पाऊस नाही आहे, म्हणजे हे गेल्या वर्षी अप होतं आता ह्या वर्षी डाऊन, पुढच्या वर्षी अप होऊ शकतं. त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स हे चालूच राहतात. त्यामुळे हे पॉझिटिव्हली घेतलं तर लाईफ इज बेटर, ऑलवेज बेटर.
1: बरोबर. सत्यनारायण सर सांगा तुम्ही काय तुमचं असं काही.
4: अपयश म्हणलं तर अपयश येणार, म्हणजे मनात आपण म्हणलं आपल्याकडून होणार नाही या गोष्टी असा विचार केला तर नकारात्मक विचार नकारात्मक विचार न घेता आपण पॉझिटिव्ह कोणत्या पण गोष्टी कर पाहणं अपेक्षित आहे. मी चाशे जेव्हा राईड करत होता बीआरएमची साध्या सायकलवर, सगळेजण म्हणले तुझ्याकडून होणार नाही होणार नाही, पण पूर्ण केली. तेव्हा पण अडचणी आल्या, मडगाड तुटलं माझं, तरी मी ते पूर्ण केलं. पण चाशेला बीआरएम मी 8-10 तास लेट पोहोचलो एवढंच, पण ती 400 किलोमीटर पूर्ण केली.
1: तुम्हाला अशी कुठली रायडिंग मध्ये अडचणी आल्या असं कधी घडलं का काही क्रिटिकल? असं
0: क्रिटिकल अडचण कधीच नाही आली सर. एक सायकलिंगचं कसं असतं, क्रिटिकल अडचण म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे पंक्चर होणं, हेच एक अडचण आहे सायकलिंग. आणि दुसरी गोष्ट, लईच तुम्ही टेक्निकली अगर सायकल तुमची, तुम्ही सायकलची टोनिंग वगैरे म्हणजे तुम्ही अप टू डेट नाही ठेवत, ते आल्यानंतर तुम्ही त्याचे काय पार्ट्स कर लक्ष देत नाही, तर ते कधी कधी चेन तुटती, ती क्रँक तुटतात, म्हणजे असं होऊ शकतात. पण आतापर्यंत आमच्या सोबत तरी अजून असा
3: आमच्या बाबतीत
0: वाईट अनुभव आलेला नाही.
1: नशिबवान आहात
3: आम्ही. हे ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे की राईड करता करता ऍक्सिडेंट झाला, सायकल तुटली आणि मग ती सायकल गाडीत टाकून आणावी लागली, असे अनुभव लोकांना येत असतात, म्हणजे होत असतं. हे जेव्हा रोडवर चालतो म्हटलं हे असं काहीतरी होणारच, पण आमच्या बाबतीत अजून तसं काही नाही.
0: एकच आहे फक्त पंक्चर झालेली, बाकी
1: ती कधी होऊ
0: शकते.
3: आता पंढरपूरला जाताना सायकल पंक्चर झाली, शरद सरांचं टायर फुटलं,
0: असं होत असताना
1: असं ठेवता का लगेच आता टायर फुटलं तुमच्याकडे?
0: टायर असतो रिप्लेसमेंटला, आम्ही टायर ठेवतो, ट्यूब ठेवतो, ते आम्हाला ठेवावंच लागतं. कोणी आम्ही सोलो रायडर आहेत ना, आमच्याकडे बॅकअप व्हेकल नसतं, तर आम्हालाच ती आमची सगळी तरतूद करून ठेवावं लागत.
1: मग लगेच आपण आपल्या हातानेच ते काम करायचं, म्हणजे ते पण तुम्हाला स्वतः स्वतःच काम करता आलं पाहिजे,
0: स्किल करता, म्हणजे पंक्चर काढता आली पाहिजे, ते ट्यूब घासता आली पाहिजे. ट्यूब आमच्या बारीक असतात, जास्त घासायला गेली तर ट्यूबच म्हणजे आरपार होऊन जाईल. एवढा असा सुंदर अनुभव येतो, तो पण एक अनुभव आहे. ते पण आम्ही आनंदाने घेतो. टायर फुटला ना, फुटायचा होता म्हणून फुटला, लगेच आम्ही तिथे बसतो, मस्त वेगळी चहा सांगतो, चहा घेतून मग चहा मग टायर बदलतो आम्ही. ते पण आम्ही एक आनंदी म्हणून व्हायचं होतं. बरं झालं.
1: आणि रेग्युलरच्या राईडला पण होत असेल
4: 100%.
0: मागच्या रविवारी आमचे फेलो रायडर्स डॉक्टर धनंजय राजगुडे, दोन्ही टायर एक संघच पंक्चर.
1: अरे बापरे.
0: पण आमच्या संघ पंक्चर किट पंप वगैरे सगळं असतं. आम्ही मस्त पैकी, आमचं ते आंबिलवाडी आहे ना सोलापूर रोडला, आंबिलवाडीच्या पुढे मांडवकोन फाटा आहे, त्या पुला खालून वळालो आम्ही आणि परत अहिल्यानगरकर रिटर्न झालो. तिथे त्या कॉर्नरलाच तिथं पंक्चर झाली. तिथं होतं आमच्या संघ पंक्चर किट वगैरे सगळं, म्हणून आम्ही पंक्चर काढली, 15-20 मिनिटं गेले, पण परत आम्ही सायकल टांग मारून नगरला आलो.
4: तेव्हा तर साधारण आमची 100 किलोमीटर
1: हो,
0: 100 किलोमीटर.
1: अरे बापरे. बर, काय सांगू इच्छिता का वेगळा काही?
0: नाही, वेगळं एकच हे सांगू फक्त की प्रत्येक श्रोत्यांनी छंद जोपासा. जे छंदनी तुम्हाला तुमचं जे स्ट्रेस आहे ते रिमूव्ह होईल आणि तुम्हाला थोडस एक मैदानी खेळची आवड लागेल. नवीन पिढी आहे, नवीन पिढीला पण हे सांगतो की मैदानी खेळ निवडा, त्यांनी तुमची शारीरिक पूर्ण क्षमता तुमची आपण म्हणतो एक्सरसाइज करता येते, त्यांनी तुम्हाला फक्त मानसिक आणि दोन्ही तुम्हाला प्रबळता भेटतात. तुम्ही पॉझिटिव्ह इतका होता की तुम्हाला म्हणजे उद्या म्हणजे माइंडसेट म्हणा तुम्ही, तुमचं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ते मैदानी हेल्प भेटत. त्याच्यामुळे श्रोत्यांना हे सांगा, एक छंद जोपासा, ज्या छंदानी तुम्हाला आनंद भेटेल.
1: बरोबर.
0: आज आम्हाला एक छंद जोपासा सायकलिंग, तर आम्हाला इतकी वाहवा झालं, इतकं म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही म्हणजे काहीतरी वेगळं एक पराक्रम केला. आम्हाला म्हणजे आम्हाला मित्रांचे फोन आले, आम्ही ड्युरिंग 5 दिवस सर कमीत कमी आमचे व्हॉट्सअप प्रत्येक सोशल मीडिया मार्फत
1: अरे
0: अजून कालच्या दिवसापर्यंत आमची सत्कार चालू आहे.
1: अरे बापरे,
0: म्हणजे इतकं आम्हाला असं वाटलं, आनंद झाला की सुंदर लेख आम्हाला वाचायला भेटले की तुम्ही अहिल्यानगरचे शिरापेच्यात एक मानाचा तुरा हे केला की अहिल्यानगर मध्ये आम्ही प्रथमच आहे.
1: अरे बापरे,
0: आणि महाराष्ट्रातून गणपतीच्या काळात जाणारे आम्ही प्रथमच आहे.
1: अरे बापरे, अष्टविनायक रिले करणार,
0: अष्टविनायक सायकल वारी करणार आहे, त्या पण सोलो रायडर.
1: बर बर बर,
0: म्हणजे आम्ही प्रथमच आहेत.
1: तुम्ही काय संदेश देऊ शकता सर, बाळासाहेब सर?
3: जे आवडतं ते करत राहा, त्यात आनंद मिळतो. ह्याच्या पलीकडे काही नाही.
1: बरोबर,
3: तुम्हाला जी जी आवड आहे किंवा जे जे आवडतं ते करत राहा, त्याच्यात तुम्हाला यश मिळतं आणि आनंद मिळतो.
1: सत्यनारायण सर, तुम्हाला काय वाटतं, संदेश काय देऊ इच्छिता?
4: ज्याला जी आवड आहे त्यांनी ती जोपासावी.
1: बरोबर,
4: त्याच्यात सक्सेस भेटू ना भेटू पण ती करावी.
1: बरोबर. आज आपल्या समवेत सायकल पट्टू, जे अष्टविनायक यात्रा केलेले शरद डोंगरे सर, बाळासाहेब गायकर सर आणि सत्यनारायण पुरोहित सर होते. त्यांनी आपल्याला त्यांनी सायकलिंगचा जो आनंद घेत आहेत याच्याविषयी विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी संदेश दिलेला आहे की सगळ्यांनी आडी अडचणी कुठल्या असू द्या, परंतु आपण जिद्दीनी आणि चिकाटीनी उभं राहिलं पाहिजे आत्मविश्वासाने, हे त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय. तुम्ही तिघही आमच्या स्टुडिओत आलात आणि सुंदर अशी मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचा.
0: धन्यवाद. 90.4 FM आणि सगळ्या श्रोत्यांचा मनपूर्वक आभार सर, धन्यवाद.
5: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता सायकलवर अष्टविनायक रॅली पूर्ण करणारे सायकल पटू शरद डोंगरे, बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: नमस्कार, मी मंदार फणसे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत। मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार येतात, पण काही चेहरे असे असतात ज्यांच्याकडे पाहिल्यावर स्टार पॉवर काय असते हे समजून येते। आजचा आपला हा विशेष एपिसोड अशाच एका बेधडक अतिशय सुंदर आणि तितक्याच टॅलेंटेड अभिनेत्रीसाठी आहे, जिने गेल्या 2 दशकापासून बॉलिवूडमध्ये स्वतःचं साम्राज्य उभं केलं। हो, मी बोलते आपल्या सर्वांची लाडकी बेगम करीना कपूर खान यांच्याबद्दल। जब वी मेट चित्रपटातील ती बडबडी चुलबुली आणि स्वतःच्या प्रेमात असलेली, गीत तुम्हाला आठवतंय ना, मैं अपने फेवरेट हूँ, हा संवाद जेव्हा करीनाने पडद्यावर म्हटला तेव्हा तो फक्त एक संवाद राहिला नाही तर प्रत्येक मुलीचा अँथम बनला। 2000 मध्ये रिफ्यूज चित्रपटातून पडदापण केलेल्या करीनाने पहिल्या दिवसापासूनच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। तिची ती बोलकी नजर, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि स्क्रीनवरील तिची जबरदस्त उपस्थिती या सर्वांमुळे ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली। आजच्या या एपिसोडमध्ये आपण करीना कपूर यांच्या आयुष्यातील रंजक किस्से, त्यांच्या सुपरहिट भूमिका आणि त्यांच्या आयकॉनिक गाण्याबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत। चला तर मग या आठवणींच्या प्रवासाची सुरुवात करूया एका अतिशय सुपरहिट गाण्याने, कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोल चुडिया हे गीत। याचे गायक आहेत अलका याज्ञिक, सोनी निगम, उदित नारायण, अमित कुमार आणि कविश। संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत समीर आणि मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर, ऋतिक रोशन, शाहरुख खान, काजल, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी।

तर मग मंडळी कसं वाटलं हे गाणं नक्की कळवा 90111 2390 या क्रमांकावर. तर मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, जेव्हा करीना कपूर यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा अनेक समीक्षकांचे म्हणणे होते की त्या फक्त मोठ्या स्टार कुटुंबातील मुलगी आहे. पण करीनाजींनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. जेव्हा त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीतील चमेली सारख्या आव्हानात्मक चित्रपट निवडले तेव्हा सर्वांनाच त्यांची अचंबिता करणारा अभिनय पाहायला मिळाला. त्यानंतर ओंकारा चित्रपटातील डॉलीची भूमिका असो किंवा थ्री इडियट्समधील पियाची भूमिका, करीनाजींनी प्रत्येक पात्राला स्वतःच्या अभिनयाने जिवंत केले. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यासारख्या सर्व मोठ्या सुपरस्टार सोबत काम करतानाही करीनाजींची स्क्रीन प्रेझेन्स कधीही कमी झाली नाही. त्यांची संवाद फेकण्याची शैली आणि चेहऱ्यावरील सूक्ष्मभाव त्यांना इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे ठरवतात. त्यांनी दाखवून दिले की एक अभिनेत्री ग्लॅमरस दिसण्यासोबत एक प्रगल्भ कलाकारही असू शकतात. चला, करीना कपूर यांच्या अष्टपैलू अभिनयाची आठवण करून देणारं आणि प्रेक्षकांच्या आजही मनात घर करून असलेलं हे सुंदर गाणं ऐकूया. मुझे कुछ कहना है या चित्रपटातील मैंने कोई जादू नहीं किया हे गाणं, याचे गायक आहेत प्रीती पिंकी आणि बाबुल सुप्रियो. संगीतकार आहे अनु मलिक, गीतकार आहेत समीर आणि मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर खान आणि तुषार कपूर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण गप्पा मारतोय बेबो म्हणजेच करीना कपूर यांच्याबद्दल. मंडळी, जर 2000s बॉलिवूडच्या फॅशन ट्रेंड्स बद्दल बोलायचं झालं तर करीना कपूरजींचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. कभी खुशी कभी गम चित्रपटातील तिची पू ही भूमिका आठवून पहा. त्या एका भूमिकेने भारतीय पॉप कल्चरमध्ये फॅशनची एक नवी व्याख्या निर्माण केली. करीना कपूर तिच्या संपूर्ण कारकिर्दीत ट्रेंड्स फॉलो केले नाहीत तर स्वतःचे ट्रेंड्स सेट केले. टॅशन चित्रपटातील तिचा झिरो साईज लुक असो किंवा चमेली चित्रपटातील ती साधी साडी, तिने प्रत्येक लुक इतका आत्मविश्वासाने कॅरी केला की संपूर्ण देश तिची कॉपी करू लागलं. पण करीनाजींची खास गोष्ट ही आहे की त्यांनी केवळ ग्लॅमरस भूमिकाच केल्या नाहीत तर चमेली, ओंकारा आणि उदासी यासारख्या चित्रपटातून आपल्या गंभीर अभिनयाची ताकदही दाखवून दिली. त्यांच्या याच बेधडक स्टाईलिस्ट आणि अन्य साधारण व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच करीनाजींचा तो आयकॉनिक अंदाज डोळ्यासमोर उभा राहील. चला तर मग ऐकूया कभी खुशी कभी गम ह्या चित्रपटातील दिवाना हे देखो हे गीत. ह्याचे गायक आहेत अलका याज्ञिक, सोनी निगम आणि करीना कपूर. संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत समीर. मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर आणि ऋतिक रोशन यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, भारतीय समाजात आणि विशेषतः चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्ष असा एक अलिखित नियम किंवा समज बनला आहे की एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीने लग्न केलं किंवा ती आई झाली की तिचं ग्लॅमर संपतो, तिचा पडद्यावर काळ संपतो आणि तिचं करिअर तिथेच थांबतं. पण या सर्व जुनाट विचारांना अगदी हसत खेळत धुळीस मिळवणारी पहिली अभिनेत्री कोण असेल तर ती आहे आपली बेबो. 2012 सैफ अली खान सोबत लग्न झाल्यानंतर करीनाने आपल्या कामाचा वेग कधीच कमी होऊ दिला नाही. प्रेग्नेन्सीच्या काळात ज्या आत्मविश्वासाने तिने रॅम्प वॉक केला, शूटिंग्स पूर्ण केल्या आणि डिलिव्हरी नंतर अवघ्या काही महिन्यात सेटवर परतली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. वीरे दी वेडिंग, गुड न्यूज आणि क्रू सारख्या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर गाजवून दाखवलं. करीनाने आजच्या प्रत्येक आधुनिक स्त्रीसमोर एक सुंदर आदर्श ठेवला आहे. कुटुंब, मुलं आणि स्वतःचं करिअर या सर्व गोष्टी एकत्र सांभाळता येतात हे तिने सिद्ध केलं आहे. स्वतःच्या अटीवर जगणारी बिंदास्त आणि स्वाभिमानी बेबो आज हजारो तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे. तिच्या याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला समर्पित करत आपण पुढचं सुंदर गाणं ऐकणार आहोत. तर मग ऐकूया मे प्रेम की दिवानी हू या चित्रपटातील बनी बनी हे गीत. याचे गायक आहेत सुधियाना चौहान, संगीतकार आहेत अनु मलिक, मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र किती वेगाने धावतं ना. छान गाणी ऐकता ऐकता आणि गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेली हे समजलंच नाही. आणि आता आली आहे आपल्या आजच्या या स्पेशल रेडिओ शोची शेवटची लिंक. पण करीना कपूर खानबद्दल बोलायचं झालं तरी पण त्यांच्या बद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. गेल्या 2 दशकापासून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतरही आजही जेव्हा करीना पडद्यावर येते तेव्हा तिची तीच ऊर्जा, तोच रोष आणि तोच बिंदास्तपणा आपल्याला पाहायला मिळतो. क्रू सारख्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा असो किंवा जाने जान आणि द बँकिंग हब्स मर्डर्स यासारख्या हटके विषयावरील OTT प्रोजेक्टसह असोत किंवा करीनाजींचे असोत, करीनाजींनी हे दाखवून दिलंय की त्या केवळ ग्लॅमरस अभिनेत्री नव्हत्या तर एक अत्यंत प्रगल्भ आणि कसलेली कलाकार होत्या. वय हा त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे. नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करतानाही त्यांचा प्रभाव जराही कमी झालेला नाही. बेबो हे आज केवळ नाव राहिलं नाही तर ती बॉलिवूडच्या एक आधुनिक स्वाभिमानी आणि यशस्वी युगांची ओळख बनली आहे. तिने आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि कणखर व्यक्तिमत्वाने प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तर मग मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील बुधवारी रात्री 9 वाजता. पण निरोप घेण्याआधी ऐकूया कभी खुशी कभी गम या चित्रपटातील यू आर माय सोनिया हे गीत. याचे गायक आहेत अलका याज्ञिक आणि सोनू निगम. संगीतकार आहेत संदेश, गीतकार आहेत समीर. मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर खान आणि ऋतिक रोशन यांनी.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, बोले बोले. गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहरी रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.